102.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. श्रोते हो, आज बुधवार भारतीय सौर दिनांक 31 आषाढ शके 1948 अर्थात 22 जुलै 2026 सकाळचे 5:57 झाली आहेत. सुप्रभात श्रोते हो, मंगलवाद्यांनी आजच्या प्रसारणाला आम्ही सुरुवात करीत आहोत.

आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. सकाळचे 6 वाजता आहेत. थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरील हिंदीतील बातम्या सहक्षेपित करीत आहोत.

श्रोते हो, आताच आपण पद्मजा फेन आणि जोगडेकर यांच्या आवाजातील अच्युत पंडित यांची शब्दरचना ऐकलीत. संगीत दिलं होतं दत्ता दिघे यांनी. श्रोते हो, मंगल प्रभात या भक्ती संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया संत तुकारामांची शब्दरचना. संगीतबद्ध केली आहे श्रीनिवास खळे यांनी आणि गायली आहे पंडित भीमसेन जोशी यांनी.

श्रोतेहो, आताच आपण नंदू हनोप यांच्या संगीत निर्देशनात अजित कडकडे यांना आपण ऐकलत. शब्द होते प्रवीण दवणे यांचे. श्रोतेहो, मंगलप्रभात या भक्तिसंगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकवित आहोत अनिल खोब्रागडे यांच्या आवाजातील हे बुद्धगीत. शब्द आहेत हृदय चक्रधर यांचे आणि संगीतकार राम गडकरी.

0: श्रोते हो, या रचनेबरोबरच मंगल प्रभात भक्ती संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून 102.7 मेगाहर्ट्सवर. सकाळचे 6:30 झाली आहेत. आता ऐकवीत आहोत चिंतन या विचारमंथनाच्या कार्यक्रमात डॉक्टर स्नेहा टोंपे यांचे विचार, भाग दुसरा.
1: नमस्कार, मी डॉक्टर स्नेहा टोंपे. माझ्या आजच्या चिंतनाचा विषय आहे संत नामदेव, भागवत धर्माचा सांस्कृतिक विस्तार आणि कीर्तन परंपरा. संत ज्ञानेश्वरांनी ज्या वारकरी संप्रदायाचा आणि भागवत धर्माचा तत्त्वज्ञानात्मक पाया रचला, त्या विचारांना प्रत्यक्ष आचरणात आणून त्याचा विस्तार संपूर्ण भारतात करण्याचे थोर कार्य संत शिरोमणी नामदेव महाराज यांनी केले. नामदेवांचे योगदान हे साहित्यिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि आध्यात्मिक अशा सर्वच आघाड्यांवर अत्यंत मोलाचे आहे. ते वारकरी संप्रदायातील पहिले असे संत प्रचारक होते ज्यांनी केवळ महाराष्ट्राच्या मातीपुरते मर्यादित न राहता उत्तर भारतात, विशेषतः पंजाबमध्ये जाऊन आपल्या भक्तीचा, मराठी संस्कृतीचा आणि उदात्त विचारांचा प्रसार केला. संत नामदेवांनी भागवत धर्माच्या प्रचारासाठी कीर्तनाची संस्थात्मक परंपरा सुरू केली. हे कीर्तन केवळ देवाचे नामस्मरण करण्याचे माध्यम नव्हते, तर ते लोकशिक्षणाचे, नीतिमत्ता रुजवण्याचे आणि सांस्कृतिक जागृतीचे एक अत्यंत प्रभावी व्यासपीठ होते. नामदेवांनी आपल्या रसाळ कीर्तनातून आणि मधुरवाणीतून समाजाला आचारशुद्धता आणि सदाचाराचा पाठ शिकवला. जगभरात ज्ञानाचा प्रकाश पसरवण्याची त्यांची प्रतिज्ञा अतिशय उदात्त आणि व्यापक होती. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. नामदेवांच्या आयुष्यातील एक अत्यंत गोड आणि प्रसिद्ध प्रसंग त्यांच्या अथांग आणि निष्पाप भक्तीची साक्ष देतो. लहानपणी जेव्हा त्यांचे वडील कुणे एका गावाला गेले होते, तेव्हा त्यांनी नामदेवांना देवापुढे नैवेद्य ठेवण्यास सांगितले. नामदेवांचे घर विठोबाच्या देवळापुढे होते. नामदेवांनी देवापुढे दुधाची वाटी ठेवली. त्यांना असे वाटले की देव प्रत्यक्षच येऊन हे दूध पिणार, पण मूर्ती काही हल्ली नाही. नामदेवांनी देवाला अट्टहास केला, रडले आणि प्रार्थना केली की तू दूध प्यायल्याशिवाय मी इथून हलणारच नाही. त्यांच्या या अत्यंत निष्पाप, निखळ आणि खऱ्या भावापोटी देवाला प्रत्यक्ष प्रगट होऊन ते दूध प्राशन करावे लागते अशी मिथक कथा प्रचलित आहे. हा प्रसंग दाखवतो की नामदेवांची भक्ती केवळ पुस्तकी किंवा कर्मकांडापुरती मर्यादित नव्हती. ती अत्यंत जिवंत, थक्क करणारी आणि बालसुलभ भाव असणारी होती. नामदेवांचे साहित्यिक योगदान अफाट आहे. त्यांनी हजारो अभंगांची रचना केली, ज्याला नामदेव बाणी म्हणून ओळखले जाते. त्यांच्या अभंगांमध्ये कमालीची आर्जव आणि भक्तीचा उमाळा दिसून येतो. नामदेवांनी स्वतः काव्यरचना करताच संत चोखामेळा, संत सावतामाळी, संत गोरा कुंभार आणि जनाबाई या सर्व श्रमकरी संतांना एकत्र आणून एका अभूतपूर्व साहित्यिक आणि सांस्कृतिक मेळाव्याची उभारणी केली. त्याचे सर्वात मोठे आणि वैशिष्ट्यपूर्ण योगदान म्हणजे त्यांची राष्ट्रीय एकात्मता साधण्याची अद्भुत वृत्ती. पंजाबमधील प्रदीर्घ वास्तव्यात त्यांनी तिथल्या प्रांतीय भाषेत रचलेली विविध पदे आजही शीख बांधवांच्या अत्यंत पवित्र अशा गुरुग्रंथ साहिब या ग्रंथराजातून नामदेवजी की मुखबानी म्हणून प्रसिद्ध आहेत. आदराने ती गायलीही जातात. नामदेवांनी भक्तीला अंतःकरणाच्या शुद्धतेचे महत्त्व सांगितले. नामदेवांनी भक्तीला बाह्य कर्मकांडापासून दूर ठेवले आणि माणसाला अंतःकरणाच्या शुद्धतेचे महत्त्व सांगितले. ते आपल्या अभंगात म्हणतात, तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. दगडाच्या मूर्ती पुजण्यापेक्षा किंवा केवळ तीर्थाटन करण्यापेक्षा सज्जन माणसांच्या संगतीत आणि जिवंत कष्टकऱ्यांमध्येच खरा देव आहे. हा त्यांचा विचार आध्यात्मिक प्रगतीचा मूळ पाया आहे. नामदेवांनी महाराष्ट्राच्या भक्ती परंपरेला एक राष्ट्रीय परिमाण मिळवून दिले. त्यांनी साहित्याचा आणि जीवनकार्याचा मुख्य संदेश आपल्या ओवीमध्ये दिलेला आहे. नामा म्हणे ग्रंथी आम्ही केली आहे युक्ती, चित्तहरीचे पायी सुख सर्व काळ होई.
0: श्रोते हो, चिंतन या विचारमंथनाच्या कार्यक्रमात डॉक्टर स्नेहा टोंपे यांचे विचार आताच आपण ऐकलेत. भाग होता दुसरा आणि हा कार्यक्रम आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. सकाळचे 6:35 झाले आहेत. श्रोते, आता ऐकूया आमच्या आज प्रसारित होणाऱ्या संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा.

श्रद्धेवर उपरेषेनंतर लगेचच सकाळी 6:40 कृषीवाणी या कार्यक्रमामध्ये सोयाबीन पिकांवरील किडींची ओळख आणि व्यवस्थापन याविषयी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून प्राप्त माहिती वाचकस्वर सुमेध मुंगल्यांचं, 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर अनुक्रमे मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केल्या जाईल. 6:55 दिनविशेष हा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू.

श्रोतेहो 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आपण ऐकू शकाल. मिश्र संगीताची वेळ असेल 7:40. 8:15 हिंदी चित्रपट संगीत.

श्रोतेहो, सकाळी 8:40 चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 9 विविध भारती सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केले जातील. सुगम संगीत 10:00, 10:30 NCERT द्वारा प्रस्तुत प्रायोजित कार्यक्रम उमंग आम्ही प्रसारित करू. ठीक 11:00 श्रोते.

त्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपकी पसंत आपण ऐकू शकाल. दुपारी 12 वाजता वनिता मंडळ आणि 1 वाजता विविध भारती सेवेचे कार्यक्रम अनुक्रमे मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केले जातील.

श्रोते हो, आमच्या सायंकालीन सभेत सायंकाळी 5:30 युवावाणी आणि 6 विविध भारती सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केले जातील. सायंकाळी 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रमसुद्धा मुंबई केंद्रावरूनच आपण ऐकू शकाल. सायंकाळी 7:30 आपलं घर आपलं वावर या कार्यक्रमात हिवताप या विषयावर संवाद, सहभाग डॉक्टर दिलीप सराटे आणि सुभाष हंजेवार, आणि त्यानंतर शिवाजीराव राजपूत बोरखेडा तालुका शिरपूर जिल्हा धुळे यांची भावना कांबळे यांनी घेतलेली मुलाखत आम्ही प्रसारित करू. रात्री 8:15 विविध भारती सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आपण ऐकू शकाल. रात्री 8:30 संसद समीक्षा आणि रात्री 9 विविध भारती सेवेचे कार्यक्रम अनुक्रमे मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केले जातील. रात्री 10 संसदेतील प्रश्नोत्तरकालीन कामकाजाचं ध्वनिमुद्रण मुंबई केंद्रावरून आपण ऐकू शकाल. तर श्रोते हो, असे असतील आमचे आजचे कार्यक्रम. या कार्यक्रमांचा आनंद घेण्यासाठी ऐकत रहा 102.7 MHz वर आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्राचं प्रसारण.

0: श्रोते हो, कार्यक्रमाची रूपरेषा आताच आपण ऐकलीत. आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून आम्ही बोलत आहोत 102.7 मेगाहर्ट्सवर. सकाळचे 6:40 झाली आहेत. आता ऐकूया दैनंदिन कृषीवाणी.
1: शेतकरी बंधू आणि भगिनींनो, कृषीवाणी या आपल्या सकाळच्या दैनंदिन सदरामध्ये आज आपण ऐकूया सोयाबीन पिकावरील किडीची ओळख आणि व्यवस्थापन याविषयीची माहिती. ही माहिती आपणास प्राप्त झाली आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून. मंडळी, सध्या परिस्थितीत खरीप हंगामाची सुरुवात झाली असल्यामुळे शेतकरी वर्ग खरीप पेरणीच्या कामात व्यस्त असल्याचे दिसून येते. पिकाची लागवड झाल्यानंतर अपेक्षित उत्पन्न मिळावे यासाठी सर्वांचा कल असतो, परंतु वातावरणाच्या बदलामुळे पिकाच्या वाढीदरम्यान विविध किडींचा प्रादुर्भाव दिसून येतो. त्यामुळे पिकाचे पेरणीपासून ते काढणीपर्यंत नियोजन करणे हेतू एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा वापर करणे महत्त्वाचे असते. त्याचाच भाग म्हणून सोयाबीन पीक कमी कालावधीत चांगले उत्पन्न देणारे पीक आहे. हे पीक द्विदल वर्गीय पीक असल्यामुळे त्याच्या मुळातील गाठीत असणारे जीवाणू हवेतील नत्राचे स्थिरीकरण करून पिकाच्या वाढीसाठी नत्र उपलब्ध करून देते. सद्यस्थितीत पिकांच्या विविध वाढ अवस्थेदरम्यान किडीचा प्रादुर्भाव होतो, त्यामुळे उत्पादनात कमालीची घट होते. पिकावरील किडीचे गरजेनुसार नियंत्रण करणे आवश्यक असते. चक्रीभुंगाच्या प्रादुर्भावामुळे पिकाचे 35% नुकसान होते. मादीभुंगा पानाचे देठ खोडावर 2 खापा करून त्यामध्ये अंडी घालते. दोन्ही खापाच्या मध्ये खालच्या कापे जवळ 3 छिद्रे करते. मध्यभागाच्या छिद्रामधून आत अंडी घालते. अंडी फिक्कट पिवळसर आणि लांबट आकाराची असतात. पूर्ण वाढ झालेली अळी पिवळी आणि गोलाकार असते. अंड्यातून अळी बाहेर आल्यास पानाचे देठ खोड पोखरत खाली जमिनीकडेच जाते, त्यामुळे खापेचा वरील भाग सुकून नंतर वाढतो. अळी 19 ते 22 मिमी लांब दंड गोलाकृती असून शरीरावर लहान लहान उभट भाग दिसतात. या किडीचा प्रादुर्भाव पीक 1.5 ते 2 महिन्याच्या अवस्थेत झाल्यास किडग्रस्त झाड इतर झाडासारखे दिसत असल्यामुळे प्रादुर्भाव लक्षात येत नाही. चक्रभुंग्याचे प्रादुर्भावामुळे शेंगा धरण्याचे प्रमाण दाण्याच्या संख्येत तसेच वजनात 50 ते 66% घट होऊ शकते. पाने खाणारी अळी. हिरवी उंट अळी अंडी गोल आकाराची असून पांढऱ्या रंगाची असतात. अंड्यातून निघालेली उंट अळी प्रथम पानाचा हिरवा भाग खरडून खातात, तर मोठ्या अळ्या फुलांचे आणि शेंगांचे नुकसान करतात. अळी हिरव्या रंगाची असून चालताना उंटासारखा भाग करते. एक मादी आपल्या पूर्ण जीवनकाळ

0: वयात 65 ते 100 अंडी पाण्याच्या मागच्या बाजूला मध्य शिरेजवळ घालते. किडीचा प्रादुर्भाव, किडीचा संपूर्ण जीवनकाळ 24 ते 34 दिवस असतो. पूर्ण वाढ झालेली अळी 35 मिमी लांब असते. एकात्मिक कीड नियंत्रण व्यवस्थापन. सोयाबीन पिकाची पेरणी करण्यापूर्वी बियाण्यास रासायनिक कीटकनाशक थायमोक्झोम 30% SS 10 mL 10 kg बियाणे बीज प्रक्रिया करूनच पेरणी करावी. त्यामुळे सुरुवातीचे पीक 25 ते 30 दिवस खोडमाशी किडीच्या प्रादुर्भावापासून मुक्त राहते. सोयाबीन पिकाची पेरणीनंतर बांधावरील तणाचा नायनाट करावा. पक्ष्यांना बसण्यासाठी शेतात हेक्टरी 15 ते 20 पक्षी थांबे लावावेत, म्हणजे त्यावर बसणारे पक्षी शेतातील अळ्या टिपून खातील. पिकाच्या उगवणीनंतर 8 ते 10 दिवसानंतर पिवळे फिक्कट सापळे लावून नियमित खोडमाशीच्या प्रादुर्भावावर लक्ष ठेवावे. सोयाबीन पिकाच्या सुरुवातीच्या कालावधीत चक्रीभुंगा आणि खोडमाशीमुळे प्रादुर्भावावरील झालेली रोपे उपटून नष्ट करावीत. तर आताच आपण सोयाबीन पिकावरील किडीची ओळख आणि व्यवस्थापन याविषयीची माहिती ऐकलीत. ही माहिती आपणास प्राप्त झाली होती डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून.
1: श्रोते हो, आताच आपण दैनंदिन कृषीवाणी हा कार्यक्रम ऐकलात. वाचक स्वर होता सुमेध मुंगले यांचा. आकाशवाणी यवतमाळ केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात 102.7 मेगाहर्ट्सवर. सकाळचे 6:45 होत आहेत. काही क्षणात आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर अनुक्रमे मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत. सर्वप्रथम आरोग्यम धनसंपदा.

श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो, कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत डॉक्टर ज्योती रोकडे यांनी मेनोपॉज याविषयी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा. आता आपण सामान्य लक्षणांकडे जाऊयात. सर्वात सामान्य लक्षण म्हणजे गरम लाटा येणे, ज्यालाच आपण इंग्लिशमध्ये हॉट फ्लशेस असं म्हणतो. बसल्या बसल्या अचानकच चेहरा, मान, छाती अगदी गरम झाल्यासारखी वाटते. दरदरून घाम येतो आणि काही मिनिटांनी सर्व काही पूर्ववत होतं. काही महिलांना दिवसातून हा त्रास एक दोनदा तर काहींना अनेक वेळा जाणवतो. दुसरं महत्वाचं लक्षण म्हणजे रात्री घाम येणे, त्यामुळे वारंवार झोप मोडते. सकाळी उठल्यावर ताजे तवाने वाटत नाही आणि दिवसभर थकवा जाणवतो. अनेक महिलांना चिडचिड, भावनिक अस्थिरता, लवकर राग येणं, उगाचच रडू येणं, चिंता वाटणं अशी लक्षणंही जाणवतात. याचा अर्थ त्या मानसिकदृष्ट्या कमकुवत आहेत असा होत नाही. ही हार्मोनल बदलांची नैसर्गिक प्रतिक्रिया आहे. याशिवाय सांधेदुखी, स्नायू दुखणे, कामात लक्ष न लागणे, स्मरणशक्ती कमी झाल्यासारखी वाटणे, त्वचा कोरडी पडणे, केस गळणे, वजन वाढणे आणि विशेषतः पोटाभोवती चरबी साचणे अशी लक्षणेही दिसू शकतात. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवणं आवश्यक आहे. प्रत्येक महिलेचा अनुभव वेगळा असतो. काही महिलांना काहीच त्रास होत नाही तर काहींना दैनंदिन जीवनावर परिणाम होईल इतका त्रास होऊ शकतो. त्यामुळे इतरांशी तुलना करण्याऐवजी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं जास्त महत्वाचं आहे. काही महिला विचारतात, डॉक्टर मला पाळी अनियमित झाली आहे म्हणजे मला मेनोपॉज झालाय का? याचं उत्तर असं आहे की केवळ पाळी अनियमित होणे म्हणजे मेनोपॉज नाही, तर सलग एक वर्ष पाळी न येणं म्हणजेच मेनोपॉजची निश्चिती आहे. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे पाळी बंद झाल्यानंतर जर पुन्हा रक्तस्त्राव सुरू झाला तर तो कधीही दुर्लक्षित करू नये, तो सामान्य समजू नये, कारण ते कर्करोगाचं एक लक्षण असू शकतं. मेनोपॉज म्हणजे स्त्रीच्या आयुष्याचा शेवट नाही, उलट मुलांची जबाबदारी कमी झाली असते, स्वतःसाठी वेळ मिळू लागतो आणि आरोग्याकडे लक्ष देण्याची ही सर्वोत्तम संधी असते. योग्य माहिती, योग्य आहार, नियमित व्यायाम आणि वेळेवर वैद्यकीय सल्ला घेतला तर हा काळ आनंदाने आणि आत्मविश्वासाने जगता येतो. पुढील भागात आपण मेनोपॉज व नंतर शरीरात होणारे बदल, हाडांचे आरोग्य, हृदय, मधुमेह, मानसिक आरोग्य, लैंगिक आरोग्य आणि योग्य जीवनशैली यावर सविस्तर चर्चा करूयात. श्रोतेहो आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आताच आपण डॉक्टर ज्योती रोकडे यांनी मेनोपॉज याविषयी दिलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादर करते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
1: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
0: उत्सव नवचैतन्याचा। वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार।
1: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखालीस।
0: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप।
1: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता
0: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभा देवी।
1: प्रवेश निःशुल्क।
0: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण।
1: उत्सव नवचैतन्याचा।

0: श्रोतेहो, परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. परिसर या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहोत पर्यावरण तज्ज्ञ तृप्ती देशपांडे यांनी पर्यावरण रक्षणासाठी वास्तुशास्त्रज्ञांची जबाबदारी याविषयी सांगितलेली माहिती.
1: पर्यावरण संरक्षणासाठी वास्तुशास्त्रज्ञ काय करू शकतो, परिसरच्या कार्यक्रमात आज आपण हे पाहू. वास्तुशास्त्रज्ञ घराची रचना करताना निसर्गाशी सुसंगत विचार करू शकतात. घराची दिशा अशी ठेवता येते की नैसर्गिक हवा आणि प्रकाश जास्त प्रमाणात मिळेल, त्यामुळे दिवसा कृत्रिम लाईट आणि एसीचा वापर कमी होऊ शकतो. अंगण, झाडे, पाण्याचे स्त्रोत यांना महत्व देऊन घर अधिक पर्यावरणपूरक बनवता येते. पूर्वीच्या पारंपरिक भारतीय घरांमध्ये नैसर्गिक थंडावा असायचा. आज आधुनिक तंत्रज्ञानासोबतच त्या पारंपरिक संकल्पना पुन्हा वापरणे गरजेचे आहे. वास्तुशास्त्राचा उद्देश फक्त शुभ अशुभ इतकाच नसून निसर्गाशी समतोल राखणारी जीवनशैली तयार करणे हाही असायला हवा. अनेक वेळा अनेक वास्तुशास्त्रज्ञ अमुक ठिकाणी हिरवा रंग असायला हवा असे सांगतात. त्या ठिकाणी घरमालकाला हिरव्या रंगाचे पट्टे ओढणे असे सांगायच्या ऐवजी झाड लावले तर जास्त चांगले होईल असे सजेस्ट करता येऊ शकते. तसेच घरातील कचरा निर्मूलन करण्यासाठी योग्य पद्धतीचा अवलंब करावा असे समाजात प्रबोधनही करता येईल. बरेच वास्तुशास्त्रज्ञ रोज बाथरूम घासावी इतक्या छोट्या छोट्या गोष्टीपर्यंत सांगतात, तर प्लास्टिक वेगळे ठेवावे, ते धूळ माती तसेच स्वयंपाकघरातील कचऱ्यामध्ये मिक्स होऊ नये असेही घरमालकाला सांगू शकतात. आणि स्वयंपाकघरातील कचरा हा जिवंत असतो, त्याचे बागेतील महत्व एखाद्या वास्तुशास्त्रज्ञाने सांगितले तर त्याचा परिणाम सर्व सदस्यांवर सकारात्मक पद्धतीने होऊ शकतो. घर म्हणजे बागेसकट घर अशी संकल्पना रुजवायला हवी. त्यासाठी प्रत्येक वास्तुशास्त्रज्ञाने आग्रहाने घनकचरा व्यवस्थित

0: व्यवस्थापन आणि त्यामधून निर्माण होणारी बाग ही घराला कशा पद्धतीने स्वयंपूर्ण करू शकते हे समजून घेऊन त्याचा प्रचार प्रसार करता येऊ शकतो. यातून तयार होणारे समाजमन हे सशक्त आणि श्रद्धावान असेल. आपल्या संस्कृतीत नक्षत्रावरूनही झाडे लावण्याची सुद्धा मान्यता आहे. त्याचाही सखोल अभ्यास वास्तुशास्त्रज्ञांनी केला तर सर्वांगीण विचार करणारा वास्तुशास्त्रज्ञ अशी त्यांची महती निर्माण होऊ शकते. मधमाशांचे पोळे जर घरात केले तर घराला हानिकारक नसून उलट तुमच्या घरात निसर्गाला सुरक्षित स्थान तयार होऊ शकते. बागेमध्ये पक्ष्यांचे असणे हे रासायनिक फवारणी केली नाही तरच शक्य आहे. रासायनिक खतांद्वारे बागेतील जमीन आपण मृतप्राय करतो आहोत आणि हे खूप महान पातक आहे. अशा गोष्टी घरमार्गाला समजून सांगणे हे वास्तुशास्त्रज्ञ नक्कीच करू शकतात. त्यातून निसर्ग आणि मानव यांच्यातील संबंध दृढ होतील आणि नक्कीच भविष्य उज्ज्वल होईल यात शंका नाही. आज आपण वास्तुशास्त्रज्ञ कशा पद्धतीने पर्यावरण संरक्षणात मदत करू शकतात हे थोडक्यात पाहिले.
1: श्रोतेहो परिसर या कार्यक्रमात आताच आपण पर्यावरण रक्षणासाठी वास्तुशास्त्रज्ञांची जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ तृप्ती देशपांडे यांनी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्त्या तेजा दुर्वे, ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

0: हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, परिसर हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. आम्ही बोलत आहोत 102.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून.

0: एकदम स्वस्त आणि मस्त.
1: अहो काय स्वस्त आणि मस्त,
0: आकाशवाणीवरील जाहिरात ग.
1: हे मात्र खरे हो,
0: एकाच वेळी लाखो घरात आणि मनात.
1: जाहिरात असो कशाची ही,
0: मग आत्ताच करतो संपर्क.
1: पत्ता माहित आहे ना?
0: होय, तर जाहिरात विभाग आकाशवाणी यवतमाळ.
2: आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे 102.7 मेगाहर्ट्सवर. सकाळचे 6:55 झाली आहेत. श्रोतेहो प्रसारित करीत आहोत दिनविशेष.

श्रोते हो, आज पार्श्वगायक मुकेश यांचा जन्मदिन. श्रोते हो, हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय आणि प्रसिद्ध पार्श्वगायक मुकेश चंद माथुर अर्थात मुकेश यांचा जन्म 22 जुलै 1923 रोजी दिल्ली येथे झाला होता. श्रोते हो, मुकेश यांनी इयत्ता 10वीपर्यंत शिक्षण घेऊन शाळा सोडली आणि सार्वजनिक बांधकाम विभागात काही काळ त्यांनी काम देखील केले. दिल्लीतील नोकरीदरम्यान त्यांनी आवाजाच्या रेकॉर्डिंग्सचे प्रयोग केले होते आणि हळूहळू आपली गायन क्षमता तसेच वाद्य वाजवण्याचे कौशल्य ते विकसित करीत होते. श्रोते हो, मुकेश यांचा आवाज पहिल्यांदा मोतीलाल या त्यांच्या नातेवाईकांच्या लक्षात आला. त्यानंतर मोतीलाल यांनी मुकेश यांना बॉम्बेला घेऊन आले आणि पंडित जगन्नाथ प्रसाद यांच्याकडे गायनाच्या शिकवणीची व्यवस्था केली. याच काळात मुकेश यांना निर्दोष या हिंदी चित्रपटात अभिनेता आणि गायक म्हणून भूमिका मिळाली. अभिनेता आणि गायक म्हणून त्यांचे पहिले गाणे दिल ही बुजा होता तो हे होते. त्यांनी पार्श्वगायक म्हणून पहिली नजर या चित्रपटातील गीत गायले होते. मुकेश हे गायक KL सहगल यांचे इतके मोठे चाहते होते की पार्श्वगायनाच्या सुरुवातीच्या काळात ते आपले आदर्श व्यक्तींची नकल देखील करायचे. श्रोते हो, संगीत दिग्दर्शक नौशाद अली यांच्या मदतीने मुकेश यांनी स्वतःची एक विशिष्ट गायनशैली तयार केली होती. त्यानंतर त्यांनी अंदाज चित्रपटासाठी गाणी देखील गायली. सुरुवातीला या

चित्रपटात मुकेश हे दिलीप कुमार यांच्या साठी त्यांनी गायले गीत गायले होते. त्यांनी नौशाद यांच्यासाठी अनोखी अदा, मेला अंदाज यांसारख्या चित्रपटांमध्ये अनेक हिट गाणी ही गायली होती. श्रोतेहो, मुकेश यांनी संगीतकार शंकर जयकिशन आणि यांच्यासाठी सर्वाधिक 133 गाणी गायली आहेत. यासोबतच कल्याणजी आनंदजी यांच्यासाठी 99 गीतंही गायली आहेत. श्रोतेहो, मुकेश यांना 4 फिल्मफेअर पुरस्कारांपैकी शंकर जयकिशन यांच्या गाण्यांसाठी त्यांना 3 पुरस्कार हे मिळाले आहेत.

यांच्यासाठी सर्वाधिक 133 गाणी गायली आहेत. यासोबतच कल्याणजी आनंदजी यांच्यासाठी 99 गीतंही गायली आहेत. श्रोतेहो, मुकेश यांना 4 फिल्मफेअर पुरस्कारांपैकी शंकर जयकिशन यांच्या गाण्यांसाठी त्यांना 3 पुरस्कार हे मिळाले आहेत. त्यांना रजनीगंधा या गाण्यासाठी, रजनीगंधा या चित्रपटातील गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा राष्ट्रीय पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले होते. एक अभिनेता आणि निर्माता म्हणून देखील त्यांनी काम केले आहे. श्रोतेहो, 27 ऑगस्ट 1976 रोजी अमेरिकेतील मिशिगन राज्यातील डेट्रॉईट येथे मुकेश यांचे हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. त्यांना विनम्र अभिवादन.

0: श्रोते हो, आताच आपण दिनविशेष या कार्यक्रमामध्ये पार्श्वगायक मुकेश यांचा जीवनपरिचय ऐकलात. संकलन आणि वाचक सूर होता राहुल कंगाल यांचा. आणि हा कार्यक्रम आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोते हो, यावेळी सकाळचे 7:01 झाले आहेत. यानंतरची उद्घोषणा थोड्याच वेळात.
1: अपने बिजनेस को बढ़ाने के लिए लीजिए आकाशवाणी का सहयोग और दीजिए उसे बुलंदियों के पंख.
2: आपका बिजनेस लोकल है या राष्ट्रीय, आकाशवाणी देती है उपभोक्ताओं तक पहुंचने का हर विकल्प. आकाशवाणी के विभिन्न चैनलों पर विज्ञापन देना सुलभ और सस्ता.

श्रोते हो, एक निवेदन आहे का? शेतकरी बंधूंनो, हॅलो गास्तकार हा फोन इन कार्यक्रम शनिवार आणि रविवार दिनांक 25 आणि 26 जुलै 2026 रोजी किसानवाणी अंतर्गत प्रसारित होईल. श्रोते हो, या कार्यक्रमात आपणही सहभागी होऊ शकता. आपण आपले शेतीविषयक प्रश्न वा समस्या विचारा, त्याला तज्ज्ञ शास्त्रज्ञ आणि अधिकारी उत्तर देतील आणि त्याचं प्रसारणही केलं जाईल. तेव्हा आपले शेतीविषयक प्रश्न वा समस्या विचारा गुरुवार दिनांक 23 जुलै 2026 रोजी दुपारी 3 ते 4 या कालावधीत. श्रोत्याव, तुम्हाला फोन करायचा आहे 0 72 32 24 54 64 या फोन क्रमांकावर आणि म्हणायचं आहे हॅलो कास्तकार. निवेदन संपलं.

0: देखिए साईं बाबा तेरे हजारों हाथ, प्रतिदिन शाम 6:30 बजे
1: सिर्फ DD नेशनल पर, देश का पहला चैनल, देश का अपना चैनल।
2: वळणा वळणांनी वाट चालते, हिरव्या ऋतूंना साथ घालते, गीत सृष्टीचे हवे हवे फुलांवरती रंग नवे, केसांमध्ये हिरवा मरवा रंग पसरला हिरवा हिरवा, मनामनात लपून ठेवूया, ठेवा वसुंधरेचा जपून ठेवूया।

आकाशवाणीचं पुणे केंद्र. सकाळचे 7:07 आणि 17 सेकंद झाली आहेत. ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या प्रसारित केल्या जातील. तोपर्यंत काही संदेश.

0: प्रती तिचं जे प्रेम होतं आणि त्यांचे डेव्हलपमेंट व्हावी, सर्वांगीण विकास व्हावा ह्याच्यासाठी जे झगडणं होतं ते मी बघितलं होतं आणि मलाही तसंच काहीतरी काम करायचंय.
1: आई वडिलांचं स्वप्न पुढे नेणाऱ्या लेकी या अंतर्गत इंद्रायणी माटे पिसळकर आणि ममता शेट्टे हिरेमठ यांचा

0: प्रवास.
1: एक स्त्री म्हणून लोक तुम्हाला थोडस कमी लेखतात नेहमी, आणि एक असा डाऊट दाखवतात की अरे हिला खरंच जमेल का, आणि लोकांच्या अशा बघण्यामुळे आपण स्वतःवर डाऊट करत राहतो. आय थिंक मी या सगळ्या गोष्टींना सरपास करून पुढे गेली आता, आणि आता मला ऍक्च्युली काही फरक पडत नाही की लोक काय विचार करतात. ही जी नवीन ममता घडली ही माझ्या वडिलांना खूप आवडली असती.
0: छान. आणि त्यानंतर डॉक्टर नंदा हरम यांचे पर्यावरण श्लोक.
2: अवकाळी वर्षा कधी धुवधार, हिमवादळास चढे कधी जोर.
0: जरूर ऐका येत्या बुधवारी 22 तारखेला आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून, आणि 23 तारखेला विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून दुपारी ठीक 12 वाजता आमच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात.
3: सतारीचे बोल असोत
4: की मंजुळ बासरे,
3: शततारांची संतूर असो
4: की मंगल सनई,
3: लावण्यमयी लावणी असो की भजनी ठेका, आकाशवाणी अवश्य ऐका. आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी.
4: आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी. दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या काना मनात
5: आकाशवाणी
4: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
5: ऐकत रहा. आकाशवाणी ऐकत रहा. आकाशवाणी
0: श्रोते हो, काही क्षणातच प्रसारित करत आहोत प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी पुणे, सविता म्हसकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नीट पेपर फुटीसह संबंधित मुद्द्यांवर संसदेत चर्चेसाठी सरकार तयार. नीट पेपर फुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याचा पंतप्रधानांचा इशारा. एनडीआरएफला पुणे जिल्ह्यातील सुदुम्रे इथं 3 हेक्टर जमीन देण्यास राज्य मंत्रिमंडळाची मान्यता. राज्यातील 177 तालुक्यांमध्ये आकांक्षित तालुका कार्यक्रम राबवण्यासही मंजुरी. आणि राज्यात काही ठिकाणी आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा. आता सविस्तर बातम्या. नीट पेपर फुटीचं प्रकरण आणि त्याच्याशी संबंधित इतर मुद्द्यांवर संसदेत चर्चा करण्यास सरकार तयार असल्याचं काल सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आलं. पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी ही माहिती दिली. या मुद्द्यावरून चर्चेची मागणी करत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी वद्रा तसंच पक्षाच्या इतर सदस्यांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर काल आंदोलन केलं. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह आणि केंद्रीय गृहसचिव गोविंद मोहन यांनी लोककल्याण मार्ग इथल्या आंदोलनस्थळी जाऊन काँग्रेस नेत्यांची भेट घेतली. नीट आणि संबंधित मुद्द्यांवर संसदेत चर्चा करण्यास सरकारनं सहमती दर्शवल्यास आपण त्वरित आंदोलन मागे घेऊ असं राहुल गांधी यांनी यावेळी सांगितलं. काँग्रेस नेत्यांशी चर्चा केल्यानंतर या विषयावर चर्चा करण्याची मागणी सरकारनं मान्य केल्याचं केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितलं. मात्र जेव्हा सरकारची भूमिका काँग्रेस नेत्यांना कळवण्यात आली तेव्हा राहुल गांधी यांनी आपल्या आधीच्या भूमिकेतून माघार घेतली आणि आणखी काही मागण्या पुढे केल्या. त्यानंतर या आंदोलनादरम्यान काँग्रेसचे नेते राहुल गांधी, प्रियांका गांधी वद्रा, समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव तसंच विरोधी पक्षांच्या इतर सदस्यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्यांना नंतर सोडण्यात आलं. नीट पेपर फुटी प्रकरणात दोषी असलेल्या प्रत्येकावर कठोरात कठोर कारवाई केली जाईल. युवकांच्या भविष्याशी कोणालाही खेळ करू दिला जाणार नाही असा ठाम इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या घटक पक्षांच्या मंगल मिलन बैठकीत ते काल बोलत होते. पेपर फुटी हा कोणत्याही पक्षीय राजकारणाचा विषय नसून देशातील विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित अत्यंत गंभीर मुद्दा असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना याबाबत माहिती दिली. दरम्यान नीट पेपर फुटी प्रकरण

0: नवी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या प्रतिनिधींनी काल केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांची भेट घेऊन विविध मागण्या लेखी स्वरूपात सादर केल्या आहेत. ज्येष्ठ नेते शरद पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत, संजय राऊत यांनी काल आंदोलकांचे नेते अभिजित दिपके यांची नवी दिल्लीत भेट घेतली. दरम्यान नीट पेपर फुटीसह अनेक मुद्द्यांवरून विरोधी पक्षांनी वारंवार केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज कालही दिवसभरात तीनदा आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल अर्थात एनडीआरएफला पुणे जिल्ह्यातल्या मावळ तालुक्यातील मौजे सुदुमरे इथे 3 हेक्टर जमीन देण्यास काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या जमिनीवर एनडीआरएफचा कायमस्वरूपी तळ उभारण्यात येणार असून आपत्ती व्यवस्थापनाच्या विविध प्रशिक्षणांसह विविध स्वरूपाच्या आपत्तींवर मात करण्यासाठीची कृती दलं तैनात राहणार आहेत. यामुळे राज्यात आपत्कालीन स्थितीत उपाययोजना करता येईल. या दृष्टीनं देशातील एकमेव अशा समर्पित नागरी दल म्हणून एनडीआरएफला ही जागा विनामूल्य भोगवटादार वर्ग 2 म्हणून मान्यता देण्यात आली आहे. राज्यातील 177 आकांक्षित तालुक्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर 2026-27 करता आकांक्षित तालुका कार्यक्रम राबवण्यास काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यामध्ये गडचिरोली, नंदुरबार, धाराशिव, वाशिम, हिंगोली, जालना, पालघर, बीड, धुळे, परभणी या 10 जिल्ह्यांची आणि 177 तालुक्यांची विस्तारित आकांक्षित जिल्हे तालुके म्हणून निवड करण्यात आली आहे. नागपूर जिल्ह्यातील काटोल इथे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाशी संलग्न शासकीय उद्यानविद्या महाविद्यालय स्थापन करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. तसंच लोकायुक्त कार्यालयातील 143 पदांच्या सुधारित आकृतीबंधास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. लोकायुक्त आणि उपलोकायुक्त कार्यालयाची स्थापना करणारं महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज जयंती आहे. या निमित्तानं त्यांच्या जीवन प्रवासावर आधारित अजित स्मृती अवीट स्मृती या विशेष छायाचित्र प्रदर्शनाचं मुंबईत आयोजन करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं काल उद्घाटन झालं. या प्रदर्शनातून अजित पवार यांचा संपूर्ण जीवन प्रवास उलगडण्यात आला असून त्यातून त्यांच्या कार्यकर्तृत्वाची आणि अष्टपैलू व्यक्तिमत्वाची झलक यातून पाहायला मिळते असं मुख्यमंत्री म्हणाले.
1: संपूर्ण जीवन दर्शवणारी त्यांच्या लहानपणातली, परिवारातली, लग्नातली आणि त्यांच्या राजकीय सामाजिक कारकिर्दीतली विविध क्षण जी आहेत ती अतिशय चांगल्या पद्धतीनं या प्रदर्शनाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. दादांचा जसा उमदा स्वभाव होता, त्यांचं जे हास्य होतं, कधी त्यांची कठोरता होती, अशा सगळ्या गोष्टी आपल्याला या प्रदर्शनामध्ये पाहायला मिळतात. एकूणच हे प्रदर्शन पाहिल्यानंतर निश्चितपणे दादांचं व्यक्तिमत्व तर आपल्याला पाहायला मिळतं, पण त्यासोबत अनेक आठवणी देखील या प्रदर्शनामुळे ताज्या होतात आणि दादांवर प्रेम करणाऱ्या सर्वांनी हे प्रदर्शन आवर्जून बघावं अशा प्रकारचं माझं आवाहन आहे.
0: या प्रसंगी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह अन्य मंत्री उपस्थित होते. राज्यपाल आणि विद्यापीठांचे कुलपती जिष्णुदेव वर्मा यांनी राज्यातील सर्व राज्य विद्यापीठांमधील क्रीडा विभाग प्रमुख आणि क्रीडा संचालकांशी काल संवाद साधला. आजच्या युगात खेळ अतिशय स्पर्धात्मक झाले असून त्यात व्यावसायिकता आली आहे. या पार्श्वभूमीवर विद्यापीठांनी खेळ आणि क्रीडा प्रकारांना पोषक वातावरण तयार करून देशासाठी उत्तमोत्तम खेळाडू निर्माण करावेत असं आवाहन राज्यपालांनी यावेळी केलं. या कार्यक्रमादरम्यान राज्यपालांनी स्वयंसिद्धा या राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांशी संबंधित महिला सक्षमीकरण पोर्टलच्या संदर्भात राज्यातील विद्यापीठ समन्वयकांशी दूरस्थ पद्धतीनं संवाद साधला. बुलडाणा जिल्ह्यात आतापर्यंत फारसा समाधानकारक पाऊस झालेला नाही. काही ठिकाणी पावसानं अजूनही ओढ दिली आहे. शेतकरी वर्गाला पुरेशा आणि सर्वदूर पावसाची अजूनही प्रतीक्षा आहे. ऐकूया याविषयीचा अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून.
2: गेल्या 2 महिन्यापासून पावसाची प्रतीक्षा करणारा बळीराजा पावसानंतर काहीसा सुखावला असला तरी समाधान व्यक्त करत असतानाही त्याच्या मनात अजूनही चिंतेची छाया आहे. अल्निनोचा फटका बुलढाणा जिल्ह्यातील 13 तालुक्यांना जवळपास बसला असल्याने गेल्या अनेक दिवसापासून पावसाने दडी मारली आहे. पावसापासून वंचित असलेल्या मात्र खामगाव आणि

0: मोताळा तालुक्यात अल्निनोचा प्रभाव जास्त प्रमाणावर जाणवला. त्यामुळे मान्सून वेळेवर येऊनही बुलढाणा जिल्ह्यात दडी मारून बसलेला जिल्ह्यातील संपूर्ण 13 तालुक्यात पेरणी झाल्यानंतरही समाधानकारक पाऊस झाला नव्हता. पावसाअभावी जमिनीत ओलावा नसल्याने उगवलेली सोयाबीन, कपाशी, तूर, मूग ही पिके पिवळी पडून करपू लागली होती. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी दुबार पेरणीची तयारी सुद्धा केली होती. एकंदरीत चार इंजिन पावसाने शेतकऱ्यांना आशेचा किरण दिला असला तरी मात्र शेतकऱ्यांना दमदार पावसाची अपेक्षा अजूनही कायम आहे. खरीप हंगाम वाचवण्यासाठी आणि जलाशय भरण्यासाठी अजूनही मुसळधार पाऊस पडावा अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी सचिन ठाकरे, बुलढाणा.
1: रेशीम संचालनालय आणि भारतीय कृषी उद्योग फाउंडेशन अर्थात बायफच्या संयुक्त विद्यमाने गडचिरोली जिल्ह्यातील टसर इथे विशेष विकास प्रकल्प राबवण्यात येणार आहे. जिल्ह्यातील आदिवासी शेतकरी कुटुंबांना शाश्वत रोजगार आणि उत्पन्न वाढीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी हा प्रकल्प सहाय्यभूत ठरणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या उपस्थितीत काल या प्रकल्पाच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. आषाढी वारीसाठी निघालेल्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं दुसरं गोल रिंगण काल माळशिरस तालुक्यात खुळूस फाटा इथं पार पडलं, तर संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं उभं रिंगण काल माळीनगरमध्ये पार पडलं. आज रात्री या पालख्यांचा मुक्काम अनुक्रमे भंडी शेगाव आणि पिराची किरोली इथल्या पालखी तळावर असणार आहे. लातूर जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची संततधार सुरू असून त्यामुळे खरीप पिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या विविध भागांमध्येही काल दिवसभर जोरदार पाऊस झाल्यानं जनजीवन विस्कळीत झालं. पुणे आणि जालन्यातही काल संध्याकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे. हवामान. राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस, तर विदर्भात काही भागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नीट पेपर फुटीसह संबंधित मुद्द्यांवर संसदेत चर्चेसाठी सरकार तयार. नीट पेपर फुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याचा पंतप्रधानांचा इशारा. NDRFला पुणे जिल्ह्यातील सुदुमरे इथं 3 हेक्टर जमीन देण्यास राज्य मंत्रिमंडळाची मान्यता. राज्यातील 177 तालुक्यांमध्ये आकांक्षित तालुका कार्यक्रम राबवण्यासही मंजुरी. आणि राज्यात काही ठिकाणी आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: प्रती तिचं जे प्रेम होतं आणि त्यांचे डेव्हलपमेंट व्हावी, सर्वांगीण विकास व्हावा ह्याच्यासाठी जे झगडणं होतं ते मी बघितलं होतं आणि मलाही तसंच काहीतरी काम करायचंय.
1: आई वडिलांचं स्वप्न पुढे नेणाऱ्या लेकी या अंतर्गत इंद्रायणी माटे पिसोळकर आणि ममता शेट्टे हिरेमठ यांचा प्रवास.
2: एक स्त्री म्हणून लोक तुम्हाला थोडंसं कमी लेखतात नेहमी आणि एक असा डाऊट दाखवतात की अरे हिला खरंच जमेल का, आणि लोकांच्या अशा बघण्यामुळे आपण स्वतःवर डाऊट करत राहतो. आय थिंक मी या सगळ्या गोष्टींना सरपास करून पुढे गेली आता आणि आता मला ऍक्च्युली काही फरक पडत नाही की लोक काय विचार करतात. ही जी नवीन ममता घडली ही माझ्या वडिलांना खूप आवडली असती.
1: छान. आणि त्यानंतर डॉक्टर नंदा हरम यांचे पर्यावरण श्लोक.
3: अवकाळी वर्षा कधी धुवधार, हिमवादळास चढे कधी जोर.
1: जरूर ऐका येत्या बुधवारी 22 तारखेला आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून आणि 23 तारखेला विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून दुपारी ठीक 12 वाजता आमच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात.
4: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 7:22 झाली आहेत. दिनविशेष. ज्येष्ठ गायक मुकेश यांचा आज जन्मदिन. 22 जुलै 1923 या दिवशी त्यांचा जन्म झाला. आज दिनविशेषमध्ये त्यांना स्मरताना आपण ऐकणार आहोत त्यांनी गायलेलं हे मराठी चित्रपटगीत.

ज्येष्ठ गायक मुकेश यांचा आज जन्मदिन. त्यांनी गायलेलं हे मराठी चित्रपट गीत आपण ऐकलं, त्यांचं आज स्मरण करताना दिनविशेष अंतर्गत.

आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आम्ही ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून बोलत आहोत. आपण ऐकणार आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचा मानबिंदू म्हणजे आषाढी वारी. संतांच्या विचारांचा वारसा जपत लाखो वारकरी दरवर्षी भक्तिभावानं पंढरपूरच्या दिशेनं पायी प्रस्थान करतात. शेकडो वर्षांची ही परंपरा आजही तितक्याच श्रद्धेनं आणि उत्साहानं सुरू आहे. मात्र लाखो वारकऱ्यांचा हा भक्तीचा प्रवास सुरक्षित, सुव्यवस्थित आणि सुरळीत पार पडण्यासाठी प्रशासनाची भूमिका अत्यंत महत्वाची ठरते. वारीच्या मार्गांचं नियोजन, वाहतूक व्यवस्था, पोलीस बंदोबस्त, आरोग्यसेवा, स्वच्छता, पिण्याचं पाणी, आपत्ती व्यवस्थापन, नियंत्रण कक्ष तसंच विविध शासकीय विभागांमधील समन्वय या सर्व बाबींचं काटेकोर नियोजन केलं जातं. एका मोठ्या जनसमुदायाच्या व्यवस्थापनाचं उत्कृष्ट उदाहरण असलेल्या या नियोजन प्रक्रियेविषयी आजच्या दिलखुलास कार्यक्रमातनं आपण जाणून घेणार आहोत. आणि या कार्यक्रमात आपल्याशी आज संवाद साधणार आहेत पुण्याचे माजी जिल्हाधिकारी आणि यशदाचे महासंचालक डॉक्टर सुहास दिवसे सर. सर नमस्कार. दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत.
1: धन्यवाद. वारीमध्ये वेगवेगळे घटक कार्यरत असतात. वारीचे विश्वस्त असतील, प्रत्येक दिंडीचे प्रमुख असतील, पोलीस यंत्रणा असेल, जिल्हा परिषद आणि इतर ज्या काही कर्मचारी अधिकारी काम करत असतील, ह्या सर्वांच्या बरोबर योग्य अशा प्रकारचं दळणवळण, संदेशाची देवाणघेवाण ही खूप महत्त्वाची बाब असते. आणि म्हणून कम्युनिकेशन म्हणजे दळणवळणासाठी काय व्यवस्था करावी लागेल याचा विचार केला जातो. उदाहरणार्थ जे जे अधिकारी कर्मचारी कार्यरत आहेत त्या सर्वांच्या टेलिफोन्स म्हणजे मोबाईल नंबरची यादी किंवा डायरी प्रकाशित केली जाते आणि ती त्या त्या प्रत्येकाकडं ती उपलब्ध असते. म्हणजे विश्वस्तांचे नंबर असतील, दिंडी प्रमुखांचे नंबर असतील, संबंध

संबंधित विषयाशी जे अधिकारी काम करतात इन्सिडेंट कमांडर त्यांचे पण नंबर त्याच्यामध्ये दिले असतात. म्हणजे एखाद्या दिंडीला आरोग्यविषयक काही अडचण आली तर त्या क्षेत्रामधला कोणता अधिकाऱ्याला संपर्क करावा हे त्या दिंडी प्रमुखाला माहीत असतं. मग आरोग्य असेल, पाणी पुरवठा असेल, स्वच्छता असेल, पोलीस बंदोबस्त असेल किंवा इतर कुठल्याही गोष्टीमध्ये ही जी काही माहितीची देवाणघेवाण आहे ही चालू राहते. याचबरोबर आपापसामध्ये अधिकाऱ्यांमध्ये सुद्धा म्हणजे पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासन, आरोग्यामधलं प्रशासन यांच्यामधल्या समन्वयासाठी सुद्धा एक स्वतंत्रपणे कम्युनिकेशन चॅनेल असतात जेणेकरून याच्यामध्ये सुद्धा जी काही माहितीची देवाणघेवाण होते. पोलीस एवढे 10-15 लाख ज्या वेळेला वारकरी एखाद्या गावी जातात त्यावेळेला तिथले मोबाईल टॉवर्स जॅम होऊन जातात, एवढं ताण त्याच्यावर करू. मग त्याच्यासाठी बेस स्टेशन्स, त्याच्यासाठी रिपीटर स्टेशन, त्याच्यासाठी मोबाईल टॉवर्स हे सर्व नियोजन केलं जातं आणि मग त्या त्या ठिकाणी हे जे काही टॉवर्स असतात ते तिथून उभे केले जातात आणि त्यासाठी ज्या जे काही मोबाईल सेवा देणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्या स्वतःहून पुढे येतात जेणेकरून या ज्या दळणवळण माहितीच्या देवाणघेवाण किंवा दळणवळणामध्ये कुठल्या प्रकारची अडचणी येऊ नये. आणि मग आपत्तीच्या वेळेला सगळ्यात जर महत्त्वाचा काही जर भाग असेल तर योग्य माहिती योग्य वेळी योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचणं याच्यामध्येच त्या व्यवस्थापनाचं यश अवलंबून असतं. आणि म्हणून दळणवळण आणि संदेशवहन याच्यासाठी आवश्यक उपाययोजना हा सगळ्यात महत्त्वाचा घटक या पूर्ण नियोजनामध्ये निश्चित पडतो. पालखी मार्गावर वारकरी जेव्हा मार्गस्थ होतात त्यावेळेला वेगवेगळ्या मुक्कामाच्या ठिकाणी ते थांबत असतात, विसाव्याच्या ठिकाणी थांबतात आणि अशा ठिकाणी शहरांमध्ये पण मुक्काम करतात आणि अशा ठिकाणी शौचालयाची व्यवस्था हा सगळ्यात मोठा असा याला म्हणूयात की महत्त्वाचा घटक आहे ज्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर अडचणी येतात. एवढ्या मोठ्या प्रमाणात म्हणजे जर 10-15 लाख वारकऱ्यांची जर शौचालयाची व्यवस्था करायची असेल तर त्याचं नियोजन करणं खूप खूप जिकिरीचं असतं. म्हणून मग प्रत्येक वेळेला किती प्रकारची शौचालयं आपल्याकडे उपलब्ध आहेत याचा आढावा घेतला. मग ग्रामीण भागामध्ये सार्वजनिक शौचालयं असतील, शासकीय वेगवेगळ्या याच्यामधनं शौचालयाची निर्मिती झाली असेल तर काही मंगल कार्यालयामध्ये शौचालय असू शकतात, काही हॉटेल्समध्ये शौचालय असू शकतात, त्याची पूर्ण माहिती घेऊन त्याचं लोकेशन कुठे आहे ते पण निश्चित केलं जातं आणि त्याच्यानुसार मग आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी लागणारी फिरती शौचालयं किती लागतील, टेम्पररी शौचालय किती निर्माण करावे लागतील याचं पण नियोजन केलं जातं. आता कितीही म्हणलं तरी शौचालयं अपुरीच पडतात म्हणून पुणे जिल्हा प्रशासनाने 1-2-3 वर्षापूर्वी खूप छान उपक्रम केला. याच्यामध्ये शासनाने ग्रामीण भागामध्ये व्यक्तिगत शौचालयाकरता एक मोहीम हाती घेतली होती आणि घरटी आता त्याच्यासाठी अनुदान दिलं गेलं आणि लोकांना प्रवृत्त केलं गेलं की तुम्ही स्वतःच्या घरामध्ये शौचालय बांधा. त्यामुळे ग्रामीण भागामध्ये व्यक्तिगत शौचालयांची संख्या खूप वाढलेली आहे आणि मग विचार असा आला की मग जर या व्यक्तिगत शौचालयांचा जर वापर केला गेला तर मोठ्या प्रमाणावर शौचालय उपलब्ध होऊ शकतं. पूर्वी वारी ज्या वेळेला गावी यायची त्यावेळेला प्रत्येक गावामध्ये त्यांची ठरलेली मुक्कामाची ठिकाणं असतात, ठरलेली घरं असतात आणि ती कुटुंब त्या वारकऱ्यांची व्यवस्था करतात. पण आता वारकऱ्यांची सेवा हीच ईश्वर सेवा असेल तर वारकऱ्यांच्या या गरजा जर पूर्ण करत असतील तर ती फार मोठी सेवा होऊ शकते. हा एक चांगला विचार गावागावांमधनं पोचवला गेला आणि ज्या व्यक्तीला मग आपल्या घरातलं व्यक्तिगत शौचालय वारकऱ्यांना वापरासाठी उपलब्ध करून द्यायचं असेल तर त्याची संमती घेण्यात आली आणि मग त्याच्या शौचालय जर तो देत असेल तर त्याच्यासाठी आवश्यक असणारा पाणी पुरवठा तिथं व्यवस्थित होतो का नाही याची पण जबाबदारी शासनाने घेतली. आणि मग गावामध्ये ज्यावेळी वारकरी गेले तेव्हा असे जे काही व्यक्तिगत शौचालयाचा वापर करू देणाऱ्या घरांवर पांढरे झेंडे लावण्यात आले आणि वारकऱ्यांनी माहिती देण्यात आली की ज्या घरावर पांढरा झेंडा आहे त्या व्यक्तीनं किंवा त्या कुटुंबानं आपलं शौचालय आपल्याला त्या वापरासाठी खुलं ठेवलेलं आहे आणि त्या अर्थी ती एक वेगळी सेवा वारकऱ्यांची ते कुटुंब करू इच्छितं आणि याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. जवळजवळ 90,000 जास्त जी काही व्यक्तिगत शौचालय ती वारकऱ्यांना वापरासाठी उपलब्ध झाली आणि त्यामुळं मग सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारची घाण होणं किंवा दुर्गंधी पसरणं हे प्रमाण खूप कमी झालं आणि त्याच्यातून निर्माण होणारी रोगराई पण खूप कमी झाली. आणि या ही जी काही चळवळ आहे ज्याच्यामध्ये केवळ पांडुरंगाला जाण्याच्या ऐवजी जो पांडुरंगाला जातो तो वारकरीच पांडुरंग आहे तो समजून सेवा हा जो काही मूळ त्या सगळ्या वारकरी संप्रदायाचा किंवा एकूणच वारीचा जो आत्मा आहे तोच लोकांना जर व्यवस्थित समजला आणि उत्साहाने अत्यंत चांगल्या पद्धतीनं लोकांनी त्याला प्रतिसाद दिला, नागरिकांनी प्रतिसाद दिला आणि हे खूप छान उपक्रम वारीमध्ये प्रत्येक गावागावामध्ये आपल्याला आता पाहायला मिळतो. वारकरी ज्यावेळेला मार्गस्थ किंवा मार्गक्रमण करत असतात त्यावेळेला
स्वच्छता एक महत्त्वाचा विषय असतो. ग्रामीण भाग आणि शहरी भागामध्ये स्वच्छता

करण्यासाठी संबंधित यंत्रणा वेगवेगळ्या प्रकारची उपाययोजना करतात. मग स्वच्छतेसाठी आवश्यक असणारे, कारण मोठ्या प्रमाणावर कचरा निर्माण होतो, त्यासाठी मग त्या कचऱ्याचं व्यवस्थापन कसं करणार, वाहतूक कशी करणार, त्यासाठी मग वेगळ्या गाड्या, घंटा गाड्या किंवा त्या ठिकाणी कचरा उचलण्याची वेगळी व्यवस्था, ह्या सर्व गोष्टी या महानगरपालिकेमार्फत किंवा ग्रामपंचायतमार्फत केल्या जातात. जिल्हा परिषदेमार्फत पण याला निश्चितपणे मनुष्यबळ, गाड्या सगळं दिल्या जातात आणि हा कचरा एकत्रित केल्यानंतर पुन्हा त्याची विल्हेवाट कशी लावायची त्याही बाबतीमध्ये नियोजन केलं जातं. आता या सर्व कार्यक्रमामध्ये महानगरपालिका क्षेत्रामध्ये पण वेगळे काही विषय हाताळले गरजेचं असतं. उदाहरणार्थ जेव्हा देहू आणि आळंदी व दून महानगरपालिका क्षेत्र पुणे किंवा पिंपरी चिंचवडमध्ये वारकरी येतात, त्यावेळेला बरेच वारकऱ्यांना तिथल्या रस्ते कुठले आहेत, कुठल्या मार्गाने मार्गस्थ व्हायचं, कुठल्या मार्गाने जाऊ नये किंवा त्या ठिकाणी ट्रॅफिकचं नियोजन संबंधित पोलीस यंत्रणेने कसं केलेलं आहे याची माहिती त्यांना नसते. मग त्यासाठी माहिती पथकं त्या ठिकाणी निर्माण करणं किंवा दिशादर्शक फलक लावणं किंवा त्याच्यामध्ये बॅरिकेड्स करणं हे पोलिसांच्या सहकार्याने संबंधित महानगरपालिका करते. त्या रस्त्यांची डागडुजी करणं, त्या ठिकाणी जर फांद्या वाढल्या असतील, झाडं वाढल्या असतील तर त्याची साफसफाई करणं, मुक्कामाच्या ठिकाणी साफसफाई करून तो त्या ठिकाणी मुक्कामाची चांगली व्यवस्था करण्यासाठी जी जे आवश्यक उपाययोजना आहे ते संबंधित वॉर्ड ऑफिसर महानगरपालिकांचे हे करत असतात. आणि मग याच्यामध्ये CCTVचा खूप मोठ्या प्रमाणावर वापर होतो. दोन्ही पोलीस मुख्यालय याच्यामध्ये ज्यावेळेला बंदोबस्त देतात त्यावेळेला महत्त्वाच्या गर्दीच्या ठिकाणी, चौकाच्या ठिकाणी, ज्या ठिकाणी ट्रॅफिकचे इश्यूज आहेत त्या ठिकाणी CCTVद्वारे त्याच्यावर नियंत्रण केलं जातं. वेगवेगळ्या ठिकाणी वॉच टॉवर्स उभा केले जातात की गर्दीवर नियंत्रण करण्यासाठी किंवा जर मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असेल तर त्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करण्यासाठी पोलीस दलं तैनात केली जातात, त्यासाठी स्वतंत्र मनुष्यबळाची निर्मिती केली जाते. त्यामुळे पोलिसांचा जो काही त्याच्यामधला महत्त्वाचा जो भाग आहे तो एकतर पालखी आणि पालखीबरोबरचे येणारे ज्या काही दिंड्या आहेत त्यांना सुरक्षितता देणं, त्यासाठी मग पायलट कार्स, त्यासाठी एस्कॉर्टच्या कार्स किंवा ते जे मनुष्यबळ, हा एक म्हणजे पालखीची सुरक्षितता हा एक महत्त्वाचा भाग. आणि त्याच्याबरोबर मग त्याच्यासाठी अनुषंगिक जे ट्रॅफिक मॅनेजमेंटचा पार्ट आहे, मग जड वाहनं कुठून सोडणार, दुचाकी कुठून सोडणार, चालणाऱ्या वारकऱ्यांसाठी कसा मार्ग चांगला करणार, यासाठी मग बॅरिकेड्स करणं, दिशादर्शक फलक लावणं, माहिती पथक माहिती देण्यासाठी पथकं उभारणं किंवा स्टॉल्स उभारणं, हे वॉच टॉवर्स उभारणं, या सर्व गोष्टी केल्या जातात. आणि याचं कम्युनिकेशनसाठी मग कंट्रोल रूम्समध्ये पण अशा प्रकारची व्यवस्था केली जाते की जेणेकरून एखादी जर घटना अनुचित घडली त्या ठिकाणी तात्काळ मदत पोहोचवण्यासाठी काय व्यवस्था करता येईल याचं पण नियोजन केलं जातं. तर यामध्ये मग हा जो समन्वय जो असतो, महानगरपालिका आयुक्त असतील, महानगरपालिकेचे इतर वॉर्ड ऑफिसर आणि त्यांचे कर्मचारी अधिकारी, पोलीस यंत्रणेचा सगळ्यात संपूर्ण एवढा प्रचंड मोठा ज्याच्यामध्ये अगदी दिवसभर त्या सर्व आणि रात्रीसुद्धा सुरक्षितेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना आणि या ज्या गोष्टी ज्या आहेत ट्रॅफिकच्या बाबतीतल्या उपाययोजना यासाठी खूप मोठा समन्वय आवश्यक असतो. आणि शहरी भागामधलं पालखीचं नियोजन हे खूप अवघड आहे, कारण शहरामध्ये एकतर जागेची कमतरता असते, शहरामध्ये संसाधनं जरी जास्त असली तरी ती संसाधनांचा वापर चांगल्या पद्धतीनं करणं हे पण खूप मोठं चॅलेंज असतं. शहरामध्ये मुळातच गर्दीची ठिकाणं मोठ्या प्रमाणावर असतात आणि मग त्यासाठी मग शाळा बंद करणे, सुट्टी देणे किंवा वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी वेगवेगळे आदेश पारित करणं, हे सर्व आदेश हा सुद्धा त्या व्यवस्थापनाचा एक भाग असतो. मग त्या ठिकाणी ज्या ठिकाणी पालखी मार्ग असेल त्या ठिकाणी दारूची दुकानं बंद करणे, कत्तलखाने बंद करणे, त्या ठिकाणी हॉटेल्समधल्या खाद्यपदार्थांची तपासणी करण्यासाठी पथकाची निर्मिती करणे किंवा ह्या सर्व गोष्टींसाठी वेगवेगळे आदेश पारित करावे लागतात. आणि आपत्ती व्यवस्थापन किंवा त्या त्या कायद्यातल्या तरतुदी वापरून जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी किंवा संबंधित समजा अन्न औषध प्रशासनाचे अधिकारी हे सर्व त्याच्यामध्ये आदेश पारित करतात आणि त्याच्यानुसार त्याची पाहणी करतात आणि त्याचा जर त्या कायद्याचे उल्लंघन होत असेल तर कारवाई पण केली जाते. त्यामुळे अशा विविध संस्था किंवा विविध कार्यालय आणि त्यांच्यामधले हे विविध सर्व गोष्टी करणं हा एक आणि त्याच्यामध्ये समन्वय राखणं हा खूप असा जिकिरीचा असा भाग असतो आणि त्यासाठी त्याचं नियोजन अत्यंत काटेकोरपणे केलं जातं, अंमलबजावणी पण खूप चांगल्या पद्धतीने लक्ष दिलं जातं. या सर्व सोहळ्यामध्ये अनेक उत्साही नागरिक काहीतरी करावं या भावनेने येतात. मग अशा प्रकारच्या जे काही स्वयंसेवकांचं सुद्धा मदत प्रशासन घेतं आणि मग आपण या स्वयंसेवकाची नोंदणी करतो. मग एखादं कॉलेज असेल त्या कॉलेजचे विद्यार्थी विद्यार्थिनी असतील, एखादं कार्यालय असेल तिथले काही कर्मचारी असतील, त्यांना विशिष्ट कामासाठी नेमून दिलं जातं, त्यांचं प्रशिक्षण घेतलं जातं. होमगार्ड्स किंवा इतर अशा प्रकारच्या जे काही यंत्रणा आहेत, NCC असतील, NCC कॅडेट्स असतील, त्यांचा पण वापर केला जातो. आणि मग त्यांना वेगवेगळ्या उदाहरणार्थ स्वच्छता, उदाहरणार्थ सुरक्षितता, उदाहरणार्थ गर्दीचं नियंत्रण,
ट्रॅफिक

0: नियंत्रण या अशा छोट्या छोट्या किंवा वैद्यकीय काही त्याच्यामध्ये काही मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी असतील, नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी विद्यार्थिनी असतील, त्यांचा सुद्धा आपण वापर करून घेतो, त्यांना पण आपण प्रशिक्षण देतो. प्रशासन त्यांना जबाबदारी निश्चित करून देतं, त्यांच्या कुणीतरी नोडल ऑफिसर असतो त्याच्यावरती जबाबदारी टाकली जाते. आणि मग पालखीच्या त्या काळामध्ये ही सर्व मंडळी उत्स्फूर्तपणे मात्र ठरवून दिलेलं काम व्यवस्थित करतात.
1: श्रोते हो, आषाढी वारी म्हणजे केवळ एक धार्मिक सोहळा नाही तर श्रद्धा, शिस्त, सामाजिक एकता आणि व्यवस्थापन कौशल्य यांचा अतिशय सुंदर मिलाप आहे. लाखो वारकऱ्यांचा प्रवास सुरक्षित आणि सुखकर व्हावा यासाठी प्रशासनाकडून केले जाणारे सूक्ष्म नियोजन, विविध विभागांचा समन्वय आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर यामुळे वारीचं व्यवस्थापन अधिक सक्षम होत आहे. आजच्या दिलखुलास कार्यक्रमातून आपण पालखी सोहळ्याच्या नियोजनामागील प्रशासनाची भूमिका, त्यामागची व्यापक तयारी जाणून घेतली. या महत्वपूर्ण विषयावर मार्गदर्शन केल्याबद्दल यशदाचे महासंचालक आणि पुण्याचे माजी जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास दिवसे सर यांचं मनःपूर्वक आभार. सर, तुम्ही इथे आलात आणि एवढी छान माहिती दिली त्याबद्दल आपले मनापासून आभार.
0: धन्यवाद.
1: श्रोतेव, तर पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात एक नवा विषय घेऊन एका नव्या मान्यवरांसोबत. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, आताच आपण दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम ऐकलात. आम्ही बोलत आहोत 102.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून. सकाळचे 7:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत मिश्र संगीत. श्रोते हो, कार्यक्रमात सुरुवातीला ऐकवित आहोत जसविंदर सिंग यांच्या आवाजातील बहादूरशाह जफर यांची गझल. संगीतबद्ध केली आहे कुलदीप सिंग यांनी.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: श्रोतेहो, मिश्र संगीताच्या कार्यक्रमामध्ये यानंतर ऐकूया शरद गावंडे यांची शब्दरचना. संगीत आहे चंद्रशेखर गाडगिळ यांचं आणि स्वर आहे ऋषिकेश रानडे आणि प्राजक्ता रानडे यांचा.

श्रोते हो, या रचनेबरोबरच मिश्र संगीताचा कार्यक्रम समाप्त करीत आहोत. आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. सकाळचे 8 वाजता आहेत. थोड्याच वेळात समाचार प्रभात आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

श्रोते हो, आताच आपण श्री 420 चित्रपटासाठी मुकेश यांना ऐकलत. शब्द होते शैलेंद्र यांचे आणि संगीत दिलं होतं शंकर जयकिशन यांनी. कार्यक्रमात शेवटी ऐकूया लता मंगेशकर आणि मुकेश यांच्या युगल स्वरातील साहिर लुधियानवी यांची शब्दरचना. संगीतबद्ध केली आहे खयाम यांनी आणि चित्रपट आहे कभी कभी.

श्रोते हो, या रचनेबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त करीत आहोत. आकाशवाणी यवतमाळ केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. सकाळचे 8:30 होत आहेत. थोड्याच वेळात राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी संध्या खान आपल्याला बातम्या देत आहे। ठळक बातम्या। नीट पेपर फुटीसह संबंधित मुद्द्यांवर संसदेत चर्चा करण्याची सरकारची तयारी। भविष्यातील परीक्षांमध्ये पेपर फुटी रोखण्यासाठी सर्व संबंधित घटकांनी समन्वयाने प्रयत्न करावेत, पंतप्रधानांचं आवाहन। विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सदनांचं कामकाज सलग दुसऱ्या दिवशी तहकूब। INS मालवण या पाणबुडी रोधक युद्धनौकेचं आज जलावतरण। आणि सिक्कीममध्ये बोगदा कोसळून झालेल्या अपघातात 12 जणांचा मृत्यू, 13 जण अडकल्याची भीती। आता सविस्तर बातम्या। नीट पेपर फुटीचं प्रकरण आणि त्याच्याशी संबंधित इतर मुद्द्यांवर संसदेत चर्चा करण्यास सरकार तयार असल्याचं काल सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आलं। पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी ही माहिती दिली। या मुद्द्यावरून चर्चेची मागणी करत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वाड्रा तसंच पक्षाच्या इतर सदस्यांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर काल आंदोलन केलं। केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह आणि केंद्रीय गृह सचिव गोविंद मोहन यांनी लोककल्याण मार्ग इथल्या आंदोलन स्थळी जाऊन काँग्रेस नेत्यांची भेट घेतली। नीट आणि संबंधित मुद्द्यांवर संसदेत चर्चा करण्यास सरकारनं सहमती दर्शवल्यास आपण त्वरित आंदोलन मागे घेऊ, असं राहुल गांधी यांनी यावेळी सांगितलं। काँग्रेस नेत्यांशी चर्चा केल्यानंतर या विषयावर चर्चा करण्याची मागणी सरकारनं मान्य केल्याचं केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी सांगितलं। मात्र जेव्हा सरकारची भूमिका काँग्रेस नेत्यांना कळवण्यात आली तेव्हा राहुल गांधी यांनी आपल्या आधीच्या भूमिकेतून माघार घेतली आणि आणखी काही मागण्या पुढे केल्या। त्यानंतर या आंदोलनादरम्यान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वाड्रा, समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव तसंच विरोधी पक्षांच्या इतर सदस्यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं, त्यांना नंतर सोडण्यात आलं। नीट पेपरफुटी प्रकरणात दोषी असलेल्या प्रत्येकावर कठोरात कठोर कारवाई केली जाईल, युवकांच्या भविष्याशी कोणालाही खेळ करू दिला जाणार नाही, असा ठाम इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला। राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या घटक पक्षांच्या मंगल मिलन बैठकीत ते काल बोलत होते। पेपरफुटी हा कोणत्याही पक्षीय राजकारणाचा विषय नसून देशातील विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित अत्यंत गंभीर मुद्दा असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना याबाबत माहिती दिली। केंद्रीय आरोग्य मंत्री JP Nadda यांनी काल नवी दिल्लीतील डॉ राम मनोहर लोहिया रुग्णालयाला भेट देऊन तिथल्या डॉक्टरांशी चर्चा केली, तसंच लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलला भेट देऊन आंदोलनादरम्यान जखमी झालेल्यांच्या प्रकृतीची चौकशी केली। दिल्ली उच्च न्यायालयानं सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना राजधानीतील सफदरजंग रुग्णालयातून गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात त्वरित हलवण्याचे निर्देश दिले आहेत। वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली अंगमो यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयानं हा आदेश दिला। वांगचुक यांना मेदांता रुग्णालयात हलवण्यास सरकारचा कोणताही आक्षेप नाही, असं केंद्र सरकारच्या वतीनं बाजू मांडताना

सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सांगितलं. दरम्यान नीट पेपरफुटीसह अनेक मुद्द्यांवरून विरोधी पक्षांनी वारंवार केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. या गदारोळामुळे लोकसभा आणि राज्यसभा प्रत्येकी 3 तहकूब करण्यात आली. प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत जुलै महिन्याच्या सुरुवातीपर्यंत एकंदर सुमारे 58 कोटीहून अधिक जनधन खाती उघडण्यात आली आहेत अशी माहिती राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी काल राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली. यापैकी 32 कोटीहून अधिक जनधन खाती महिलांची असून सुमारे 45 कोटीहून अधिक खाती ग्रामीण आणि निमशहरी भागात उघडण्यात आली आहेत असं त्यांनी सांगितलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उत्तर मॅसेडोनिया देशाच्या अधिकृत दौऱ्यावर आहेत. त्यांनी काल भारत उत्तर मॅसेडोनिया व्यापार परिषदेला संबोधित केलं. बाल्कन आणि युरोपियन बाजारपेठांसाठी औषधं आणि वैद्यकीय उपकरणांचं संयुक्त उत्पादन करून उत्तर मॅसेडोनियामध्ये गुंतवणूक करण्यासाठी भारताचा औषध निर्माण उद्योग सज्ज आहे असं राष्ट्रपती म्हणाल्या. या दौऱ्यात त्यांनी भारत आणि उत्तर मॅसेडोनिया यांच्यातले आर्थिक संबंध अधिक दृढ करण्याचं आवाहन केलं. राष्ट्रपती मुर्मू आज पोगजे इथल्या मदर तेरेसा स्मारकाला भेट देणार आहेत. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या अर्धपुतळ्याचं अनावरण त्यांच्या हस्ते होणार आहे. राष्ट्रपती मुर्मू आज उत्तर मॅसेडोनियाचा आपला दौरा संपवून रोमानियाकडे रवाना होतील. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आज तामिळनाडूतल्या कोईम्बतूर आणि तिरुप्पूर या शहरांना भेट देणार आहेत. या दौऱ्यात ते कोईम्बतूर इथल्या GKNM नर्सिंग कॉलेजच्या उद्घाटन सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसंच तिरुप्पूरमधल्या अविनाशी लिंगेश्वर शिवमंदिरालाही भेट देणार आहेत. INS मालवण ही पाणबुडी रोधक युद्धनौका आज भारतीय नौदलात समाविष्ट केली जाणार आहे. कर्नाटकातील कारवार इथं आज या युद्धनौकेचं जलावतरण होणार आहे. देशाच्या स्वदेशी जहाज बांधणी उपक्रमातील हा एक आणखी महत्वाचा टप्पा आहे. हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल AP सिंग यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी नौदलाचे वरिष्ठ अधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित राहतील. चंदीगडमध्ये आजपासून ब्रिक्स देशांच्या आरोग्यमंत्र्यांच्या परिषदेला सुरुवात होत आहे. ब्रिक्स देशांमधील आरोग्य सुरक्षा, साथीच्या रोगांविरुद्ध लढा देण्याची सज्जता, डिजिटल आरोग्य, नवोन्मेष, परवडणाऱ्या औषधांची उपलब्धता, पारंपरिक पूरक आणि एकात्मिक औषधं, निरोगी जीवनशैली, मानसिक आरोग्य यासारख्या क्षेत्रांमधील सहकार्य मजबूत करण्यावर या मंत्रीस्तरीय बैठकीत चर्चा होईल असं केंद्रीय आरोग्य सचिव पुण्यसलीला श्रीवास्तव यांनी सांगितलं. लवचिकता, नाविन्य, सहकार्य आणि शाश्वतता यासाठी सज्जता ही या बैठकीची मुख्य संकल्पना आहे. इराणनं त्यांचा अणुकार्यक्रम पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केल्यास अमेरिका जोरदार हल्ला करेल असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. ते काल व्हाईट हाऊसमध्ये लेबेनॉनचे राष्ट्राध्यक्ष जोसेफ आऊन यांच्यासोबत चर्चा करताना बोलत होते. होर्मुझच्या समुद्रधुनीमध्ये व्यापारी जहाजांवर इराणनं हल्ला केल्यास अमेरिका 10 अधिक तीव्रतेनं प्रत्युत्तर देईल असंही ट्रम्प यांनी सांगितलं. दरम्यान इराणचा अमेरिकेबरोबरचा संघर्ष वाढत असताना सर्वोच्च नेते मुस्तफा खामनेई यांच्याशी समन्वय अधिक दृढ करण्यात आला असून सरकारी निर्णय आता त्यांच्या मार्गदर्शनानुसार घेतले जात आहेत असं इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी सांगितलं. अफगाणिस्तानमधील नुरिस्तान इथल्या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भारतानं काल अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडे अन्न पदार्थ आणि इतर मदत साहित्य पाठवलं. या कठीण काळात भारत अफगाण जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे असं परराष्ट्र मंत्रालयानं समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. सिक्कीममधील नामची जिल्ह्यातल्या समरडुंग इथल्या NHPC कंपनीच्या बोगद्यात सोमवारी झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत 12 मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे. आणखी 13 जण बोगद्यात अडकले असावेत अशी शक्यता आहे. या बोगद्याच्या बांधकामादरम्यान आत अडकलेल्या मिथेन वायूचा स्फोट झाल्यानं आणि त्यानंतर दरड कोसळल्यानं ही दुर्घटना घडली. या घटनेचं कारण शोधण्यासाठी सविस्तर तपास केला जाईल असं NHPC म्हटलं आहे. या घटनेची उच्चस्तरीय समितीद्वारे चौकशी केली जाईल अशी घोषणा सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. त्यांनी पंतप्रधान मदत निधीतून मृतांच्या कुटुंबाला 2 लाख रुपये तर जखमींना प्रत्येक

0: प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. बेल्जियम आणि नेदरलँड्समध्ये 15 ते 30 ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या आगामी FIH विश्वचषकासाठी हॉकी इंडियानं 20 सदस्यांच्या पुरुष संघाची घोषणा केली आहे. हरमनप्रीत सिंग भारतीय संघाचं नेतृत्व करेल. चीन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत आज PV सिंधूची लढत उन्नती हुडा हिच्याशी होणार आहे, तर पुरुष एकेरी गटात भारताच्या लक्ष्य सेन आणि आयुष शेट्टी, तसंच पुरुष दुहेरीतील जोडी MR अर्जुन आणि हरिहरन अमसा करुणन, तसंच मिश्र दुहेरीतील रोहन कपूर ऋत्विका शिवानी गद्दे आणि तनिषा क्रास्टो ध्रुव कपिला या जोड्याही आज मैदानात उतरतील. हवामान. भारतीय हवामान विभागानं येत्या 2 दिवसात गुजरात, पूर्व राजस्थान आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तसंच पुढील 3 दिवसात आसाम, मेघालय, बिहार, पश्चिम बंगालचा काही भाग, उत्तराखंड, पश्चिम राजस्थानमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नीट पेपरफुटीसह संबंधित मुद्द्यांवर संसदेत चर्चा करण्याची सरकारची तयारी. भविष्यातील परीक्षांमध्ये पेपरफुटी रोखण्यासाठी सर्व संबंधित घटकांनी समन्वयानं प्रयत्न करावेत, पंतप्रधानांचं आवाहन. विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सदनांचं कामकाज सलग दुसऱ्या दिवशी दिवसभरासाठी तहकूब. भारतीय नौदलाची पाणबुडीरोधक युद्धनौका INS मालवणचं आज जलावतरण. आणि सिक्कीममध्ये बोगदा कोसळून झालेल्या अपघातात 12 जणांचा मृत्यू, 13 जण अडकल्याची भीती. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून 102.7 मेगाहर्ट्सवर. श्रोते हो, यावेळी सकाळचे 8:40 झाली आहेत. आता ऐकूया हिंदी चित्रपट संगीत. कार्यक्रमात सर्वप्रथम ऐकवित आहोत ब्रदर चित्रपटासाठी सोनू निगम आणि नीतीमोहन यांना, गीतकार अमिताभ भट्टाचार्य आणि संगीतकार अजय अतुल.

श्रोते हो, आताच आपण चेन्नई एक्सप्रेस चित्रपटासाठी चिन्मय श्रीपद आणि गोपी सुंदर यांना ऐकलत. शब्द होते अमिताभ भट्टाचार्य यांचे आणि संगीतबद्ध केले होते विशाल आणि शेखर यांनी. कार्यक्रमात यानंतर ऐकूया ज्योती नुरन यांना. शब्द आहेत राज शेखर यांचे, संगीतकार केसरना सोलो आणि चित्रपट तनू वेट्स मनू रिटर्न.

श्रोते हो, या रचनेबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त करीत आहोत. आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात 102.7 मेगाहर्ट्सवर.

श्रोतेहो, विविध भारती सेवेचे कार्यक्रम आताच आपण ऐकलेत. आम्ही आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून बोलत आहोत 102.7 मेगाहर्ट्सवर. सकाळचे 10 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत सुगम संगीत. सर्वप्रथम ऐकूया देवकी पंडित आणि सुरेश वाडकर यांना. शब्द आहेत संजय चुरमुरे यांचे, संगीतकार मिलिंद हाटे.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: अपने बिजनेस को बढ़ाने के लिए लीजिए आकाशवाणी का सहयोग और दीजिए उसे बुलंदियों के पंख.
2: आपका बिजनेस लोकल है या राष्ट्रीय, आकाशवाणी देती है उपभोक्ताओं तक पहुंचने का हर विकल्प. आकाशवाणी के विभिन्न चैनलों पर विज्ञापन देना सुलभ और सस्ता.
3: श्रोते हो, आपण ऐकत आहात सुगम संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून.

0: श्रोतेहो, आताच आपण सौमित्र यांचं गीत ऐकलं. संगीत आणि स्वर होता मिलिंद इंगळे यांचा.
1: पीएम जय अब गरीबों की जय बन गई है.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: सुनो ना, हाँ? सोच रहा हूँ अपना बिजनेस क्यों ना बढ़ा लूँ.
2: तो रोका किसने है, हाँ?
1: रोका तो किसी ने नहीं, पर समझ नहीं आ रहा कि मदद किससे मांगूं.
2: मुझसे.
1: तुमसे? तो अच्छा बताओ फिर.
2: आकाशवाणी है ना, मैंने सुना है उसका नेटवर्क देश भर में फैला है.
1: पर उससे मेरा क्या फायदा?
2: देखो फायदा है, जिस शहर में चाहो विज्ञापन की मदद से उपभोक्ताओं तक पहुँच जाओ.
3: श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर ऐकवीत आहोत आशिष मुजुमदार यांनी संगीतबद्ध केलेलं सुहास तपस्वी यांचं गीत. गायलं आहे बेला शिंदे यांनी.

श्रोतेहो ही रचना गायली होती आशा भोसले यांनी. सुगम संगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकवित आहोत जावेद अली यांच्या आवाजातील

श्रोते हो, या गीताबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून प्रसारित करण्यात आला आहे.

श्रोते हो, आपण ऐकत आहात 102.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्राचं प्रसारण. यावेळी सकाळचे 10:30 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत NCERT द्वारा प्रस्तुत प्रायोजित कार्यक्रम उमंग.

आपकी पसंद ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांचं कार्यक्रमात स्वागत आणि आपला रेडिओ मित्र राहुल कंगालेचा सहस्नेह नमस्कार. श्रोतेहो, वळूया आजच्या कार्यक्रमाकडे आणि कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया जन्नत चित्रपटासाठी के अन्न शब्द आहेत सईद कादरी यांचे आणि संगीतबद्ध केले आहेत प्रीतम यांनी. आणि हे गीत ऐकायचं आहे या श्रोत्यांना छत्तीसगड येथून भागवत वर्मा, लेवई येथून गुलाबदास माणिकपुरी, लच्छनपूर येथून विश्वनाथ साहू, चरडोंगरी पिपरिया येथून दुर्गाराम साहू. याच गीताकरिता पसंती आहे. आणि हे श्रोते आहेत गाव वेणी, तालुका महागाव, जिल्हा यवतमाळ येथून नारायण आबाजी पुंडे, सोनबाराव पुंडे, हर्षदराव पुंडे. आणि यासोबतच वायगाव, जिल्हा अमरावती येथून रामचरण मावळे, एकनाथ मावळे, प्रथमेश कुपटे, सौ प्रभा कुपटे. विदर्भ श्रोतांगण रेडिओ क्लब प्रभात कॉलनी वडाळी चतुर्भुज येथून विलास कुपटे, विकी कुपटे, वैष्णवी कुपटे, कार्तिक कुपटे, सौ सुनीता कुपटे, अंजली कुपटे, गोपाल बोचे हे श्रोते आहेत पणज येथून. ऐकूया हे गीत.

0: आपले डेझर्ट तर आले आहे पण आपली चॅम्पियन नाही आली अजून.
1: बिल भरायच्या आधी तरी येईल ना.
2: सगळं काय चाललंय?
3: बिल बनतंय.
0: चल तुझं कार्ड दे, पिन दे.
4: आरबीआय सांगते आहे की आपला पिन, ओटीपी, सीवीवी किंवा इंटरनेट बँकिंग पासवर्ड कोणालाही देऊ नका. ऑनलाईन बँकिंग फक्त आपल्याच कम्प्युटर, मोबाईल आणि सिक्युअर नेटवर्क वरून करा. हे खाण्याची चॅम्पियनशिप होती का? आरबीआय सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.
5: श्रोते हो, आपण ऐकत आहात आपकी पसंद हा श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमात यानंतर ऐकवित आहोत किशोर कुमार यांच्या आवाजातील योगेश यांची रचना. मंजिल चित्रपटातील या गीताला संगीतबद्ध केलं आहे आर डी बर्मन यांनी आणि पसंती या श्रोत्यांची आहे. आदर्शनगर मलोट येथून राज शर्मा, मीना शर्मा, योगेश शर्मा, मँडी शर्मा, सौरव शर्मा, शायना शर्मा आणि निवांश शर्मा. याच गीताकरिता काळेगाव जाफराबाद येथून श्री सुधाकर राजे जाधव, डॉक्टर प्रशांत राजे जाधव, संचित वायाळ, मौताळा येथून कुमार प्रथमेश देशमुख आणि प्रणाली देशमुख, कडा रिसोड येथून कुमारी सानवी देशमुख आणि सर्वत देशमुख, छत्रपती संभाजीनगर येथून राजेश साबळे पाटील, राजदीप राजेश, राशी राजेश, श्रीमती शीतल राजेश. ऐकवित आहोत मंजिल चित्रपटातील ही रचना.

0: आ गया है विकसित भारत जी राम जी, जिसमें हर ग्रामीण को मिलेगी साल में 125 दिन रोजगार की गारंटी और काम वही जो ग्राम पंचायत कहे। विकसित भारत जी राम जी, गांव बढ़ेगा तभी देश बढ़ेगा। ग्रामीण विकास मंत्रालय, भारत सरकार द्वारा जनहित में जारी।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित कार्यक्रम आपकी पसंत। कार्यक्रमात यानंतर ऐकवीत आहोत हात की सफाई चित्रपटासाठी मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांच्या युगल स्वरातील, गुलशन बावरा यांची शब्दरचना, संगीतकार कल्याणजी आनंदजी। या गीताकरिता पत्र पाठवणारे श्रोते आहेत गांधी चौक रोपट पंजाब येथून हरदेव मिक्का, बलविंदर बिरक, जयदेव बिरक, मिक्का बिरक, यासोबतच जी स्टार रेडिओ श्रोता संघ शिरपूर जैन येथून गिरीश देशमुख, अश्विनी आणि मौसमी, पांढरकवडा येथून अनिल बुरांडे, उषा बुरांडे, प्राची बुरांडे, अनुश्री बुरांडे आणि धनश्री बुरांडे, यासोबतच बल्लारशा येथून सूरजजी लोंढे, प्राची लोंढे आणि एकलव्य लोंढे। ऐकूया ही रचना।

श्रोते हो मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांना आताच आपण ऐकलं. कार्यक्रमात यानंतर ऐकवित आहोत पत्थर खे सनम या चित्रपटातील मजरूह सुलतानपुरी यांची शब्दरचना. संगीतबद्ध केली आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी आणि स्वर आहे लता मंगेशकर आणि मुकेशांचं. आणि या गीताकरिता पत्र पाठवणारे श्रोते आहेत उमाळी जिल्हा बुलढाणा येथून उद्धव धोरण, स्वरूपा धोरण, अनुपकुमार धोरण, पडशी तालुका खामगाव येथून विजय शेगोकार रेणुका, डॉक्टर जयश्री ऋषिकेश शेगोकार. यासोबतच गणेशपेठ पाथर्डी येथून अंबादास शिंदे, सौ संगीता शिंदे, अमोल अमृत आणि सुवर्णा शिंदे. यासोबतच आझादनगर लक्सर हरिद्वार येथून ताज मोहम्मद अन्सारी, गुलाब साबीर राही आणि मेहरराज जहा. ऐकूया हे गीत.

श्रोते हो, आपण ऐकत आहात श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपकी पसंत। कार्यक्रमात यानंतर ऐकवीत आहोत अरमान मलिक यांना, शब्द आहेत रश्मी विराज यांचे आणि हे गीत संगीतबद्ध केलं आहे जीत गांगुली यांनी आणि चित्रपट आहे जुनुनियत। आणि पसंती कळवणारे श्रोते आहेत पांढरकवडा येथून सय्यद अमिनूर, सय्यद आदिल, सिमरन सय्यद, फरजाना सय्यद, यासोबतच बेर्डी येथून राजेश सोनी, कंचन सोनी, गायत्री डोमने, वैष्णवी डोमने, चंचल डोमने, अर्जुन गवनेकर आणि धीरज सव्वाशेरे। याच गीताकरिता पसंती आहे हिमायतनगर जिल्हा नांदेड येथून आणि हे श्रोते आहेत काशीनाथ पोपुलवार, बबीता पोपुलवार आणि मंगला भगत। ऐकवीत आहोत ही रचना।

श्रोते हो, आताच आपण महेंद्र कपूर यांना ऐकलत हमराज चित्रपटासाठी. शब्द होते साहिर लुधियानवी यांच्या आणि संगीत दिलं होतं रवी यांनी. आणि पसंती या श्रोत्यांची होती. पुणेतून पंकज वाडोदे, आर्या, प्रियंका, बीटी वाडोदे आणि चंद्रप्रभा वाडोदे. यासोबतच बालाजी चौक यवतमाळ येथून ओटी श्रीवास, मीनाताई, नितीन, गायत्री, भूमी, तनीस, मुकेश, दीपिका, लविसा आणि शौर्या श्रीवास. ग्राम पाथर्डी, जिल्हा चंद्रपूर येथून ढेमाजी ठिकरे, मंगला ठिकरे, बापूराव बावणे, शंकर खेकारे, रामहरी लोखंडे, युग ठिकरे, चंदू ठिकरे, कल्याणी ठिकरे आणि किसन कुमरे. श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर ऐकवित आहोत दो रास्ते चित्रपटासाठी मोहम्मद रफी यांना. गीतकार आनंद बक्षी, संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल. आणि हे गीत ऐकायचं आहे या श्रोत्यांना देवपेठ वाशिम येथून राजेश खंबाईतकर, प्रेमा खंबाईतकर, पद्माताई भायंकर, राजश्री भावसर आणि राजू भावसर. हेच गीत ऐकायचं आहे या

श्रोत्यांना आणि हे श्रोते आहेत बोराडा धरण तालुका मालेगाव येथून दत्ता घायाळ, सुनीताबाई घायाळ, सानिका घायाळ आणि गजानन घायाळ. फरमाईश इन श्रोतासंघ गौतमनगर जिल्हा नांदेड येथून प्रभाकर जोंधळे आणि आरती जोंधळे ऐकवित आहोत. दो रास्ते चित्रपटातील ही रचना.

0: श्रोतेहो कार्यक्रमात यानंतर ऐकूया आशा भोसले आणि किशोर कुमार यांच्या युगलस्वरातील सीता और गीता या चित्रपटातील आनंदबक्ष यांची शब्दरचना. संगीतकार आर डी बर्मन आणि या गीताकरिता पत्र पाठवणारे श्रोते आहेत अतुल गौतमी धम्मदिना, अरुण काळे आणि ए डी कांबळे. हे श्रोते आहेत येळगुड तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर इथून. यासोबतच चंदूर तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर इथून आणखी काही श्रोते आहेत आणि हे श्रोते आहेत तुषार कुरणे, प्रशिक कांबळे, एकता कांबळे, मेघना कुरणे, उत्कर्षा कांबळे आणि अरुण येळगुडकर. माडिवेस बेड इथून किशोर उबाडे, मंगला उबाडे, सपना शीतल, अभिजित उबाडे आणि बाळराजे सचिन उबाडे. हिंदराज रेडिओ श्रोता संघ खुपटी तालुका नेवासा इथून बंडू लोहार पोपलघट, माया शिवांश चंद्रकला पोपलघट, देवीदास पोपलघट आणि भोकर तालुका श्रीरामपूर इथून हरिभाऊ बिडवे, श्रावण आणि अनिता बिडवे. ऐकूया सीता और गीता या चित्रपटातील ही रचना.
1: अरे

श्रोते हो, आपण ऐकत आहात श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपकी पसंत। कार्यक्रमात यानंतर ऐकवित आहोत एक विलन रिटर्न चित्रपटासाठी अंकित तिवारी आणि तारा सुतारिया यांना। प्रिन्स दुबे यांच्या शब्दांना संगीतबद्ध केलं आहे अंकित तिवारी यांनी। आणि पसंती घडवणारे श्रोते आहेत कोटवा नारायणपूर बलिया येथून ओमप्रकाश राय, श्रीमती उषा राय, अमित कुमार राय, हॅपी राय। दुबिया नेवादा गाजीपुरा येथून प्रतीक राय, श्रीमती रोशनी राय आणि प्रांजल राय। शेरपूर कला गाजीपूर येथूनच अवधेश राय, श्रीमती प्रीती राय आणि नवनीत राय। श्रावस्ती सोसायटी यवतमाळ येथून भक्तराज बनसोड, तिलोत्तमा बनसोड, शोरवी बनसोड आणि तुषार बनसोड। बेर्डी येथून हुकुम करमरकर, सुनीता करमरकर, हार्दिक करमरकर, प्राची करमरकर, तनु करमरकर आणि समस्त करमरकर परिवार। ऐकूया ही रचना।

0: श्रोते हो, आपणही आपली पसंती आम्हाला पत्राद्वारे कळवू शकता. त्याकरिता आमचा पत्ता आहे आपकी पसंत द्वारा केंद्र निदेशक आकाशवाणी केंद्र गोदनी रोड यवतमाळ. तर श्रोते हो, याबरोबरच आपकी पसंत हा कार्यक्रम समाप्त करण्याची वेळ झाली आहे. मी आपला रेडिओ मित्र राहुल कंगाले आजच्या या कार्यक्रमातून आपली रजा घेतो आहे. नमस्कार.
1: नए पुराने गीतों की सरगम आपकी पसंद. चलो सुने मिलकर आप और हम आपकी पसंद. आपकी पसंद श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपकी पसंद.

श्रोते हो, आपकी पसंत हा श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. आकाशवाणी यवतमाळ केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. दुपारचे 12 वाजता आहेत. थोड्याच वेळात वनिता मंडळ आणि 1 वाजता विविध भारती सेवेचे कार्यक्रम अनुक्रमे मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

नमस्कार मैत्रिणींनो, वनिता मंडळ या कार्यक्रमात मी सविता जेरे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, आई वडील हे प्रत्येक मुलांच्या आयुष्यातले पहिले गुरु, पहिलं प्रेरणास्थान. त्यांनी जपलेलं स्वप्न, त्यांच्या कष्टाने त्यांनी उभारलेली संस्था किंवा त्यांनी रुजवलेले संस्कार पुढे नेण्याचं भाग्य जेव्हा त्यांच्या लेकींच्या वाट्याला येतं, तेव्हा ती केवळ वारसा स्वीकारत नाही, तर त्या वारशाला नव्या विचारांची, नव्या उमेदीची आणि नव्या क्षितिजांची जोड देते. मैत्रिणींनो, हे

0: त्यांच्या कष्टाने त्यांनी उभारलेली संस्था किंवा त्यांनी रुजवलेले संस्कार पुढे नेण्याचं भाग्य जेव्हा त्यांच्या लेकींच्या वाट्याला येतं तेव्हा ती केवळ वारसा स्वीकारत नाही तर त्या वारशाला नव्या विचारांची नव्या उमेदीची आणि नव्या क्षितिजांची जोड देते. मैत्रिणींनो, हे सगळं एवढ्यासाठी सांगते की आई वडिलांचं स्वप्न यशस्वीपणे पुढे नेणाऱ्या दोन लेकी आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत, ज्यांच्या आई वडिलांनी शिक्षणाचं महत्त्व जाणून कष्टानं प्रामाणिकपणानं संस्कारक्षम असं शाळेचं छोटंसं रोपटं लावलं ज्याचं आज वटवृक्ष झालाय. आणि याला कारण आई वडिलांनी उचललेलं हे शिवधनुष्य त्यांच्या लेकींनी अगदी समर्थपणे पेललंय. या दोन लेकी आहेत इंद्रायणी माटे पिसोळकर आणि ममता शेटे हिरेमठ. इंद्रायणीताई आणि ममताताई, तुमच्या दोघींचं आमच्या या कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत.
1: नमस्कार.
2: नमस्कार.
0: सगळ्यात पहिल्यांदा प्रश्न इंद्रायणीताई तुमच्यासाठी, हा प्रश्न पहिला, कोणती शाळा होती आणि कसं ती आई वडिलांनी उभी केली?
1: इतिहास म्हणजे माझे आई वडील खरं तर मूळचे दादरचे, आणि असं झालं की तिथे चिंचवडला एक प्लॉट मिळाला म्हणून खरं ते चिंचवडला घर घेण्याच्या घर बांधण्याच्या उद्देशाने चिंचवडला आले. पण आल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं, म्हणजे काळ होता 1965-66 आणि तेव्हा लक्षात आलं की चिंचवड खूप खेडेगाव आहे आणि तिथे एकच शाळा आहे आणि ती पुरेशी नाही. आणि त्यांच्या दृष्टीने म्हणजे आईच्या घरी थोडंसं संघाचं वातावरण, शिस्त आणि सगळं सुशिक्षित वातावरण दोघांकडेही होतं, तर दोघांच्या मते त्यांना तिथे शाळा सुरू करावी आणि एक सुसंस्कारित अशी शाळा असावी असा विचार करून त्यांनी 1966 आईनी पहिली बालवाडी आमच्या घरातच सुरू केली. आणि नंतर मग हळूहळू बालवाडी मोठी होत होती, म्हणजे माझा जन्म झाला आणि त्याच्याबरोबर संस्थेचाही जन्म झाला. आणि मग बालवाडी आणि जी प्रायमरी सुरू केली होती श्रीमती पार्वतीबाई ओक, ती प्रायमरी सुरू झाली आणि मग ते सगळं संस्थेला हँड ओव्हर केलं गेलं. आणि नंतर 70 आज तागायत जवळपास 55-56 वर्ष शाळेचा ग्राफ हा कायम चढताच आहे,
0: वाढतो. ममताताई तुम्ही काय सांगाल?
2: माझे वडील सुभाष शेटे आणि आई सुभाषिता शेटे हे लग्नानंतर 18 जर्मनीत होते, बर्लिनला नोकरी करत होते ते. माझा भाऊ डॉक्टर मृणाल शेटे आणि माझा जन्म, आमचा दोघांचाही जन्म बर्लिनला झाला. आणि माझ्या जन्मानंतर आई बाबांनी ठरवलं की आता पुण्यात स्थायिक होऊया. पुण्यात परत आल्यावर आईने एक एनटीटीचा कोर्स केला मॉन्टेसरीचा आणि तिने नोकरी करण्याची इच्छा व्यक्त केली. तर बाबा म्हणाले की आपणच सुरू करू शाळा. आणि असं होतं की माझा दादा बिशप्समध्ये होता आणि मी माउंट कार्मेलला होते, तर आमचा रोजचा प्रवास हा खूप मोठा असायचा, एक पाऊण एक तास एक वेळ असं जाण्यासाठी लागायचा. आणि आमच्या जवळपास आवाजलेली मोठी शाळा कुठलीच नव्हती, तर म्हणून अवघ्या 5 मुलांना घेऊन माझ्या बाबांनी आमच्याच घरी नर्सरी सुरू केली. हे होतं 88. मग आमच्या शाळेची मुलं जेव्हा बाहेर इंटरव्ह्यूजना जायची मोठ्या शाळेंच्या, तर किडीज नर्सरी स्कूलमधून आहेत हे ऐकूनच त्या शाळा म्हणजे ओके ॲडमिशन डन, म्हणजे त्यांची तयारी आई खूप छान प्रकारे करून घ्यायची.
0: हाडाची शिक्षिका होती.
2: हा बरोबर. तर म्हणजे आईनी तसं मलाही शिकवलं, म्हणजे हाडाचीच शिक्षिका आहे ती खरंच. बऱ्याच पालकांनीही आग्रह केला की सर आता तुम्ही पहिली पण सुरू करा, आपण प्रयत्न करू, आम्ही सपोर्ट करतो तुम्हाला. म्हणून 91 आम्ही इयत्ता पहिली सुरू केली. म्हणजे असं होतं की युनिव्हर्स कडनं पण ते होत जातं की तुम्ही एक इच्छा व्यक्त करता, तशीच जागाही मिळाली, काही लोकही मिळाले मदत करायला. आणि 91 आमच्या प्रॉपर स्कूलची सुरुवात झाली, म्हणजे 88 प्री प्रायमरी आणि 91.
0: अच्छा. आणि मग आता तुमची शाळा कितवीपर्यंत आहे?
2: आमची शाळा आता 10th आहे.
0: ओके. वा. इंद्रायणीताई, आई वडिलांनी शाळा चालू केली होती, तुमचा प्रवास शाळेबरोबर चालू होता, मग तुमचा संसार तुमचं वेगळं एक रुटीन असणार, त्यातनं तुम्हाला शाळेकडे यावं, आई वडिलांच्या शाळेत आपण सहभागी व्हावं असं का वाटलं?
1: वेगळं रुटीन म्हटलीस तर तसं माझं खरं तर नव्हतं. मी अगदी लहान असल्यापासनं, म्हणजे 2.5 असल्यापासनं शाळेमध्ये जाऊन बसायचे, कारण आमच्या घराच्या वरतीच शाळा होती, नर्सरी तिथे सुरू केली होती. आणि इंग्लिश नर्सरी आणि मराठी नर्सरी अशा दोन्ही होत्या, आणि त्यामुळे मला फार अट्रॅक्शन होतं त्याचं की नाही मला शाळेतच जायचंय. सो मी तेव्हापासूनच शाळेमध्ये जायला सुरुवात केली. नंतर विद्यार्थी दशेमध्ये तर मी शाळेमध्ये होतेच, आणि एक असा विश्वास लोकांना

0: होता की बाईंच्या मुलीच शाळेमध्ये शिकतायत. तर नक्कीच म्हणजे माटे काका आणि माटे बाई यांचं तर स्वप्न होतच की शाळा फक्त एवढ्या पुरतीच नाही ठेवायची, थोडं नर्सरी नाही आपल्याला आणखीन 10वीपर्यंत पुढे न्यायची आहे. पण हळूहळू परमिशन मिळवण्यासाठी खूप झगडायला लागत होतं आणि शेवटी म्हणजे लोकांचा विश्वास की ह्या मुली आहेत म्हणजे ह्यांची शाळा नक्कीच 10वीपर्यंत होणार. सो मी माझा प्रवास 10वीपर्यंत आमच्या शाळेमधनच झाला, म्हणजे मला खूप अभिमान वाटतो की माझ्याच आईनी उभी केलेल्या शाळेमध्ये मला शिकायला मिळालं. आणि नंतर माझं ध्येय तेच होतं की मला आईसारखंच शिक्षक बनायचं, म्हणजे संस्थाचालक हे नंतर आहे, पण आधी ऍज अ टीचर म्हणून मला तिथेच काम करायचंय. कारण तिचं सगळं मी जे बघितलेलं होतं की फक्त विद्यार्थ्यांप्रती तिचं जे प्रेम होतं आणि त्यांचे डेव्हलपमेंट व्हावी, सर्वांगीण विकास व्हावा ह्याच्यासाठी जे झगडणं होतं ते मी बघितलं होतं आणि मलाही तसंच काहीतरी काम करायचंय हे माझ्या डोक्यात असल्यामुळे माझा सगळा प्रवास मग शिक्षण पण मी तसंच घेऊन परत 94 साली
1: म्हणजे आधीपासूनच तुम्ही ठरवलं होतं की मला त्या शाळेतच शिकवायला परत शिक्षिका म्हणून जायचंय.
0: शिक्षिका म्हणून जायचंय नक्कीच, हे मी खूप चांगल्या रीतीनेच ठरवलं होतं आणि खूप अपॉर्च्युनिटीज होत्या बीएड कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून कॉलेजमध्ये 11वी 12वीला, पण सगळ्या थोडक्यात मी नाकारून परत एकदा तिथेच.
1: आई वडिलांच्या शाळेत शिकवायचं ही पण एक गोष्ट असणारच आहे,
0: तीच पहिली होती. आणि म्हणून मग बीएड कम्प्लीट केलं, एमएड कम्प्लीट केलं आणि मी 94 साली तिथे, म्हणजे आधीपासून शाळेत जातच होते मी, नृत्य नाटक बसवणं वगैरे ह्याच्यासाठी आम्ही कायम शाळेमध्ये होतोच, पण ऍज अ टीचर परमनंट टीचर म्हणून मी तिथे 94 साली जॉईन झाले.
1: ममताताई तुमचा प्रवास कसा होता की आई वडिलांनी सुरू केलेल्या शाळेमध्ये तुम्ही कशा जॉईन झालात?
2: 2003 साली माझं लग्न झालं. तोपर्यंत शाळेच्या प्रत्येक कार्यक्रमात मी सहभागी असायची. इनफॅक्ट लग्नाच्या 2 वर्ष आधी मी तिथे काउन्सिलर म्हणूनही नोकरी केली. मी ज्ञान प्रबोधिनीतून PG डिप्लोमा इन स्कूल सायकॉलॉजी करत होते, तर माझी इंटर्नशिप ही तिथे केली, त्यामुळे त्यांच्या सगळ्या ऍक्टिव्हिटीजमध्ये मी पार्ट नेहमीच घेत राहिले. आणि 2003 मध्ये माझं लग्न झालं एका आर्मी ऑफिसरशी, त्यामुळे 17 वर्ष ऑलमोस्ट मी पुण्याच्या बाहेरच होते. आणि वेगवेगळ्या पोस्टिंग्समुळे म्हणजे यायचो ते फक्त सुट्टीवरच यायचो आम्ही. 2020 मध्ये माझ्या मुली आता मोठ्या झाल्या होत्या आणि आता मला थोडीशी स्टेबिलिटी हवी होती म्हणून मी पुण्यात शिफ्ट झाले त्यांच्या शिक्षणासाठी. तोच कोविडचा पिरियड होता आणि आई बाबा दोघांनाही कोविड झालं होतं, तर बाबा तर खूप दीर्घकाळासाठी हॉस्पिटलाइज्ड होते आणि दॅट वॉज द टाइम मी शाळेत जायला सुरुवात केली. जबाबदारी अशी आली माझ्याकडे.
1: अच्छा, म्हणजे अशा पद्धतीने कोविड काळामध्ये तुम्ही जॉईन झाला त्या शाळेमध्ये पुन्हा, पण मग पूर्णपणे शाळा आपण चालवावी किंवा आपला सहभाग असावा असं कधी वाटायला लागलं किंवा असं कधीपासून सुरू केलं तुम्ही?
2: 2020 मध्येच. म्हणजे मी रेग्युलरली तेव्हापासून शाळेत जायला लागले आणि तेव्हा कोविडमुळे काही अडचणी होत्या आणि शाळेत पगार काढायचे होते, आई पण हॉस्पिटलमध्येच होती, त्यामुळे कोणीतरी घरचं जाऊन एक बघावं असं म्हणून मी गेले आणि मग ते इन्वॉल्व होत राहिले त्याच्यातच.
1: असं कधी झालं का की एकतर तुम्ही 17 वर्ष त्यापासून लांब होतात आणि नंतर पुन्हा त्या शाळेकडे जॉईन झालात, तर 17 वर्षाचा तुमचा पूर्णपणे त्या शाळेशी संपर्क तुटलेला होता, तर मग पुन्हा जेव्हा जॉईन झालात तेव्हा काय प्रकारची आव्हानाला तुम्हाला सामोरं जावं लागलं?
2: सर्वात मोठा चॅलेंज हा होता की कोविडमध्ये नव्याने काहीतरी सुरू करणं. तर कोविड हा सगळ्यांसाठीच एक खूप मोठा चॅलेंजिंग पिरियड होता. दुसरी गोष्ट म्हणजे शिक्षकांचे पगार काढायचे होते आणि पैसे संपत आले होते, कारण मुलांची फी येणं बंद झालं होतं. त्यासाठी आम्ही लोन काढलं सर्वात आधी, त्यामुळे पूर्ण कोविड काळात आमच्या कुठल्याही टीचरचा पगार हा मागे राहिला नाही, सगळ्यांना वेळोवेळी पूर्ण पगार दिला गेला, म्हणजे मला खूप अभिमान वाटतो हे सांगण्यात. दुसरा चॅलेंज असा होता की 2 वर्ष फिजिकली शाळा पूर्णपणे बंद होती, सगळे ऑनलाईन क्लासेसच चालू होते, पण मेंटेनन्स रिडेव्हलपमेंट ह्या गोष्टींकडेही खूप लक्ष द्यायला लागलं आम्हाला. आणि तिसरा मोठा चॅलेंज म्हणजे मुलांकडनं फी गोळा करणं, कारण फी अजिबात येत नव्हती. लोन घेतल्यामुळे रिडेव्हलपमेंट आणि पगार चालू होते, पण आम्हाला ऑलमोस्ट 3 वर्ष लागली सगळ्या मुलांची फी गोळा करायला.
1: आता ह्या गोष्टीला एक 4-5 वर्ष उलटून गेली
2: बरोबर,
1: तेव्हा असं कधी मनात आलं का की मी का आले इथे, का करते मी असं?
2: हा विचार

0: आधीच नाही आला असा. हे आपलंच आहे आणि आपल्याला हे सांभाळायचंय, आपल्याला करायचंच आहे, म्हणजे तीच जिद्द होती की का कशाला असे हे प्रश्न, म्हणजे हा डाऊट कधीच असा आला नाही.
1: म्हणजे आपल्या आई वडिलांचं स्वप्न आहे ते यशस्वीपणे पुढे न्यायचंच आहे आपल्याला,
0: बरोबर,
1: हे कन्फर्म ठरलं होतं.
0: कन्फर्म, बरोबर.
1: इंद्रणी ताई, मला एक तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे की जेव्हा आपले आई वडील काही चालू करतात तेव्हा समोर ज्यांच्या मनात एक वेगळी प्रतिमा निर्माण झाली असते किंवा वेगळं त्यांच्याकडनं अपेक्षा असते की म्हणजे एक मोठा वृक्ष त्यांनी जे काही दिलंय तर छोटा तसा देईलच का, अशी एक शंका असते निर्माण, असं कधी झालं तुमच्या बाबतीत?
2: तसं फार नाही, पण काही काही लोकांना असं वाटत होतं की बाईंच्या छत्रछायेखाली वाढलेली आहे किंवा स्वतः डिसिजन्स कसे घेईल, कारण बाबा माझे खूप मोठे म्हणजे विजनरीज म्हणूयात त्यांना, ते काळाच्या पुढेच विचार करायचे कायम, आणि शाळेमध्ये जे काही बेस्ट असेल ते सगळं देण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असायचा, आणि आई थोडी स्ट्रिक्ट होती म्हणजे तिचे निर्णय हे एकदम पक्के असायचे. तर मी, माझा स्वभाव थोडासा मिक्स आहे असं म्हटलं तरी चालेल, आणि त्याच्यामुळे कदाचित थोडं मी सॉफ्ट कॉर्नर पण लोकांसाठी ठेवायचे जसं बाबांसारखं, आणि काही गोष्टी मला अशा तात्काळ पटकन पाहिजेत की हे असं आहे तर मग हे लगेच झालं पाहिजे. तर थोडं लोकांना त्याच्यामुळे साशंकता होती की ह्या कसं पुढे जाऊन चालवतील, पण आता ते निवडलं असावं असं मला वाटतंय.
1: असा एखादा काही आहे अनुभव?
2: डायरेक्ट तर कोणी नाही बोललं मला, पण जसं म्हणजे दहिवलीच्या शाळेबद्दल की दहिवलीमध्ये जी लँड आहे त्याच्यावरती आम्हाला बांधकाम सुरू करायचं होतं, आणि बाबा माझे खूपच 2006 गेले आणि त्यांचं मोठं स्वप्न तिथे होतं की खेडेगावात जाऊन सुद्धा मुलांना चांगलं शिक्षण मिळावं, आणि त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मग आई होतीच बरोबर. तर तिथल्या लोकांना असं थोडंसं की वाटलं की ह्या म्हणतात खरं की बांधकाम चालू करूयात आपण तिथे, आता कसं होईल काय होईल, कारण आजपर्यंत ग्रामपंचायतीच्या जागेत चालणारी शाळा, पण भूमिपूजन आम्हाला तिथे 2 भूमिपूजन करायला लागलं.
1: अच्छा.
2: हां, म्हणजे तो एक हे झालं थोडंसं की पहिल्यांदा केलं पण तेव्हा काम सुरू नाही होऊ शकलं, पण नेक्स्ट टाइम मात्र मी खूप आग्रही राहिले आणि तिथलं काम आता बऱ्यापैकी सुरू झालेलं आहे, वर्गखोल्या बांधतो आहोत. मग तिथल्या लोकांना थोडा विश्वास वाटायला लागला की हा बाईंच्या नंतर ही
1: सक्षम हातात गेलेलं
2: आहे.
1: वा वा, छान. मैत्रिणींनो, खूप सुंदर आपला हा प्रवास सगळा चालू आहे. ह्या प्रवासात एक छोटीशी विश्रांती घेऊयात, एक छान गाणं ऐकूया, पण इंद्राणी ताई तुमच्या पसंतीचं आपण एक छान गाणं ऐकूयात.
2: माझ्या पसंतीच्या ऐवजी माटेबाईंच्या पसंतीचं आपण मन शुद्ध तुझं, तिला खूप आवडायचं हे गाणं.
1: छान, ते गाणं पण खूप सुंदर आहे. गाणं ऐकूया आणि पुढे जाऊया.
2: चालेल.

0: मैत्रिणीनो पुन्हा एकदा स्वागत आमच्या या कार्यक्रमात वनिता मंडळमध्ये. आज आपण ऐकतो आहोत आई वडिलांचं स्वप्न यशस्वीपणे पुढे नेणाऱ्या आपल्या लेकी. या लेकींचा संपूर्ण प्रवास आज आपण जाणून घेतो आहोत. आज आपल्या समोर आहेत, आपल्या बरोबर आहेत इंद्राणी माटे पिसळकर आणि ममता शेटे हिरेमठ. पुढचा प्रश्न ममताताई तुमच्यासाठी, म्हणजे तुमच्या बाबतीत विशेषतः अशासाठी की तुम्ही वेगळ्या ठिकाणून इथे पुन्हा आलात, मग ह्यासाठी तुम्हाला पुन्हा या शाळेमध्ये जॉईन होण्यासाठी, पुन्हा हे सगळं कार्य सक्रियपणे करण्यासाठी काही गोष्टी आत्मसात करायला लागल्या का, काही गोष्टी मनात रुजवाव्या लागल्या का, काही गोष्टींचा पाठपुरावा काही करायला लागला का?
1: हो, थोडासा अभ्यास करायला लागला. जसं अकाउंट्सचे बुक्स घेऊन आम्ही बसायचो की म्हणजे आधीचं फंक्शनिंग कसं चाललं होतं, कारण आई बाबा दोघंही तेव्हा अवेलेबल नव्हते काही मार्गदर्शन द्यायला, त्यामुळे स्वतःचा रिसर्च खूप करायला लागला की फंक्शनिंग कसं चाललंय, ऑनलाईन क्लासेस कसे कंडक्ट होत आहेत. कारण तुम्ही म्हणालात तसं माझा तोपर्यंत फार काही असा संबंध आलेला नव्हता, त्यामुळे हो अभ्यास खूप करायला लागला आणि झोकून टाकलं स्वतःला मी तेव्हा त्याच्यात.
0: बाकीच्यांनी एक्सेप्ट केलं का, मग पेरेंट्स आहेत किंवा शिक्षक आहेत, संस्थेचे इतर लोक आहेत, यांचा अप्रोच कसा होता?
1: मी जॉईन झाले तेव्हा बाबा अजूनही होते, त्यामुळे बहुतेक सगळ्यांना ती आशा होती की हा सरच परत येत आहेत आता, तर अनफॉर्च्युनेटली ते त्या पद्धतीनं येऊ शकले नाहीत परत. पण थोडासा रेझिस्टन्स असतो, कारण आता मी जर का आली तर मी या पिढीची आहे, माझे काही इंडिपेंडेंट विचार आहे किंवा माझ्या आयडियाज आहेत, ह्या पटकन एक्सेप्ट होत नव्हत्या हे मला लक्षात येत होतं, कारण ऑलरेडी एक सेट सिस्टम होती शाळा चालवण्याची. तर हो, थोडा रेझिस्टन्स डेफिनेटली होता, म्हणजे अगदीच सगळे या असं काही करत नव्हते.
0: पण त्यातनं पण त्याच्यावर मात करून आता मात्र सगळे,
1: आता म्हणजे असं आहे की ऍक्शन स्पीक लाउडर देन वर्ड्स. तर माझे बाबा एक्स्ट्रोवर्ट होते आणि मी इंट्रोवर्ट आहे तशी, त्यामुळे आय थिंक माझ्या कामातनं असं दिसून आलंच असेल सगळ्यांना. आणि आता खूप छान सगळे कॉपरेट करतात, आता माझी टीम खूपच छान आहे.
0: छान. इंद्रणी ताई, आई वडिलांचा काळ वेगळा होता तेव्हा सुरू केलेली ती शाळा, आता तुम्ही नव्याने एक यंग ब्लड आता पुन्हा निर्माण झालं किंवा आता जेंझी प्रकार पण आता सगळीकडे येतोय, आता शाळेमध्ये कोणत्या प्रकारची प्रगती तुमच्याकडनं होते? म्हणजे
2: आई वडिलांपासून जो काही वारसा म्हणूयात आपण की उत्तम संस्कार देणं, आणि माटे शाळा ही उपक्रमशील शाळा आणि संस्कार देणारी शाळा, ह्याच्यामुळेच मेन त्याच्याकडे बघितलं जातंय अजूनही आणि जात होतं. तर हे चालू ठेवून पुढे नवीन जे टेक्निकल सगळं येतं आहे, टेक्नॉलॉजी जी इंट्रोड्यूस होतीये किंवा डिजिटल लर्निंग आहे, तर हे सगळं देणं, जसं ह्यांनी सांगितलं ममतानी की कोविडचा काळ सगळ्यात कठीण काळ होता आणि त्यामध्ये ऑनलाईन टीचिंग करणं, ऑनलाईन सगळ्यांना शिकवणं, बरं मराठी माध्यम असल्यामुळे आमच्याकडे जो क्लास आहे सगळ्यांपर्यंत आम्हाला ते पोचवायचं होतं, आणि मग त्याच्यासाठीचे प्रयत्न, आणि आता ऑफलाईनसुद्धा शाळेमध्ये आल्यानंतर जर्मन आहे, रोबोटिक्स आहे, कोडिंग आम्ही कॉम्प्युटरमध्ये शिकवतो, म्हणजे माटे काकांनी पिंपरी चिंचवडमधला पहिलं कॉम्प्युटर आमच्या शाळेत आणला आणि मला स्वतःला त्यांनी ते कॉम्प्युटरचं शिक्षण घ्यायला लावलं की तूच तिथे शिकवायचेस. आणि मी तेव्हा शिक्षक म्हणून विचार करत होते, नंतर 17 साली मी मुख्याध्यापक म्हणून झाले, तेव्हाही माझा पॉइंट ऑफ व्ह्यू थोडा वेगळा होता. आणि आता संस्थाचालक झाल्यानंतर की फक्त एकच शाळेत नाही तर माझ्या सगळ्या युनिट्समध्ये डिजिटल लर्निंग पाहिजे, टचपॅड असणारे स्क्रीन्स पाहिजेत, टच स्क्रीन्स, आणि मुलांना ज्या काही फॅसिलिटीज मराठी शाळांमध्ये मिळत नाहीत त्या देण्याचा आम्ही प्रयत्न करतो, की मग स्टेम लॅब असेल, नटखट लॅब आहे, की ज्याच्यामधनं मुलं वेगवेगळे इनोव्हेटिव्ह सायन्सचे प्रोजेक्ट्स करतात, आणि आता नॅशनल लेवलवर

0: ती आमच्या एका विद्यार्थ्याला फर्स्ट प्राइज मिळालं. पुण्यातनं दोनच विद्यार्थी सिलेक्ट झाले होते आणि त्याच्यात सुद्धा हा मुलगा फर्स्ट प्राइज घेऊन आला. म्हणजे जेन झी जे आहेत तर त्यांच्यापर्यंत ह्याच्या मार्फतच आपण पटकन पोहोचू शकतो असं मला वाटतं आहे.
1: ममता ताई, तुम्ही 17 वर्ष आर्मी ऑफिसर बरोबर होता, त्यामुळे तुम्ही संपूर्ण आपला भारत फिरला असाल.
0: हो बरोबर.
1: मग संपूर्ण बाकीच्या शाळा, बाकीच्या जिल्ह्यातल्या किंवा बाकीच्या ठिकाणच्या शाळा, त्यातला काही बदल इकडे आणायचा, तर असं काही डोक्यात आलं का?
2: डेफिनेटली. वेगवेगळ्या शाळेमध्ये मीही नोकरी केली ऍज अ काउन्सिलर, टीचर, एका स्पेशल स्कूलमध्ये पण काम केलं ऍज अ सायकॉलॉजिस्ट आणि कोऑर्डिनेटर. हा सगळा जो अनुभव होता माझा, त्याच्यामुळे मला आमच्या शाळेत बदल आणण्यात खूप मदत झाली. की त्यांच्या काही सिस्टम्स होत्या किंवा काही विशिष्ट गाईडलाईन्स ते फॉलो करत होते, ते मी आमच्या इथे सुरू केले. आणि एक तुम्ही जेव्हा भारतभर फिरून येता, खूप फिरून येता, एक वर्ल्ड व्ह्यू ज्याला आपण म्हणतो तो खूप मोठा होतो. खूप प्रदेशांमध्ये फिरता, वेगवेगळे कल्चर्स दिसतात तुम्हाला. त्याचा सगळा अनुभव मला आमच्या शाळेत डेफिनेटली वापरता आला.
1: छान, खूप छान वाटतं हे ऐकताना सुद्धा, की आपल्या आई वडिलांपासून आलेली शाळा किंवा आई वडिलांपासून त्यांनी बघितलेलं स्वप्न असा वेगळ्या पद्धतीने आपण पूर्ण करतोय. एक छोटीशी विश्रांती घेऊयात. ममताताई, तुमच्या पसंतीचं एक छान गाणं ऐकूयात आणि पुढे जाऊयात. कोणतं गाणं आवडेल ऐकायला?
2: माझ्या बाबांचं फेवरेट गाणं होतं रहे ना रहे हम, मला ते ऐकायला खूप आवडेल.
1: नक्की ते गाणं ऐकूयात आणि पुढे जाऊ.

0: तर मैत्रिणींनो, पुन्हा एकदा स्वागत आमच्या या कार्यक्रमात. आज आपण ऐकतो आहोत आई वडिलांचं स्वप्न यशस्वीपणे पुढे नेणाऱ्या आपल्या लेकी. या लेकींचा संपूर्ण प्रवास आज आपण जाणून घेतो आहोत. आज आपल्या समोर आहेत, आपल्या बरोबर आहेत इंद्रायणी माटे पिसळकर आणि ममता शेटे हिरेमठ. इंद्रायणी ताई, तुमच्यासाठी प्रश्न असा की कामाच्या ठिकाणी एखादा डिसिजन घेताना किंवा एखादी गोष्ट अंमलात आणायची आहे तर मी काय करू हा विचार करताना आई बाबांचं विचारसरणी आठवते का, किंवा त्यांच्या विचारसरणीवर पाऊल टाकून पुढे जाता का?
1: असा डिसिजन घेताना नक्कीच स्ट्रेसफुल असतं, आणि तेव्हा खरंच हे आठवते मी की माझे बाबा असते तर त्यांनी काय केलं असतं. आई थोडं एक पाऊल मागे राहू शकली असती, पण बाबा निश्चित नव्हते. तर आणि थोडं त्यांचं की पुढच्या 10 वर्षात हे उपयोगाला येणार आहे का, तर तो विचार पण मी करते आणि मग ते डिसिजन्स नक्कीच अंमलात आणते. आणि दुसरं की त्यांची विचारसरणी म्हटलीस तर बेसिकली विद्यार्थी केंद्रित ह्याचा उपयोग विद्यार्थ्यांना किती होणार आहे आणि पुढे जाऊन समाजाला नॅचरली, की जसं तुम्ही पिढी घडवाल तशी ती पुढचा समाज आपल्याला त्याच्यात दिसतो. तर ती पिढी घडवण्यासाठी म्हणून जे काही तुम्हाला करायला लागणार आहे ते नक्कीच करा. आणि आईबाबांची विचारसरणी हीच होती की डोंट गिव्ह अप, सोडून देऊ नका, एक ध्येय निश्चित करा आणि त्याचा पाठपुरावा करा. आणि आता पण मी तेच करते.
0: तुम्हाला ते पदोपदी उपयोगी पडत?
1: नक्कीच उपयोगी पडत. आणि त्यांची स्ट्रगल मी खूप जवळन बघितली, त्याच्यामुळे जरी स्ट्रगल करायला लागली, काही असतात प्रत्येकाचं पुढे मागे प्लस मायनस सगळ्याच गोष्टींमध्ये असतात, पण त्याच्यातनं बाहेर कसं पडायचं हे त्यांच्याकडून मी शिकलेली.
0: वा, इंद्रायणी त्यांची आई आत्ताच काही दिवसापूर्वी पासून आपल्यात नाही आहेत. ममताताई, तुम्हाला हा असा प्रश्न एक वेगळा, तुमच्या आई आपल्या बरोबर आहेत
2: बरोबर,
0: आणि जरी वयाने थकल्या असल्या, शरीराने थकल्या असल्या, तरी मनाने अजून त्या ताज्या आहेत, मनाने व्यवस्थित आहेत आणि संपूर्ण जीवन त्यांनी शाळेसाठी दिलं आहे.
2: ॲब्सोल्युटली.
0: तर मग अशा काळामध्ये तुम्हाला एखादा डिसिजन घ्यायचा झाला किंवा एखादा डिसिजन घेताना तुम्हाला काय डिसिजन घेऊ हे कळत नसेल तर त्यांची कशी मदत होते?
2: आई सध्या माझी सर्वात मोठी सपोर्ट सिस्टम आहे. आत्तापर्यंत गेले 35 वर्ष तिनेच शाळा चालवली आहे, त्यामुळे डेफिनेटली आता ज्या समस्या येतात त्याच्यात आईचा गायडन्स मी घेतेच, डिस्कशन होतं त्याच्यावर, आणि बाबा असते तर त्यांनी काय निर्णय घेतला असता हा विचार नेहमी करते. त्यामुळे आईचं असणं हे खूप महत्त्वाचं आहे माझ्यासाठी, की ती असली की खूप मोठा आधार असतो. आणि विशेष असं आहे की ती अजूनही रोज शाळेत येते.
0: वा,
2: म्हणजे जरी ती शरीराने थकली असली तरी मनाने खूप स्ट्रॉंग आहे, आणि कोणीही म्हणणार नाही की ती आता 78
0: आहे,
2: एकदम फिट आहे.
0: फिट आहे, छान. मोठ्यांचे आशीर्वाद आपल्या बरोबर सतत असावेत आणि आपल्या घरात मोठी माणसं असावीत की ज्यांना घेऊन आपण पुढे जाऊ शकतो.
2: बरोबर.
0: इंद्रायणी ताई, तुम्ही हे करिअर पूर्ण निवडलं की आईबाबांचं स्वप्न आपण पुढे न्यायचं हे ठरवलं, आणि हे ठरवताना कन्फर्म तुम्हाला की नाही हेच करिअर आणि इथेच करायचं हे कन्फर्म झाल्यानंतर जेव्हा तुम्ही कार्याला सुरुवात केली तेव्हा आलेला एखादा छान अनुभव किंवा स्वतःला स्वतःचा वाटलेला अभिमान अशी एखादी घटना असेल तर नक्की आवडेल.
1: नक्कीच आहे. म्हणजे 17 साली मी मुख्याध्यापक म्हणून जॉईन झाले, नंतर आत्ता मी 23-24 कार्यवाह म्हणून सुद्धा पद सांभाळायला सुरुवात केली. आणि एक संस्थाचालक या दृष्टीने विचार करताना मला असं वाटलं की

0: माजी विद्यार्थी म्हणजे एक लॉंग लिगसी आमच्याकडे आहे की हजारोंच्या संख्येने माजी विद्यार्थी आपल्याकडे आहेत, तर त्यांनी शाळेकडे परत यायला पाहिजे. आणि त्याच्यामुळे मी आई असतानाच मार्चमध्ये गेल्या वर्षी माजी विद्यार्थ्यांचे मेळावे घेतले आणि तेव्हापासनं खूप माजी विद्यार्थी शाळेला सपोर्ट सिस्टीम म्हणून पुढे आलेले आणि वेगवेगळ्या पद्धतीने ते एडेड स्कूल आहे, शाळेला मदत करतात, विद्यार्थ्यांना मदत करतात, म्हणजे फक्त आर्थिक नाही तर काही जे उपक्रम असतील. आता कालच आमची एक वादविवाद स्पर्धा झाली, तर त्याच्यामध्ये सुद्धा आमचे माजी विद्यार्थी आणि पालक हे दोन्हींचं कार्यक्रमाचं आयोजन करण्यामध्ये सुद्धा त्यांचा वाटा मोलाचा ठरतो. तर हे मला जरा छान वाटलं की जे मधल्या गॅपमध्ये जे विद्यार्थी शाळेकडे येत नव्हते,
1: म्हणजे दरी निर्माण झाली होती थोडी, ती त्याला ब्रिज घातला गेला.
0: नक्कीच नक्कीच. आणि आता तो ओघ सुरू झालेला आहे आणि त्याचा खूप छान उपयोग शाळेला पुढच्या काळामध्ये डेफिनेटली होईल.
1: ममताताई, तुम्हाला प्रश्न की आई वडिलांनी पूर्वीपासून चालत आणलेली शाळा, तो वारसा, ती परंपरा जपणं आणि त्यामध्ये आपला काळानुरूप बदल करणं, की आता तुम्ही नवीन टेक्नॉलॉजी आणली किंवा तुम्ही भारतात जे जे काही बघितलं ते आणण्याचा प्रयत्न केला, तर ह्यामध्ये कुठे तुमच्या मनात द्वंद्व निर्माण झालं का, की आपल्याला असं वाटलं का की आपण हे करतोय हे बरोबर आहे का चुकीचं आहे, असं कधी झालं का?
2: नाही, असा डाऊट कधी मला आला नाही, कारण ही पिढी अशी खूप वेगळी आहे. म्हणजे त्यांना ट्रेडिशनल टीचिंग मेथड्स बरोबर त्यांना आज जे टेक्नॉलॉजी वापरली जाते ती त्याच्याबरोबर शिकवणं खूप गरजेचं आहे. तर आम्ही आल्यानंतर आम्ही रोबोटिक्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मग व्हर्च्युअल रियालिटी, स्क्रीन एक्स थिएटर, असे हे खूप नवीन उपक्रम राबवले.
1: आणि मग असे उपक्रम राबवताना तेव्हा अभिमान वाटावा, नक्कीच असं काहीतरी घडलं असेल.
2: ऍब्सोल्युटली. म्हणजे आता जे फ्युचर आहे ते विदाउट एआय तर चालणारच नाहीये. म्हणजे कुठलाही तुम्ही प्रोफेशन सिलेक्ट केला तर तिकडे एआयचा हा वापर होणारच आहे. तर आम्ही पहिली ते नववी सगळ्या मुलांना कंपल्सरी एआय एज्युकेशन सुरू केलं, तो म्हणजे आम्ही अभ्यासक्रमातच त्याचा त्याला इन्क्लूड केलेला आहे आणि ही खूप अभिमानाची गोष्ट आहे माझ्यासाठी.
1: छान छान, फारच सुंदर. मला दोघींनाही एक प्रश्न विचारायचा आहे की आई वडिलांनी बघितलेलं स्वप्न, त्यांच्या आशीर्वादाने सुरू झालेला हा सगळा तुमचा प्रवास, तर आत्ता या क्षणी काय मनात विचार येतात? इंद्रायणी ताई काय सांगाल?
0: आई वडिलांनी जेव्हा स्वप्न बघितलं की चिंचवडसारख्या खेडेगावामध्ये एक उत्तम शिक्षण देणारी, उत्तम संस्कार देणारी अशी शाळा असावी, कारण शाळा हे एक असं माध्यम आहे, जसं मगाशी मी म्हटलं की पुढची पिढी घडवण्यासाठीचं एक चांगलं टूल, एक चांगलं माध्यम हे शाळा असू शकते. तर त्यांनी ह्या उद्देशाने हेच स्वप्न उराशी बाळगून त्यांनी शाळा सुरू केली. हा तर एक भाग आहेच की उत्तम संस्कार विद्यार्थ्यांवरती झाले पाहिजेत आणि त्याचबरोबर जे आधुनिक जगामधल्या गोष्टी आहेत त्या सगळ्या आपल्या शाळेमध्ये आल्या पाहिजेत आणि कुठलाही भेदभाव न राहता सगळ्या प्रकारच्या विद्यार्थ्यांना ह्या आधुनिक गोष्टी कशा वापरायच्या. म्हणजे जसं आत्ता ममताताईंनी सांगितलं की एआयचा वापर, तसं आमच्याकडे कोडिंग, त्याच्यानंतर एआयचे सुद्धा हे आहे, रोबोटिक्स आहे, जर्मन आपण भाषा शिकवतो. सो आई वडिलांनी जेव्हा 1966 शाळा सुरू केली तेव्हा उत्तम शिक्षण आणि उत्तम संस्कार देणारी अशी शाळा असावी, पुढची पिढी घडवणारी शाळा असावी हे त्यांनी स्वप्न उराशी बाळगलं होतं. आणि मला असं वाटतं की आत्ताच्या युगामध्ये, ह्या आधुनिक काळामध्ये मीही तेच स्वप्न उराशी बाळगलंय की संस्कारांबरोबरच आधुनिकतेची जोड दिली आहे आणि ह्या दोन्हीचा उत्तम संगम घालून माटेशाळा आज जशी पहिल्या ह्याच्यावर होती तशीच आत्ता नावाजलेली उपक्रमशील आधुनिक शाळा म्हटलं तरी हरकत नाही.
1: आत्ता आई बाबा जर तुझ्याबरोबर असते तर काय भावना असते अगं त्यांच्या?
0: आत्ता थोडंसं भावनिक व्हायला होते, पण आई बाबा जर का असते तर त्यांना नक्कीच माझा अभिमान वाटला असता की जे त्यांनी दोघांनी मिळून सुरू केलेलं होतं आणि त्यांना खूप साऱ्या माणसांचं म्हणजे खूप लोकांनी त्यांना सपोर्ट दिलेला होता त्या काळामध्ये. तर आत्ता हे मी चालवते आहे, मलाही अनेकांचं सहकार्य ह्याच्यामध्ये लाभतं आहे, पण काही वेळेस एकट्याने डिसिजन घ्यायची वेळ येते आणि तेव्हा मी मागे बघत नाही, तर माझा अभिमान त्यांना नक्कीच वाटला असता.
1: मामा ताई, आपल्या आई वडिलांच्या आशीर्वादातून आपल्याला मिळालेला हा वारसा, सुरू झालेला पुढचा प्रवास, आज आपण हजारो विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचं काम करतोय, तर ह्या क्षणी आत्ता तुमच्या आई तुमच्या बरोबर आहेत आणि तुमचे वडील पण असते, तर एक मुलगी म्हणून काय वाटलं असतं त्यांना?
2: त्यांनी जे सुरू केलं, आय थिंक ही अतिशय नोबल प्रोफेशन आहे. टीचिंग आणि एज्युकेशन देणं म्हणजे तुम्ही खूप पिढ्या घडवता. बाबा आत्ता असते तर मला वाटतं त्यांना खरंच खूप अभिमान वाटला असता माझा, की कुठेतरी एक बाई म्हणून थोडंसं अजून लोक कमी लेखतात बायकांना, की आणि नेहमी एक थोड्याशा अशा नजरेने बघतात की अरे हिला जमेल का नाही. तर मला असं वाटतं, मी आता बऱ्याच लोकांना ह्या बाबतीत चुकीचं ठरवलेलं आहे कुठेतरी. एक स्त्री म्हणून लोक तुम्हाला थोडंसं कमी लेखतात नेहमी आणि एक असा डाऊट दाखवतात की अरे हिला खरंच जमेल का. तर मी आता त्याच्या खूप पुढे निघून आली असं मला वाटतं, की आणि लोकांच्या अशा बघण्यामुळे आपण स्वतःवर डाऊट करत राहतो, सेल्फ डाऊट खूप असतो आपल्याला की हे जमेल का, हे करता येईल का. पण या गेल्या 5-6 वर्षात जो अनुभव मिळाला आहे, आय थिंक मी या सगळ्या गोष्टींना सरपास करून पुढे गेली आता. आणि आता मला ॲक्च्युली काही फरक पडत नाही की लोक काय विचार करतात. आणि ही जी नवीन ममता घडली आहे ही माझ्या वडिलांना खूप आवडली असती.
1: छान, वा, फार सुंदर, मस्त. जाता जाता दोघींनाही एक कॉमन प्रश्न मला विचारायचा आहे. ह्या क्षणी आत्ता अशा काही मुली असतील की ज्यांच्या आई वडिलांनी काही व्यवसाय सुरू केले असतील, आई वडिलांच्याकडे काही कला असतील की ज्या मागे पडल्या असतील, पण मग अशा वेळी आई वडिलांचा हा व्यवसाय किंवा हे सगळी देणगी ही पुढे न्यायची आहे त्यांना, तर कशा पद्धतीने त्या नेऊ शकतात, काय सांगाल याविषयी?
0: नक्कीच, माझ्या आईचंच एक वाक्य जे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्यांच्या नेमजसी नेमध्ये लिहिलेलं आहे, कदाचित शब्दांची रचना बदलेल, पण न घेतले व्रत हे आम्ही अंधतेने, की जे व्रत आम्ही घेतलंय आणि घेणारे असतील तर ते तुम्ही जाणतेपणी घ्यावं आणि ते पूर्णत्वाला न्यावं, ते मध्ये सोडू नये. आणि आई वडिलांचे कष्ट हे जसं मुलं मुली काही भेदभाव न ठेवता, कोणीही म्हणजे मुलगी आहे म्हणून मागे न राहता, त्यांनी जे कष्ट तो व्यवसाय सुरू करण्यासाठी, ती गोष्ट सुरू करण्यासाठी घेतलेले आहेत, ते जाणून तो व्यवसाय पुढे नेण्याचा निश्चितपणे प्रयत्न करावा असं मला वाटतं.
1: छान, ममताताई तुम्ही काय सांगाल?
2: मुलगी असो या मुलगा, जे काय आई वडिलांनी कमवलेलं आहे आणि हा त्या मुलीला किंवा मुलाला हा वारसा म्हणूनच मिळालेला असतो, तर मुलगी आहे म्हणून ती आता दुसऱ्या घरी गेली आणि आता ती पुढे नेऊ नाही शकत, हे चुकीची धोरण आहे. तर मुलगी असली तरी ती त्याचं खूप काही करू शकते आणि तिने करावं, कारण ही एक लेगसी आहे आणि एकुलती एक मुलगी असेल तर तिने डेफिनेटली करावं. तुमच्या आई वडिलांनी सुद्धा तुमच्यात इन्व्हेस्ट केलेले असतात, म्हणजे तुम्हाला ते संस्कार दिलेले असतात, त्या गोष्टी शिकवलेल्या असतात, ते सगळं पुढे नेणं हे तुमचं काम आहे असं मला वाटतं.
0: हा थॉट मला खरंच खूप आवडला, आई वडिलांनी आपल्यात इन्व्हेस्ट केलंय
1: आणि ते आपण पुढे नेलंच पाहिजे. खूप सुंदर, खूप छान दोघी जणी आज तुम्ही इथे आलात आणि अतिशय छान तुमचे अनुभव आत्तापर्यंतचा तुमचा जीवनपट आमच्यासमोर उलगडून दाखवलात. आपल्या सगळ्या श्रोत्यांना, आपल्या भगिनींना, आपल्या मैत्रिणींना नक्कीच आवडेल हे खात्री नक्की आहे. आज तुम्ही दोघी इथे आलात आणि छान माहिती शेअर केलीत, तुमचे मनापासून आभार.
0: आणि तुमचेही आभार की आम्हाला संधी दिली.
1: धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: तुमचेही खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद.
1: आत्ताच आपण जाणून घेतलात इंद्रायणीताई आणि ममताताईंचा हा सुंदर असा प्रवास. आई वडिलांचं स्वप्न पुढे वाढवणाऱ्या या लेकी ही त्या कुटुंबाची शान असते, समाजाची प्रेरणा आणि पुढच्या पिढ्यांसाठी आशेचा दीप अगदी नक्की असते. हा प्रवास हे यश या लेकींचं अगदी 100% आहे, पण त्याबरोबरच ते आहे त्यांच्या आई वडिलांच्या विश्वासाचं, आई वडिलांच्या त्यागाचं आणि त्यांच्या प्रेमाच्या अखंड प्रवाहाचं असं फलित. या सगळ्या अनुषंगाने एक सुंदर

0: मैत्रिणींनो, वाढतं प्रदूषण, बेसुमार वृक्षतोड, प्लॅस्टिकचा अतिरेकी वापर आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचा अविचारी वापर, या सगळ्यांमुळे पर्यावरणाचा समतोल ढासळतो आहे. या सगळ्याच्या अनुषंगाने आता ऐकूया पर्यावरण रक्षणाचं महत्त्व सांगणारे हे पर्यावरण श्लोक. याचं लेखन केलं आहे विज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या प्राध्यापिका, ज्या लेखिका आणि कवयित्री म्हणून साहित्य क्षेत्रात देखील काम करतात, त्या डॉक्टर नंदा हरम यांनी.
1: पर्यावरणाची व्याख्या पहिल्या श्लोकात आहे. पशु पक्षी वृक्ष कीटक मानव हवा

0: वरण.
1: या श्लोकात पाहिलेले घटक आहेत ना, त्यांचं एकमेकांशी नातं आहे. जणू ते एक कुटुंबच आहेत. एक घटक जरी नष्ट झाला ना, तर संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होईल. म्हणून आपण त्याचा सांभाळ केला पाहिजे. निसर्ग म्हणजे कधी न संपणारं धन आहे, ते जपलंच पाहिजे. बांधील असती अपसात सारे, ढलता तोल त्यांचा देती इशारे. रक्षण करावे म्हणून तयांचे, जतन समृद्धी अक्षय धनाचे.
2: सण समारंभ साजरे करताना दुर्दैवाने आपण त्याचा सखोल अभ्यास करत नाही, त्यामुळे हवा पाणी आणि ध्वनी यांचं प्रदूषण होतं, निसर्गाची हानी होते. ज्यांचं विघटन होत नाही अशा थर्माकोल प्लॅस्टिकच्या वस्तू सहजपणे आपण टाकून देतो. हेच सारं या श्लोकात सांगितलं आहे. करी

0: तुमची
1: हल्ली माणूस ना भौतिक सुखाच्या मागे लागला आहे. ते मिळवण्याकरता तो वाटेल तसा वागतो. स्वार्थ गाठताना तो माणुसकी विसरतो आणि यात त्याच्या वागणुकीमधून त्याचं हीन दीन रूप समोर येतं. ऐहिक सुखाचे असे मृगजळ करीसी मनुजा किती धावपळ. स्वार्थाचा कळस संहाराची झळ त्यातून भासे तुभलता ओंगळ.
0: तुम्हाला ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे जागतिक तापमान वाढ ऐकून माहीत असेलच. याला प्रदूषण, जंगलतोड हे घटक कारणीभूत आहेत. ही सारी आपल्याच कर्माची फळं आहेत. येते का लक्षात? संपूर्ण जगच आपण मानवांनी जणू वेठीस धरले आहे. सगळ्यांनाच याचे दुष्परिणाम भोगावे लागत आहेत आणि भविष्यातही भोगावे लागतील. उन्हा

0: मुक्त धरा।
1: आत्तापर्यंत आपण पाहिलं की आपण निसर्गाचा कसा विध्वंस करत आहोत आणि त्याचे होणारे दुष्परिणाम आपल्यालाच भोगावे लागत आहेत। हे सारं थांबवायचं असेल तर निसर्गाला आपण जपलं पाहिजे। आपलं अस्तित्व निसर्गावर अवलंबून आहे हे कधीही विसरता कामा

पर्यावरण रक्षण करण्यासंबंधीचे मनाच्या श्लोकांप्रमाणे हे पर्यावरण श्लोक याची महती आत्ता आपण ऐकलीत. याचं लेखन केलं होतं डॉक्टर नंदा हरम यांनी आणि यामध्ये सहभाग होता डॉक्टर नंदा हरम आणि सविता चेरे यांचा. पर्यावरण रक्षण ही केवळ आपली जबाबदारी नाही तर प्रत्येकाची नैतिक बांधिलकी आहे. आणि जर पर्यावरण वाचलं तरच आपलं सगळ्यांचं जीवन फुलणार आहे आणि निसर्ग जर हसला तरच संपूर्ण मनुष्य सुखाने जगणार आहे. पर्यावरणाचं रक्षण करूया आणि आपल्या पृथ्वीला अधिक हिरवी, सुंदर आणि स्वच्छ बनवूया.

मैत्रिणींनो, आजचा हा आमचा संपूर्ण वनिता मंडळचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला याबद्दल आम्हाला नक्की कळवा. यासाठी आमचा मेल आय डी आहे prasaran.pune@gmail.com. आणि मैत्रिणींनो, याबरोबरच मी सविता जेरे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन यांच्यासह आपली रजा घेते. नमस्कार.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमाच्या स्टे ट्यून्ड या सदरात आज ऐकूयात 23 जुलै या भारतीय प्रसारण दिनाच्या अनुषंगाने विशेष कार्यक्रम निनाद भारताचा. कार्यक्रमासाठी लेखन निवेदन केले आहे गायत्री सुतार यांनी. सादर करते आहेत धीरज केदारी.
1: युवक मित्र मैत्रिणींनो नमस्कार. युवाणीच्या स्टे ट्यून्ड या सदरात मी गायत्री अविनाश सुतार आपले सर्वांचं सहर्ष स्वागत करते.

आवाज, फक्त काही अक्षरांचा एक साधा शब्द, पण हा आवाज कधी आईच्या अंगाई गीताचा असतो, कधी देशाच्या पंतप्रधानांच्या संदेशाचा, कधी एखाद्या शेतकऱ्याला हवामानाची माहिती देणार असतो, तर कधी एखाद्या जवानाच्या शौर्याची गाथा सांगणार असतो. कल्पना करा, ना मोबाईल, ना इंटरनेट, ना सोशल मीडिया, तरीही संपूर्ण देश एकाच क्षणी एखादी बातमी ऐकत होता, एकाच सुरात राष्ट्रगीत गात होता, आणि हजारो किलोमीटर दूर बसलेल्या माणसाशीही एका आवाजाच्या माध्यमातून जोडला जात होता. हे शक्य झालं कारण जन्म झाला एका अशा माध्यमाचा ज्याने अंतर कमी केली, मने जोडली आणि माहितीला पंख दिले. आज आपण अशाच एका ऐतिहासिक दिवसाबद्दल बोलणार आहोत, राष्ट्रीय प्रसारण दिन. दरवर्षी 23 जुलै रोजी साजरा केला जाणारा हा दिवस केवळ एका संस्थेचा वाढदिवस नाही, तर तो भारतीय प्रसारणाच्या जवळपास शतकभराच्या प्रवासाचा उत्सव आहे. मित्रांनो, आज आपण सकाळी उठल्यापासून मोबाईलवर न्यूज अपडेट्स पाहतो, पॉडकास्ट ऐकतो, FM वर गाणी ऐकतो, पण या सगळ्याची सुरुवात कुठून झाली? यासाठी आपल्याला जवळपास 100 वर्ष मागे जावं लागेल. सन 1923, मुंबई. जून महिन्यात बॉम्बे रेडिओ क्लबने भारतातील पहिलं रेडिओ प्रसारण केलं. तो प्रयोग छोटा होता, पण त्याने भारतीय प्रसारणाच्या इतिहासात पहिलं पान लिहिलं. आणि त्यानंतर 23 जुलै 1927 रोजी इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी अर्थात IBC ची स्थापना झाली. याच दिवसाला आज आपण राष्ट्रीय प्रसारण दिन म्हणून साजरा करतो. तेव्हा रेडिओ हा केवळ मनोरंजनाचं साधन होता, तो लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्याचा सर्वात विश्वासार्ह मार्ग होता. शहरांपासून गावांपर्यंत, शिक्षितांपासून अशिक्षितांपर्यंत एकाच माध्यमातून आवाज पोहोचू लागला. पण हा प्रवास इथेच थांबला नाही. 1936 इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसचं रूपांतर झालं ऑल इंडिया रेडिओमध्ये, आणि भारताच्या प्रसारण इतिहासात एक नवं पर्व सुरू झालं. पुढे स्वातंत्र्यानंतर देशाला नव्या आशा मिळाल्या, नवं संविधान मिळालं आणि नव्या

भारताला एक असा आवाज मिळाला जो प्रत्येक भारतीयाचा आवाज बनणार होता. 1956 मध्ये ऑल इंडिया रेडिओला एक सुंदर भारतीय नाव मिळालं, आकाशवाणी. आकाशातून येणारी वाणी, किती सुंदर कल्पना आहे ना. आकाशाला सीमा नाही आणि या आवाजालाही नाही. आजही आकाशवाणी हा शब्द उच्चारला की अनेकांच्या डोळ्यांसमोर सकाळच्या बातम्या, भावगीत, भक्तिगीत, शेतकऱ्यांसाठीचे कार्यक्रम, युवावाणी आणि अनेक आठवणी उभ्या राहतात. मित्रांनो, रेडिओ हा फक्त एक यंत्र नाही, तो एका पिढीच्या आठवणींचा साथीदार आहे. काही घरांमध्ये अजूनही सकाळीची सुरुवात रेडिओनेच होते. काही जणांना आजही रात्री झोपताना रेडिओचा आवाज हवा असतो आणि काहींसाठी रेडिओ म्हणजे अजूनही विश्वास, एक असा विश्वास जो दशकानुदशके तसाच टिकून आहे. पण प्रश्न असा आहे की या एका आवाजाने भारताच्या विकासात नेमकी कोणती भूमिका बजावली, स्वातंत्र्य लढ्यात त्याचं योगदान काय होतं, आणि आज डिजिटल युगातही रेडिओ इतकाच महत्वाचा का आहे. याच रोचक प्रवासाबद्दल आपण पुढे जाणून घेऊयात. स्वातंत्र्यपूर्व काळातील रेडिओ. 1930 आणि 40 दशक भारत स्वातंत्र्यासाठी लढत होता. देशभर आंदोलने सुरू होती. जनतेमध्ये अस्वस्थता होती. तसेच माहिती पोहोचवणारी साधनं अत्यंत मर्यादित होती. अशा काळात रेडिओचं महत्त्व वाढू लागलं. जरी त्या काळात प्रसारणावर ब्रिटिश सरकारचं नियंत्रण होतं, तरी रेडिओने भारतीय समाजात माहितीच्या देवाणघेवाणीचं नवं दालन उघडलं. बातम्या, संगीत, सांस्कृतिक कार्यक्रम, शैक्षणिक माहिती लोकांना पहिल्यांदाच एका माध्यमातून नियमित ऐकायला मिळू लागलं. आणि मग आला 15 ऑगस्ट 1947. मध्यरात्रीचा तो ऐतिहासिक क्षण. संपूर्ण देश एका आवाजाकडे कान देऊन बसला होता. पंडित जवाहरलाल नेहरू यांचं ट्रिस्ट विथ डेस्टिनी हे ऐतिहासिक भाषण रेडिओच्या माध्यमातून लाखो भारतीयांनी ऐकलं. कल्पना करा, ज्यांच्या घरी वीज नव्हती, ज्यांनी दिल्ली कधी पाहिली नव्हती, अशा लाखो भारतीयांना त्या रात्री स्वातंत्र्याचा पहिला आवाज रेडिओनेच ऐकवला. इतिहासाची साक्ष देणारं माध्यम म्हणजे रेडिओ.

स्वातंत्र्यानंतरचा भारत आणि आकाशवाणी. स्वातंत्र्यानंतर भारतासमोर अनेक मोठी आव्हानं होती. अशिक्षित लोकसंख्या, ग्रामीण भाग, आरोग्याविषयी मर्यादित माहिती, शेतीसंबंधी आधुनिक तंत्रज्ञानाचा अभाव आणि देशभर विविध भाषा, अशा परिस्थितीत सरकारसमोर प्रश्न होता, देशातील प्रत्येक नागरिकांपर्यंत माहिती कशी पोहोचवायची? उत्तर होतं आकाशवाणी. आकाशवाणीने केवळ मनोरंजन केलं नाही, तर लोकशिक्षणाचं मोठं काम हाती घेतलं. शेतकऱ्यांसाठी कृषी कार्यक्रम सुरू केले, हवामानाचा अंदाज, नवीन बियाण्यांची माहिती, पीक संरक्षण, पाणी व्यवस्थापन ही माहिती गावागावात पोहोचू लागली. आज आपण मोबाईलवर हवामान पाहतो, पण एकेकाळी उद्याच्या पावसाची माहिती शेतकरी रेडिओवरूनच ऐकत होता. आरोग्यविषयक कार्यक्रमांमधून लसीकरण, स्वच्छता, कुटुंब नियोजन, महिलांचं आरोग्य, बालसंगोपन अशा अनेक विषयांवर जनजागृती करण्यात आली. शिक्षण क्षेत्रातही रेडिओने मोठं योगदान दिलं. दूरवरच्या गावांतील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कार्यक्रम प्रसारित होऊ लागले. भाषा शिक्षण, विज्ञान, इतिहास, सामान्य ज्ञान असं बरंच काही रेडिओच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलं. सांस्कृतिक वारशाचा खजिना. मित्रांनो, भारताची खरी ताकद आपल्या विविधतेत आहे. प्रत्येक राज्याची भाषा वेगळी, बोली वेगळी, लोकसंगीत वेगळं, लोककला वेगळी, अशा सगळ्यांचं जतन करण्यात आकाशवाणीने अमूल्य योगदान दिलं. लोकगीते, भावगीते, भजन, कीर्तन, कवी संमेलने, लोकनाट्य, शास्त्रीय संगीत, सुगम संगीत, आज आपल्याला ऐकायला मिळणाऱ्या अनेक महान कलाकारांना पहिलं व्यासपीठ मिळालं ते आकाशवाणीवर. अनेक गायक, वादक, कवी, लेखक, निवेदक यांच्या प्रवासाची सुरुवात रेडिओपासून झाली. आज आकाशवाणीचा विस्तार पाहिला तर तो खरोखरच अभिमानास्पद आहे. देशभरात 591 केंद्रे, भारतातील जवळपास 98% लोकसंख्येपर्यंत पोहोच, 23 भाषा, 146 बोली भाषा, म्हणजे भारतातील जवळपास प्रत्येक नागरिकाला त्याच्या स्वतःच्या भाषेत संवाद साधणारा हा आवाज आहे. हे केवळ प्रसारण नाही, ही भारताच्या भाषिक विविधतेचा सन्मान करणारी व्यवस्था आहे. आकाशवाणीचा प्रवास भारतापुरता मर्यादित राहिला नाही. तिच्या बाह्य सेवा विभागामार्फत भारताचा आवाज जगभरातील 100+ अधिक देशांमध्ये पोहोचतो. परदेशात राहणाऱ्या भारतीयांसाठी भारतीय संस्कृती बातम्या, संगीत, घडामोडी यांच्याशी जोडून ठेवण्याचं महत्त्वाचं काम आजही आकाशवाणी करते. देशापासून 1000 किलोमीटर दूर असलेल्या व्यक्तीलाही जेव्हा आपल्या भाषेतला एखादा कार्यक्रम ऐकू येतो तेव्हा अंतर कमी होतं, कारण आवाजाला सीमा नसतात. बदलत्या काळासोबत आकाशवाणीमध्ये तंत्रज्ञान बदललं, लोकांच्या सवयी बदलल्या, पण आकाशवाणी

थांबली नाही. FM रेडिओचं आगमन झालं. ध्वनी अधिक स्पष्ट झाला. तरुण पिढी रेडिओकडे नव्या उत्साहाने वळू लागली. आज FM म्हणजे केवळ गाणी नाहीत तर माहिती वाहतुकीचे अपडेट, संवाद आणि समाजाशी सतत जोडून ठेवणारं माध्यम आहे. याचबरोबर डिजिटल रेडिओ मोंडायल अर्थात DRM या आधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाचा स्वीकार करून आकाशवाणीने भविष्यातील प्रसारणाकडेही मोठं पाऊल टाकलं आहे. म्हणजे परंपरेचा वारसा जपत तंत्रज्ञानाची कास धरणं हीच आकाशवाणीची खरी ओळख आहे. मित्रांनो, आज आपल्या हातात स्मार्टफोन आहे, असंख्य ॲप्स आहेत, शेकडो सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत. पण एक प्रश्न आपण स्वतःला विचारूया. आपत्तीच्या काळात पूर असो, चक्रीवादळ असो, भूकंप असो, जेव्हा इंटरनेट बंद पडतं तेव्हा सर्वात आधी विश्वास कोणावर ठेवला जातो? तर याचे उत्तर आहे रेडिओ. कारण रेडिओ हा केवळ तंत्रज्ञान नाही, तो विश्वास आहे, तो सातत्य आहे, तो लोकांपर्यंत पोहोचण्याची अखंड धडपड आहे. आणि म्हणूनच आजही आकाशवाणी म्हणजे भारताचा आवाज. आता नक्कीच तुम्हाला प्रश्न पडला असणार की डिजिटल युगात रेडिओचं भविष्य काय? सरकारची राष्ट्रीय प्रसारण धोरण 2024 नेमकं काय सांगतं? सामुदायिक रेडिओची भूमिका काय आहे? आणि पुढच्या शतकात भारतीय प्रसारण कोणत्या दिशेने जाणार आहे? थांबा, सांगते. राष्ट्रीय प्रसारण धोरण 2024. मित्रांनो, जगभरातील माध्यम विश्व अतिशय वेगाने बदलत आहे. पूर्वी रेडिओ, नंतर दूरदर्शन आणि आता डिजिटल स्ट्रीमिंग, पॉडकास्ट, इंटरनेट रेडिओ, OTT, ऑन डिमांड कंटेंट, या सगळ्यामुळे प्रसारणाची व्याख्याच बदलत आहे. हे बदल लक्षात घेऊन माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने राष्ट्रीय प्रसारण धोरण 2024 तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली होती. या धोरणामागची कल्पना अत्यंत महत्त्वाची आहे. भारताकडे केवळ मोठी लोकसंख्या नाही तर मोठी भाषिक, सांस्कृतिक आणि सामाजिक विविधताही आहे. म्हणूनच भारतातील प्रसारण व्यवस्था अशी असावी जी आधुनिकही असेल, डिजिटलही असेल, तांत्रिकदृष्ट्या सक्षमही असेल आणि त्याचवेळी प्रत्येक नागरिकाला आपलंसं वाटेल. या धोरणासाठी देशभरातील तज्ज्ञ, प्रसारमाध्यम क्षेत्रातील संस्था, तांत्रिक जाणकार, विविध भागधारक यांच्याशी व्यापक चर्चा करण्यात आली. यातून एक स्पष्ट संदेश समोर आला की भविष्यातील प्रसारण हे केवळ तंत्रज्ञानावर नव्हे तर लोककेंद्रित विचारांवर उभं राहिलं पाहिजे. आपण अनेकदा डिजिटल इंडिया हा शब्द ऐकतो, पण त्याच्या प्रसारणाशी काय संबंध? खरं तर डिजिटल इंडिया म्हणजे केवळ ऑनलाईन सेवा नव्हे तर प्रत्येक नागरिकापर्यंत माहिती, ज्ञान आणि संवाद पोहोचवण्याचं एक मोठं स्वप्न. याच स्वप्नाचा एक भाग आहे भारत नेट. या महत्वाकांक्षी प्रकल्पाद्वारे देशातील ग्रामपंचायतींना ब्रॉडबँड इंटरनेटशी जोडण्याचं काम सुरू आहे. कारण जिथे इंटरनेट पोहोचेल तिथे शिक्षण पोहोचेल, आरोग्याची माहिती पोहोचेल, सरकारी योजना पोहोचतील आणि अर्थातच प्रसारणाची नवी दालनंही सुरू होतील. बाइंड, प्रसारणाचा मजबूत पाया. प्रसार भारतीच्या प्रसारण सुविधांना अधिक सक्षम करण्यासाठी सुरू करण्यात आलेली बाइंड म्हणजे ब्रॉडकास्टिंग इन्फ्रास्ट्रक्चर अँड नेटवर्क डेव्हलपमेंट योजना ही देखील तितकीच महत्त्वाची आहे. या योजनेअंतर्गत स्टुडिओंचं आधुनिकीकरण, प्रसारण केंद्रांची गुणवत्ता, नवी उपकरणं आणि अधिक परिणामकारक नेटवर्क उभारण्यावर भर दिला जात आहे. कारण उत्तम आशया इतकंच उत्तम प्रसारणही महत्त्वाचं आहे. सामुदायिक रेडिओ, लोकांचा स्वतःचा आवाज. रेडिओ म्हणजे केवळ राष्ट्रीय किंवा राज्यस्तरीय कार्यक्रम नाहीत. काही आवाज असेही असतात जे एखाद्या छोट्या गावाचे असतात, एखाद्या आदिवासी भागाचे असतात, महिलांच्या स्वयंसहायता गटाचे असतात, शेतकऱ्यांचे असतात, विद्यार्थ्यांचे असतात. आणि अशाच आवाजांना व्यासपीठ देतो सामुदायिक रेडिओ. सामुदायिक रेडिओचं वैशिष्ट्य म्हणजे त्या समाजाचा, त्या गावाचा, त्या लोकांचा स्वतःचा रेडिओ असतो. स्थानिक भाषा, स्थानिक प्रश्न, स्थानिक यशोगाथा आणि स्थानिक उपाय हे सगळं तिथे ऐकायला मिळतं. म्हणूनच सरकारने कम्युनिटी रेडिओ सपोर्ट स्कीम अंतर्गत अशा केंद्रांना आर्थिक मदत देण्यास सुरुवात केली. याचा परिणामही दिसून आला. 2014 देशात जवळपास 140 सामुदायिक रेडिओ केंद्र होती आणि पुढील काही वर्षांत ही संख्या 480 अधिक झाली. ही वाढ केवळ आकड्यांची नाही तर लोकशाही अधिक लोकांपर्यंत पोहोचल्याची खूण आहे. FM रेडिओचा विस्तार. आज आपण कारमध्ये, कॉलेजला जाताना, ऑफिसमध्ये किंवा मोबाईलवर FM ऐकतो. पण अजूनही देशातील काही भागांमध्ये रेडिओची पोहोच वाढवण्याची गरज आहे. म्हणूनच भारत सरकारने FM चॅनलच्या वाटपासाठी पारदर्शक ई लिलाव प्रक्रिया सुरू केली आहे. यामागचा उद्देश एकच, जिथे आवाज पोहोचलेला नाही तिथेच रेडिओ पोहोचला आहे. कारण देशाच्या प्रत्येक नागरिकाला माहिती मिळण्याचा समान अधिकार आहे. आजच्या काळात

एका क्लिकवर हजारो व्हिडिओ उपलब्ध आहेत, शेकडो न्यूज पोर्टल्स आहेत, सोशल मीडिया आहे, पॉडकास्ट आहेत. पण एक प्रश्न आपण स्वतःला विचारूया, माहितीचा वेग वाढला आहे पण विश्वास वाढला आहे का? माहितीची साधनं वाढली आहेत पण माहितीची जबाबदारीही वाढली आहे. याच ठिकाणी सार्वजनिक सेवा प्रसारणाचं महत्व अधिक अधोरेखित होतं, कारण त्याचा उद्देश TRP नसतो, त्याचा उद्देश समाज असतो, त्याचा उद्देश नागरिक असतो, त्याचा उद्देश राष्ट्रहित असतो. आजच्या डिजिटल युगात आकाशवाणीनेही काळाची पावले ओळखत श्रोत्यांसाठी नवे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातून देश विदेशातील ताज्या घडामोडी, विश्वसनीय बातम्या, विविध भाषांतील वृत्त बुलेटिन, विशेष कार्यक्रम आणि पॉडकास्ट श्रोत्यांना केव्हाही कुठेही ऐकता येतात. पारंपरिक रेडिओची विश्वासार्हता आणि आधुनिक तंत्रज्ञानाची सोय यांचं सुंदर संगम घडवत हे ॲप आकाशवाणीला नव्या पिढीपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचवत आहे. राष्ट्रीय प्रसारण दिन हा केवळ भूतकाळाची आठवण करून देणारा दिवस नाही, तर भविष्यातील प्रसार माध्यमांची दिशा ठरवणारा दिवसही आहे, विशेषतः आपल्या तरुण पिढीसाठी. आज प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे, प्रत्येकजण काही सेकंदात माहिती देऊ आणि घेऊ शकतो. पण माहिती देणं आणि जबाबदारीने संवाद साधणं यात मोठा फरक आहे. प्रसारण आपल्याला शिकवतं की प्रत्येक शब्दाचं वजन असतं, प्रत्येक आवाजामागे उत्तरदायित्व असतं आणि प्रत्येक माहितीची सत्यता तपासणं ही समाजाप्रती आपली जबाबदारी असते. त्यामुळे आजच्या तरुणांनी केवळ कंटेंट क्रिएटर होण्याचे स्वप्न पाहू नये, तर विश्वासार्ह संवादक, संवेदनशील पत्रकार, जबाबदार निवेदक आणि समाजाला दिशा देणारे माध्यमकर्मी होण्याचं स्वप्नही पाहायला हवं. कारण तंत्रज्ञान बदलत राहील, प्लॅटफॉर्म बदलतील, पण लोकांचा विश्वास जिंकणारा आवाज निर्माण करण्याची जबाबदारी कायम तरुणांच्या खांद्यावर असेल. समारोप करण्याआधी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगते. एका गावातील एक आजोबा रोज संध्याकाळी घराच्या ओसरीवर बसून रेडिओ लावायचे. घरातले सगळे म्हणायचे, आजोबा आता मोबाईल आहे, TV आहे, इतक्या जुन्या रेडिओचं काय करायचं? आजोबा फक्त हसायचे. एक दिवस त्यांचा नातूही तोच प्रश्न विचारतो, आजोबा तुम्ही रोज एकच रेडिओ ऐकता. आजोबा म्हणाले, बाळा मी रेडिओ ऐकत नाही. नातू आश्चर्याने म्हणायला, मग? आजोबा शांतपणे म्हणाले, मी माझं आयुष्य ऐकतो. या रेडिओने मला माझ्या देशाचं स्वातंत्र्य ऐकवलं, पहिलं क्रिकेटचं समालोचन ऐकवलं, युद्धाच्या बातम्या ऐकवल्या, दुष्काळाच्या सूचना दिल्या, माझ्या आवडत्या गायकांची गाणी ऐकवली. आणि तुझ्या बाबांचा जन्म झाला त्या दिवशीही हा रेडिओ माझ्या बाजूलाच वाजत होता. म्हणून हा रेडिओ माझ्यासाठी एक वस्तू नाही, तो माझ्या आठवणींचा साक्षीदार आहे. मित्रांनो, कदाचित प्रत्येक घरात असा एखादा रेडिओ असेलच असं नाही, पण प्रत्येकाच्या आयुष्यात असा एखादा आवाज नक्की असतो जो वर्षानुवर्ष सोबत राहतो. राष्ट्रीय प्रसारण दिन आपल्याला हेच आठवण करून देतो की प्रसारण म्हणजे केवळ माहितीचा प्रवास नाही, तो माणसांच्या आयुष्याचा, आठवणींचा आणि विश्वासाचा प्रवास आहे.

0: तर भेटूत पुन्हा एकदा नवीन भागामध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद. युवावाणीचा आजचा भाग आपल्याला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला जरूर कळवा. तुमच्या प्रतिक्रिया, तुमचा अभिप्राय हा आमच्यापर्यंत पोहोचावा यासाठी आमचा एक ईमेल आय डी आहे, तो तुम्ही लिहून घ्या. ईमेल आय डी आहे yuvavaniair@gmail.com. ईमेल आय डी पुन्हा एकदा yuvavaniair@gmail.com. तुमच्या प्रतिक्रिया, अभिप्राय यासोबतच जर तुमच्या ओळखीचे किंवा माहितीतील युवक युवती हे त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील कार्याने युवकांसाठी प्रेरणादायी ठरत असतील तर त्यांचीही माहिती याच मेल आय डीच्या माध्यमातून तुम्ही पोहोचवा. त्यांचाही या कार्यक्रमात समावेश करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. आजच्या भागात इथेच निरोप घेते. नमस्कार.
1: युवाणी कार्यक्रमाच्या स्टे ट्यून्ड या सदरात 23 जुलै या भारतीय प्रसारण दिनाच्या अनुषंगाने विशेष कार्यक्रम निनाद भारताचा आत्ताच आपण ऐकलात. कार्यक्रमासाठी लेखन निवेदन केलं होतं गायत्री सुतार यांनी. सादर करते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: आत्ताच आपण युववाणी हा युवकांसाठीचा कार्यक्रम ऐकला. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती. प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 आहे अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 6 आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून हिंदीतून बातम्या आणि 6:05 इंग्रजीतून बातम्या प्रसारित होतील. त्या आम्ही सहक्षेपित करू.
1: आकाशवाणी समाचार के साथ मैं जागृति शर्मा.

0: ओडिशा और विदर्भ में अगले 2 से 3 दिन तक तेज बारिश हो सकती है। चीन ओपन बैडमिंटन प्रतियोगिता में पीवी सिंधु और आयुष शेट्टी ने प्री क्वार्टर फाइनल में जगह बना ली है। आज महिला सिंगल्स मुकाबले में सिंधु ने हमवतन उन्नति हुड्डा को हराया। इसके साथ ही ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे। प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या।
2: आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। नीट पेपरफुटीच्या मागणीवरून संसदेत आजही गदारोळ। दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब। गेल्या 10 वर्षात 152 प्रश्नपत्रिका फुटीच्या घटना घडल्याचा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा दावा। भंडारा जिल्ह्यातील ईटगाव ग्रामपंचायतीची केंद्र शासनाच्या दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार योजनेअंतर्गत बालस्नेही पंचायत पुरस्कारासाठी निवड। आणि नागपूरसह विदर्भाच्या अनेक जिल्ह्यात आज जोरदार पावसाचा इशारा। आता सविस्तर बातम्या। नीट प्रश्नपत्रिका फुटीचं प्रकरण, विद्यार्थ्यांची आंदोलनं आणि इतर विविध मुद्द्यांवर विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज आज दिवसभर वारंवार तहकूब झाल्यानंतर दिवसभराकरता तहकूब करण्यात आलं। लोकसभा दुपारी 2 वाजता पुन्हा भरल्यानंतर विरोधी सदस्यांनी नीट प्रश्नपत्रिका फुटीच्या मुद्द्यावर घोषणाबाजी केली। गदारोळात तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांना पावसाळी अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी निलंबित करण्याचा ठराव आवाजी मतदानानं मंजूर करण्यात आला। संसदीय कामकाज राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी हा ठराव मांडला। त्यानंतरही गोंधळ सुरूच राहिल्यानं लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं। यापूर्वी सकाळी प्रश्नोत्तराचा तास सुरू होताच विरोधकांनी नीट प्रश्नपत्रिका फुटी आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा मुद्दा उपस्थित केला। लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सभागृह सुरळीत चालवण्यासाठी सहकार्य करण्याचं आवाहन केलं। संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी सरकार चर्चेला तयार आहे, केव्हा किती वेळ आणि कोणत्या नियमानुसार चर्चा करायची हे ठरवूया, असं आवाहन सदस्यांना केलं।
3: सरकार नीट पेपर लीक का चर्चा के लिए पूरी तरह से तैयार है और हमने पहले दिन से कहा है। मैं अनुरोध करता हूं कि चर्चा कब होना है, चर्चा का ड्यूरेशन और किस नियम के तहत होना है, माननीय स्पीकर महोदय सारे पार्टी के फ्लोर लीडर से बातचीत करके इसका निर्णय किया जाए।
2: अध्यक्ष ओम बिर्ला यांनीही चर्चा घेण्यासाठी सरकार तयार असून वेळ निश्चित करण्यासाठी सर्व पक्षांनी सहमती दर्शवावी असं म्हटलं। मात्र गदारोळ कायम राहिल्यानं लोकसभेचं कामकाज प्रथम दुपारी 12 नंतर 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं। राज्यसभेतही दिवसभर अशीच परिस्थिती राहिली। दुपारी 3 वाजता सभागृह पुन्हा भरल्यानंतर विरोधी सदस्यांनी नीट आणि इतर मुद्द्यांवर घोषणाबाजी केली। उपसभापती हरिवंश यांनी या विषयावर चर्चा करण्यासाठी सरकार तयार असल्याचं सांगत विरोधकांना सहकार्य करण्याचं आवाहन केलं। संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी काँग्रेसवर चर्चा टाळण्यासाठी नव्या अटी घालत असल्याचा आरोप केला। सरकारनं स्पष्टपणे चर्चेची तयारी दर्शवल्यानंतरही विरोधकांकडून नवे मुद्दे उपस्थित करून कामकाजात अडथळे आणले जात असल्याचं ते म्हणाले। गदारोळ कायम राहिल्यानं राज्यसभेचं कामकाजही उद्यापर्यंत तहकूब करण्यात आलं। काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर देशाची शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त केल्याचा आरोप केलाय। विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला काँग्रेसचा पूर्ण पाठिंबा असल्याचं त्यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत सांगितलं। देशातील शिक्षण व्यवस्था त्रुटीपूर्ण आणि विद्यार्थ्यांसाठी परवडणारी राहिलेली नसल्याचा आरोप करत गेल्या 10 वर्षात 152 प्रश्नपत्रिका फुटीच्या घटना घडल्याचा दावा त्यांनी केला। या प्रकरणांमध्ये अद्याप एकाही व्यक्तीला शिक्षा झालेली नसल्याचं ते म्हणाले।
4: पेपर लीक होता है, 7.5 करोड़ युवाओं का नुकसान होता है, मगर पिछले 10 साल में एक भी कन्विक्शन नहीं हुआ, एक भी व्यक्ति का कन्विक्शन नहीं हुआ, जीरो।
2: शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनाम्यासह विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या रास्त असून त्यावर तडजोड होऊ शकत नाही असं सांगून विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलीस कारवाईबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागावी आणि या घटनेसाठी जबाबदार असलेल्यांवर कारवाई करावी अशी मागणीही गांधी यांनी केली। पेपर फुटीच्या मुद्द्यावरून काँग्रेसच्या आंदोलनावर टीका करताना महसूल मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे, काँग्रेसच्या सत्ताकाळात अनेक वेळा पेपर फुटीच्या घटना घडल्याचा दावा आज त्यांनी नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना केला। विद्यार्थ्यांना पेपर फुटीमुळे मानसिक त्रास होतो ही गंभीर बाब असल्याचं मान्य करत सरकारनं योग्य वेळी हस्तक्षेप करून दोषींविरुद्ध कारवाई केल्याचं ते म्हणाले।
5: मला हे मान्यच नाही आहे की बाबा पेपर फुटी झाली पाहिजे, ते होऊ नये, पण राजीनामा मागेपर्यंत ठीक आहे, विद्यार्थ्यांचा मनस्ताप आहे, त्यांनी राजीनामा मागितला, विद्यार्थ्यांनी राजीनामा मागितला, विद्यार्थ्यांनी आंदोलन केले, मान्यच आहे, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला काही आमचं म्हणणं नाही, त्यांचा मनस्ताप झाला आहे, पण काँग्रेस किंवा हे जे नौटंकीवाले आहे यांना काही अर्थ

0: बोलाचा अधिकार नाही, कारण याच्या काळात 28 वेळा पेपर फुटी झाली आहे.
1: काँग्रेसचे आंदोलन हे राजकीय स्वरूपाचे असल्याचा आरोपही त्यांनी केला. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर राजकारण होऊ नये आणि त्यांच्या आंदोलनाचा राजकीय फायद्यासाठी वापर करू नये असंही बावनकुळे म्हणाले. विद्यार्थ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवरून काँग्रेसनं आज नागपुरात आंदोलन केलं. दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत नागपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे लोकभवनाच्या प्रवेशद्वारासमोर निदर्शनं करण्यात आली. शिक्षण रोजगाराच्या संधी आणि परीक्षा व्यवस्थेतील पारदर्शकतेच्या मागणीसाठी झालेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी हस्तक्षेप करून शहराध्यक्ष प्रफुल्ल गुडदे पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर तातडीनं निर्णय न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा काँग्रेसनं दिला. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या 6 खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला मान्यता देण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी घ्यायची तयारी सर्वोच्च न्यायालयानं दाखवली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं काल ही याचिका दाखल केली होती. न्यायमूर्ती पी एस नरसिम्हा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या खंडपीठानं या प्रकरणी लोकसभेचे सभापती तसंच 6 खासदारांना नोटीस बजावली आहे. या प्रकरणी पुढची सुनावणी 2 आठवड्यांनी होणार आहे.
2: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. भंडारा जिल्ह्यातील ईटगाव ग्रामपंचायतीची केंद्र शासनाच्या दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार योजनेअंतर्गत बालस्नेही पंचायत पुरस्कारासाठी निवड झाली आहे. या पुरस्काराअंतर्गत ग्रामपंचायतीला 1 कोटी रुपयांचं पारितोषिक जाहीर करण्यात आलं आहे. महाराष्ट्रातून निवड झालेल्या 4 ग्रामपंचायतींपैकी विदर्भातील ही एकमेव ग्रामपंचायत आहे. बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी राबवण्यात आलेल्या विविध उपक्रमांची दखल घेत शासनानं ईटगाव ग्रामपंचायतीची निवड केली आहे. आरोग्य, पोषण, शिक्षण, सुरक्षा, बालकांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा आणि ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यामुळे हा सन्मान मिळाला आहे. वर्धा जिल्ह्यातील रोठा इथं बालिकेवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणाची सर्व अंगानं सखोल चौकशी करून सबळ पुरावे गोळा करावे तसंच दोषीला कठोर शिक्षा होईल यासाठी तपास प्रभावीपणे करावा असे निर्देश पालकमंत्री आणि गृहराज्यमंत्री डॉ पंकज भोयर यांनी दिले आहे. पीडित बालिकेच्या कुटुंबाला शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्याबाबतही बैठकीत आढावा घेण्यात आला. कुटुंबातील मुलींना शाळेत प्रवेश मिळवून देणं, मनोधैर्य योजनेतून आणि आदिवासी विकास विभागाच्या विविध योजनांमधून आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आज साजरा होतो आहे. यानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीनं राज्यभर विविध कार्यक्रम राबवण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फडणवीस यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहे. फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र विविध क्षेत्रात विकासाची नवी शिखरं गाठत असल्याचं मोदी यांनी म्हटलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त बुलढाणा जिल्ह्यात सेवा हात संकल्प उपक्रमाअंतर्गत शासकीय योजनांचा लाभ वितरण, रक्तदान, आरोग्य तपासणी, वृक्षारोपण आणि स्वच्छता अभियानासह विविध समाज उपयोगी कार्यक्रम घेण्यात आले. यवतमाळमध्ये उमरखेड महागाव इथं विधानसभा क्षेत्रातील 57,000 अल्पभूधारक शेतकऱ्यांचा अपघात विमा काढण्याचा उपक्रम फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आला. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल जिष्णू देववर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी कुटुंबियांसह बारामती इथं अजित पवार यांच्या स्मृतीस्थळी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार आज सकाळपासून नागपुरात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी वर्षाव करत आहे. नागपूर, अमरावती, भंडारा आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून अकोला, वाशिम, गोंदिया आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. उद्या देखील अकोला, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये जोरदार पर्जन्यवृष्टीचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. दरम्यान आगामी काही तासांमध्ये वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यात मेघगर्जनेसह तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असून नागपूर, अकोला, अमरावती, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. गडचिरोली जिल्ह्यात मध्यरात्रीपासून पुन्हा पावसाच्या जोरदार सरी बरसल्यानं जनजीवन विस्कळीत झालंय. मागील 24 तासात देसाईगंज तालुक्यात सर्वाधिक 93 मिलीमीटर पाऊस पडला, त्याखालोखाल धानोरा तालुक्यात 85 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नीट पेपर फुटीच्या मागणीवरून संसदेत आजही गदारोळ. दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. गेल्या 10 वर्षात 152 प्रश्नपत्रिका फुटीच्या घटना घडल्याचा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा दावा. भंडारा जिल्ह्यातील ईटगाव ग्रामपंचायतीची केंद्र शासनाच्या दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार योजनेअंतर्गत बालस्नेही पंचायत

0: दीपक वेलणकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नीट पेपर फुटीच्या मागणीवरून संसदेत आजही गदारोळ. कामकाज दिवसभरासाठी तहकूब. आमदार खासदारांच्या पक्षांतराच्या संदर्भातल्या घटनेतल्या तरतुदींवर सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी. 6 खासदारांच्या पक्षफुटीवरून लोकसभा सभापतींना नोटीस. INS मालवण भारतीय नौदलात सहभागी. समुद्र प्रदक्षिणा पूर्ण करत तिन्ही सैन्य दलातल्या महिला अधिकारी मुंबईमध्ये दाखल. आणि हवामान विभागाकडून पालघर नाशिक आणि पुण्याच्या घाट परिसरात मुसळधार पावसाचा रेड अलर्ट. आणि आता बातम्या विस्तारानं. नीट पेपर फुटी प्रकरणासह विविध मुद्द्यांवरून विरोधी पक्षांनी केलेल्या विरोधानंतर आज संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: लोकसभेत आज सकाळी कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा नीट पेपर फुटी प्रकरणी चर्चा करावी आणि शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेसच्या के सी वेणुगोपाल यांनी लोकसभेत केली. संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी सरकार चर्चेला तयार आहे, केव्हा किती वेळ आणि कोणत्या नियमानुसार चर्चा करायची हे ठरवूया असं आवाहन सदस्यांना केलं.
2: हमने जब खुले दिल से ऑफर किए सरकार की ओर से कि हम चर्चा चाहते हैं तो उसको व्यवधान डालने के लिए कोई कंडीशन ऐसा डालेंगे ताकि चर्चा ही ना हो, ये तो ठीक बात नहीं है. सदन चर्चा के लिए होते हैं तो हम तो हमेशा चर्चा चाहते हैं. सरकार कोई भी मुद्दा से भागते नहीं है और लोकतंत्र में लोगों के प्रति हम जो काम करते हैं उसको जानकारी देना हमारा दायित्व है. हम चर्चा से तो भाग ही नहीं सकते हैं. मैं उल्टा हमारा विरोधी पक्ष ऑपोजिशन पार्टी के साथियों को मैं अनुरोध करता हूं कि ऐसा तरीका मत अपनाएं कि चर्चा रुक जाए.
1: महिला खासदारांशी अयोग्य वर्तन केल्याच्या मुद्द्यावरून संसदीय कार्य राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी अधिवेशन कालावधीसाठी तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांच्या निलंबनाचा प्रस्ताव मांडला. सभागृहानं तो बहुमतानं मंजूर केला. त्यानंतरही सदस्यांचा गोंधळ सुरू राहिल्यानं लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. विरोधकांच्या गदारोळात कोळसा खाण आणि पोलाद विषयक स्थायी समित्यांचा अहवाल सभागृहात सादर करण्यात आला. राज्यसभेत कामकाज सुरू झाल्यानंतर प्रथम सिक्कीममध्ये NHPCच्या प्रकल्पात झालेल्या दुर्घटनेप्रकरणी दुःख व्यक्त करण्यात आलं. त्यानंतर विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी नीट पेपर फुटीचा मुद्दा उपस्थित केला. संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी या मुद्द्यावर चर्चेची सरकारची तयारी असल्याचा पुनरुच्चार केला. सभागृह नेते JP नड्डा यांनी विरोधकांचा लोकशाहीवर विश्वास नसल्याचं सांगत त्यांची वागणूक लोकशाही विरोधी असल्याचा आरोप केला. त्यानंतर राज्यसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याशिवाय निष्पक्ष चर्चा शक्य नसल्याचं सांगत चर्चेआधी शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेली कारवाई, नीट पेपर फुटीचा मुद्दा आणि इतर मुद्द्यांवर काँग्रेस खासदार रेणुका चौधरी आणि सय्यद नासिर हुसेन यांनी स्थगन प्रस्ताव दिला. आपचे खासदार संजय सिंग यांनीही या मुद्द्यावरून स्थगन प्रस्ताव दिला. मात्र कामकाजात नमूद केलेल्या मुद्द्यांवरच चर्चेसाठी या नियमाचा वापर करता येतो किंवा दुर्मिळातल्या दुर्मिळ प्रकरणात चर्चेसाठी या आयुधाचा वापर होऊ शकतो असं राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश म्हणाले. पेपर फुटीचं प्रकरण दुर्मिळातील दुर्मिळ असल्याचं सांगत स्थगन प्रस्तावावर चर्चेची मागणी द्रमुकच्या तिरुची सिवा यांनी केली. ती हरिवंश यांनी फेटाळून लावली. त्यानंतरही गदारोळ कायम राहिल्यानं राज्यसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. संसदेचं कामकाज सुरू होण्याच्या पूर्वी विरोधी पक्षाच्या खासदारांनी आज संसद भवन परिसरात काळे कपडे घालून या मुद्द्यावरून आंदोलन केलं. ज्येष्ठ

नेते शरद पवार यांनी आज संसद भवनात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. विविध विषयांवर यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. खासदार सुप्रिया सुळे या देखील यावेळी उपस्थित होत्या. घटनेतल्या 10व्या अनुसूचीचा अर्थ लावण्याचा पुनर्विचार करण्यासंदर्भातल्या याचिकेवर सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं तयारी दाखवली आहे. या अंतर्गत पक्षांतरानंतर अपात्रता टाळण्यासाठी खासदार आणि आमदार इतर राजकीय पक्षात विलीन झाल्याचं कारण देतात. काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी ही याचिका दाखल केली आहे. या प्रकरणी सोमवारी सुनावणी होणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला मान्यता देण्याच्या लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी घ्यायची तयारी सर्वोच्च न्यायालयानं दाखवली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं काल ही याचिका दाखल केली होती. न्यायमूर्ती पी एस नरसिंहा

0: याचिकेवर सुनावणी घ्यायची तयारी सर्वोच्च न्यायालयानं दाखवली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं काल ही याचिका दाखल केली होती. न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठानं या प्रकरणी लोकसभेचे सभापती तसंच 6 खासदारांना नोटीस बजावली आहे. या प्रकरणी पुढची सुनावणी 2 आठवड्यांनी होणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ISV त्रिवेणी या नौकेवरच्या तिन्ही सैन्य दलाच्या महिलांची समुद्र प्रदक्षिणा ही असामान्य कामगिरी असल्याचे गौरवोद्गार संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काढले आहेत. समुद्र प्रदक्षिणा करून परतलेल्या त्रिवेणी या युद्धनौकेचं त्यांनी आज मुंबईत दूरस्थ पद्धतीनं स्वागत केलं, त्यावेळी ते बोलत होते. लेफ्टनंट कर्नल अनुजा उरुडकर यांच्या नेतृत्वाखाली तिन्ही दलांच्या महिला अधिकाऱ्यांची ही मोहीम 11 सप्टेंबर 2025 रोजी मुंबईतून सुरू झाली. सुमारे 25,000 अधिक सागरी महिलांचा प्रवास, विश्ववृत्त दोनदा ओलांडणं, 3 प्रमुख केप्सना वळणा घालणं, तसंच दक्षिण महासागराच्या पट्ट्यासह सर्व रेखांश आणि प्रमुख अक्षांशावरून प्रवास करणं अशा टप्प्यांमधून या मोहिमेनं आपली जागतिक प्रदक्षिणा यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. आंदोलन करणाऱ्यांशी चर्चा करणं सरकारचं काम असतं असं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत बातमीदारांशी बोलत होते. जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी सरकारचं वर्तन अत्यंत वाईट असून हे लोकशाही प्रधान देशाचं चित्र नसल्याची टीका त्यांनी केली. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले,
1: बातचीत करना यही तो प्रजातंत्र में होता है, अदरवाइज आप इसको तानाशाही कह सकते हैं. अगर किसी की बात, खुद की मन की बात जबरदस्ती सबको सुनाए लेकिन जन की बात नहीं सुने तो ये प्रजातंत्र नहीं है.
0: नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी दिल्लीत जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमाराचा निषेध करण्यासाठी नाशिकमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करत रास्ता रोको आंदोलन केलं. तर लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याशी दिल्ली पोलिसांनी केलेल्या कथित गैरवर्तनाच्या निषेधार्थ नाशिक शहर काँग्रेसनं आपल्या महात्मा गांधी रोडवरील कार्यालयासमोर निदर्शनं केली. जंतर मंतर इथे सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा देत बीड जिल्ह्यामध्ये माजलगाव इथे विद्यार्थ्यांनी निषेध रॅली काढली, तर वाशिममध्ये काँग्रेसच्या जिल्हा शाखेनं मुख्य चौकामध्ये रस्ता रोको आंदोलन केलं. धुळे जिल्हा काँग्रेसनं आज धुळ्यामध्ये महात्मा गांधी पुतळ्यासमोर एकत्र येत केंद्र सरकारच्या विरोधामध्ये आंदोलन करत विद्यार्थी आंदोलनावरचा लाठीमार आणि राहुल गांधी यांच्या अटकेचा निषेध केला. लातूर जिल्ह्यामध्ये उदगीरमध्ये बहुजन विकास अभियानाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. आंदोलकांनी या घटनेचा निषेध नोंदवत उपजिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन पाठवलं. दरम्यान नीट परीक्षेच्या निकालात अत्यंत गंभीर आणि संशयास्पद प्रकार समोर आल्यानं त्याची उच्चस्तरीय चौकशी त्वरित करावी अशी मागणी खासदार बजरंग सोनवणे यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना पत्र लिहून केली आहे. संसदेवर काल काँग्रेस जनता पार्टीच्या बॅनरखाली निघालेल्या मोर्चातील आंदोलकांवर पोलिसांनी बळाचा गैरवापर केल्याप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयानं केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांना नोटीस बजावली आहे. हवामान विभागानं आज पालघर, नाशिक आणि पुण्याच्या घाट परिसरामध्ये मुसळधार पावसासाठी रेड अलर्ट दिला आहे. सोसाट्याच्या वाऱ्यासह इथे जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, अमरावती, भंडारा, गडचिरोली, नागपूर तसंच कोल्हापूर आणि साताऱ्याचा घाट परिसर आज ऑरेंज अलर्ट आहे. विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची देखील शक्यता या भागामध्ये आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीट पेपर फुटीच्या मागणीवरून संसदेत आजही गदारोळ, कामकाज दिवसभरासाठी तहकूब. आमदार खासदारांच्या पक्षांतराच्या संदर्भातल्या घटनेतल्या तरतुदीवर सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी. 6 खासदारांच्या पक्षफुटीवरून लोकसभा सभापतींना नोटीस. INS मालवण भारतीय नौदलामध्ये सहभागी. समुद्र प्रदक्षिणा पूर्ण करत तिन्ही सैन्य दलातल्या महिला अधिकारी मुंबईमध्ये दाखल. आणि हवामान विभागाकडून पालघर, नाशिक आणि पुण्याच्या घाट परिसरामध्ये मुसळधार पावसाचा रेड अलर्ट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या

0: राष्ट्रीय बातमीपत्रात नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही अस्मिता वाहिनी आहे. संध्याकाळचे 7:10 होत आहेत.
2: श्रोतेहो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
3: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
2: उत्सव नवचैतन्याचा. वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार.
3: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर आणि रेशमा कारखालीस.
2: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप.
3: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता.
2: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी.
3: प्रवेश निःशुल्क.
2: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण.
3: उत्सव नवचैतन्याचा.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:14 आणि 40 सेकंद होत आहेत. यानंतर ऐकूया

श्रोते हो नमस्कार. वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, दैनंदिन जीवनातील सर्व कामे, उद्योग, शेती, प्रवास, नवनिर्मिती या साऱ्यांसाठी ऊर्जेची मोठी गरज असते. ही ऊर्जा पेट्रोलियम पदार्थ आणि विजेच्या माध्यमातून येत असते.

0: वीज निर्मिती करण्यासाठीच्या आतापर्यंतच्या विविध माध्यमांबरोबरच सध्या जगभरात अपारंपरिक ऊर्जा स्रोताला मोठं महत्त्व प्राप्त झालंय. सौर, पवन आणि इतरही अनेक माध्यमांमधून ही ऊर्जा निर्माण करता येते. भारताने गेल्या काही वर्षात या अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे. त्याची दखल नुकतीच संयुक्त राष्ट्रसंघाचे हवामान प्रमुख सायमन स्टेल यांनीही घेतली आहे. भारताच्या या प्रगतीमुळे केवळ ऊर्जेचीच गरज भागणार नसून त्याचा अनुकूल परिणाम हवामानावरही होणार आहे. श्रोतेहो, देशात कोळशापासून आणि पाण्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वीज निर्मिती होते. त्यातील कोळशाचे साठे कालांतराने संपून जाणार आहेत. स्वच्छ सूर्यप्रकाश असणाऱ्या भारतासारख्या देशात सौर ऊर्जा हा एक मोठा पर्याय आहे. गेल्या काही वर्षात केंद्र सरकारनेही या वीज निर्मितीला प्रोत्साहन देणाऱ्या अनेक योजना आणल्या आहेत. पारंपरिक ऊर्जा आणि अपारंपरिक ऊर्जा यातील फरक आणि अपारंपरिक ऊर्जेची आवश्यकता याविषयी अधिक जाणून घेऊया ज्येष्ठ ऊर्जा तज्ज्ञ सुनील जोगळेकर यांच्याकडून. श्रोतेहो, गेल्या काही वर्षात देशाने अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रात केलेल्या प्रगतीविषयी बोलताना सुनील जोगळेकर म्हणाले,
1: अपारंपरिक ऊर्जा ही आपल्या देशासाठी खूप महत्वाची आणि गरजेची आहे. त्याच्यासाठी खूप फोकस्ड वेनी प्लॅनिंग करून देशाने अनेक ऍक्टिव्हिटीज आणि अनेक गोष्टी केल्या. ह्याच्यामध्ये सुधारणा व्हावी यासाठी, उदाहरणार्थ क्षमतेत वाढ. 2014 साली भारताची अपारंपरिक ऊर्जा लेवल 35 गिगावॉट होती. ती आता 2026 200 गिगावॉटच्या वरती झालेली आहे. म्हणजे प्रगती तुम्ही किती, गेल्या 10-12 वर्षामध्ये जवळजवळ 35 ते 200 च्या वर एवढी झालेली आहे. त्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन अपारंपरिक मध्ये वेगवेगळे कंपोजिशन असतं, त्याचं वेगवेगळ्या पद्धतीची ऊर्जा असते. त्याच्यात जी सौर ऊर्जा आहे याचं योगदान सर्वात जास्त आहे, जवळजवळ 90 गिगावॉट आहे. आणि हवेवर चालणारी जी आहे पवन ऊर्जा, त्याचं जवळजवळ 48 गिगावॉट आहे या 200 मधला यांचा शेअर. आणि मग वेगवेगळे हायड्रो आहे, त्याच्यानंतर न्यूक्लिअर आहे. तर हे अपारंपरिक ऊर्जेमध्ये प्रचंड जी वाढ झालेली आहे ती एकदम टार्गेट ठेवली होती आपण, स्वतःलाच घालून दिलेली की आपल्याला ती 50% जी देशातली इन्स्टॉल्ड कपॅसिटी म्हणतो, मग वेगवेगळ्या त्याच्यात थर्मल असेल आणि कुठेही अजून असेल कोळशावरती वीज असेल सगळे, ही इन्स्टॉल्ड कपॅसिटीच्या 50% आपल्याला अपारंपरिक स्रोतातून करायचं टार्गेट होतं. आणि ते आपण दिलेल्या कमिटमेंटच्या 5 वर्ष आधी आपण ते करू शकलो, पोहोचू शकलो. हे केवळ चांगल्या पद्धतीने जे काम केलं या क्षेत्रामध्ये सरकारने त्याचं फलस्वरूप आहे. दुसरं एक महत्वाचं सांगायचं म्हणजे हे करत असताना फक्त सौर ऊर्जा म्हणजे सोलार पॅनल लावली की झालं असं नसतं. त्याला बरंच काही काही इतर गोष्टी, सपोर्टिंग ज्या गोष्टी असतात त्याही गरजेचं असतं. जसं प्लांट लावला सोलार, तर ती वीज जी निर्माण होणार आहे ती ग्रीड मध्ये जायला ट्रान्समिशन नेटवर्क पाहिजेत. ती एनर्जी कारण जिथे निर्माण होते तिथे सगळा खप होत नाही, ती खप कुठेतरी दुसरीकडे होत असतो. त्यामुळे त्याच्यासाठी ट्रान्समिशन नेटवर्क ची सुधारणा होणं गरजेचं असतं. आणि तसंच सोलार एनर्जी जी असते ही सूर्य असतानाच होते फक्त, तर त्यावेळेला जर डिमांड तेवढी नसेल तर ही ऍब्सॉर्ब करणं ही चॅलेंजिंग असतं. मग तिच्यासाठी आपल्याला बॅटरी स्टोरेज सिस्टीमच्या सपोर्टिंग जर केले तर याचा मॅक्सिमम फायदा आपल्याला घेता येतो. म्हणजे त्या बॅटरी नंतर ऑफ पीक आवर, सूर्य गेल्यानंतरच्या काळामध्ये जेव्हा विजेची गरज असते, डिमांड असते, तेव्हा या बॅटरीच्या माध्यमातून आपल्याला ती वीज वापरता येते. दुसरं एक सांगतायचं म्हणजे हे आपण जे या क्षेत्रामधलं अतुलनीय काम असं केलेलं आहे जगामध्ये भारताने, की अभिमानास्पद नक्कीच आहे. तर याचा एवढ्या मोठ्या प्रमाणात केल्याचे एक अजून फायदा म्हणजे सौर ऊर्जेच्या विजेचा दर जो एकेकाळी 17 रुपये प्रति युनिट होता तो आता जवळजवळ 2.5 रुपयावर आलेला आहे. अर्थात टेक्नॉलॉजी वाढत गेली, सेल्सच्या क्वालिटीज इम्प्रूव्ह झाल्या, त्याची इफिशियन्सीज वाढल्या, या सगळ्यामुळे प्रोडक्शन वाढलं, प्लस सिस्टीम मॅनेज चांगल्या पद्धतीने व्हायला लागली. त्यामुळे हे दर 17 रुपये प्रति युनिटवरनं 2.5 रुपयापर्यंत इतके कमी झाले. आणि ज्या सरकारने मोठ्या योजना केल्या जसं PM सूर्य घर योजना आहे, ग्रीन हायड्रोजन मिशन आहे, आणि PLI च्या ज्या योजना आहेत

0: स्टोरेज BESS म्हणतो आपण, बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टीम, तर ती आहे फॉसिल फ्युएल्स कुठचेही, डिझेल असो, पेट्रोल असो किंवा कोळसा असो, हे जेव्हा ऊर्जेमध्ये यांचं रूपांतर करतो तेव्हा ते जाळावे लागतात. आणि जाळलं की एक विविध प्रकारचे बाय प्रॉडक्ट गॅसेस निर्माण होतात, पण एक मोठा बाय प्रॉडक्ट म्हणजे CO2 गॅस, कार्बन डायऑक्साईड. या एमिशनमुळे आपल्या एन्व्हायरमेंटला खूप मोठी हानी होते. एन्व्हायरमेंटमध्ये आपल्या देशाच्या भोवती जे कवच आहे त्याचं डिप्लिशन होतं आणि त्याच्यामुळे वेगवेगळे इतर प्रॉब्लेम, UVs आत येणं आणि असे इतर प्रॉब्लेमही निर्माण होतात. तर या दृष्टीने बघितलं तर CO2 कपात करणं हे सर्वात महत्वाचं कार्य या सौर ऊर्जेमुळे होतं किंवा पवन ऊर्जेमुळे सुद्धा. तर दरवर्षी कोट्यावधी टन CO2 याच्यामुळे टाळलेलं आहे. आपण केलेल्या गेल्या 10 वर्षाच्या कामामध्ये CO2चं उत्सर्जन टळलंय. दुसरा मुद्दा हवामान लवचिकता, पूर, उष्णतेच्या वेळी विकेंद्रित सौर आणि बॅटरी स्टोरेज मुळे वीज पुरवठा सुरू राहतो, जो खंडित होऊ शकला असता इतर स्टँडर्ड जे वीज निर्मितीचे प्रकार आपल्या देशात होते 50 वर्षापूर्वी किंवा आधीपासून, त्याच्यामुळे हे विकेंद्रित असल्यामुळे लोकल लेवलवर हे चालू राहू शकतात, तिथल्या आसपासच्या एरियाला वीज पुरवठा करू शकतात, हा एक त्याचा मोठा दुसरा बेनिफिट आहे. तिसरा बेनिफिट आहे की पाणी आणि जमीनची दोन्हीची बचत होते. सौर आणि पवनला थंड करण्यासाठी पाणी लागत नाही. कधी जाता येता पॉवर प्लांट बघितले असले आपल्यातल्या अनेक लोकांनी बघितले असतील, तर कूलिंग टॉवर्स दिसतात असे मोठे असे पॉवर प्लांट मध्ये, आणि त्याच्यातनं पाणी पडत असतं आणि हे गॅसेस जे असतं ह्याला थंड करत असतं. तर तसं ह्या सौर ऊर्जेसाठी किंवा पवन ऊर्जेसाठी ह्याच्या इक्विपमेंट्सना थंड करण्यासाठी पाण्याचा वापर लागत नाही. त्यामुळे कोळशाच्या तुलनेत बघायचं झालं तर प्रदूषण हे 0% असतं. कारण कोळशाच्या ह्याच्यात CO2 तर होतोच, पण सल्फर आणि असे अनेक हानिकारक गॅसेस कोळसा जाळला की निर्माण होत असतात. तर सौर ऊर्जेमध्ये हे प्रमाण 0 होतं. हा खूप मोठा फायदा आहे. आणि आपल्याला भारताने जे जगाला कमिटमेंट केलेलं आहे की 2070 सालापर्यंत आम्ही नेट झिरो वर पोहोचणार आहोत, तर याचा अर्थ की हा जो प्रवास आहे नेट झिरोचा त्याचा 2030 हा मध्यबिंदू किंवा 50% लेवलवर पोहोचायचं टार्गेट आहे. आणि मग 2070 पर्यंत झिरो, नेट झिरो लेवलला आपल्याला देशाला न्यायचं आहे. त्यामुळे वीज नवीनीकरण स्त्रोतामधून हे लक्ष गाठण्यासाठी सौर हा प्रमुख आधार आहे.
1: श्रोते हो, या प्रयत्नांचे दृश्य परिणाम आता आपल्याला दैनंदिन जीवनातही दिसून येत आहेत. वीज निर्मितीमुळे इलेक्ट्रिकल वाहनांची संख्या वाढली असून त्याचा परिणाम आता रस्त्यावरच्या प्रदूषणावरही होत आहे. याविषयी सुनील जोगळेकर यांनी सांगितलं.
0: असं आहे की आपल्या वाहनांमध्ये आपण पेट्रोल किंवा डिझेलच वापरतो. आता हे टॅक्सी वगैरे गॅसवर चालतात, गॅस चालला तरी CO प्रमाण एमिशन होतं, पण त्याचं प्रमाण खूप डिझेल किंवा पेट्रोल पेक्षा खूप कमी असतं, त्यामुळे ते बेटर ग्रेड आहे. पण इलेक्ट्रिक केलं तर ह्याचं एमिशन 0 होतं. आणि हे जे एमिशन आहे कार्बन डायऑक्साईडचं किंवा इतर फ्लू गॅसेसचं, हे जे पर्यावरणाला खूप मोठ्या प्रमाणे हानिकारक असतं, त्याच्यासाठी इलेक्ट्रिक व्हेकल्सचा वापर होणं खूप गरजेचं आहे. दुसरा ऍडव्हान्टेज असा आहे की सगळीकडे वाहनांचं प्रदूषण एवढं व्हायला लागलं आणि फॉग व्हायला लागला, आणि हे 15-20 वर्षापूर्वीची गोष्ट बोलतोय, जर इलेक्ट्रिक व्हेकल झाली आणि सौर ऊर्जेवर त्याचं चार्जिंग होऊ शकलं तर जवळजवळ 0 एमिशनची स्थिती गाठता येते. इव्हन सौर ऊर्जेवर नाही जरी झालं, थोड्या फार प्रमाणात थर्मल एनर्जीवरही निर्मित झालेल्या विजेचा वापर केला तरी कसं असतं की एका पॉवर स्टेशन मध्ये असतं, कंट्रोल्ड एन्व्हायरमेंट मध्ये करता येतं. इंडियामध्ये बघायला गेलात तर ह्या वर्षातच पहिल्या क्वार्टरमध्ये 3 लाख EVs रजिस्टर झालेले आहेत, म्हणजे जवळजवळ 54% वाढ झालेली आहे इलेक्ट्रिक व्हेकल्स. हे इंडिकेटर आहे की इलेक्ट्रिक व्हेकलवर लोकांचा विश्वास वाढायला लागलेला आहे, लोकांना ह्याचं महत्व कळायला लागलेलं आहे. आणि ह्याचं होण्याचं कारण आहे की जागोजागी चार्जिंग स्टेशन आणि चार्जिंग टेक्नॉलॉजी मध्ये सुधार, फास्ट चार्जिंग ज्याला म्हणतो की मुंबई पुणे हायवे वर मधल्या ह्याच्यामध्ये स्टॉप वर जाऊन तुम्ही चहा कॉफी घेतो तुमची गाडी चार्ज होऊन

0: जाते. असं सगळ्या टेक्नॉलॉजीचाही सुधार झालेला आहे आणि त्यामुळे ईव्हीज हा खूप उपयोगी देशाच्या दृष्टीने आहे. कारण दुसरं म्हणजे आयात बचत होते. जवळजवळ 1.5 लाख कोटीची आयात ही आपण क्रूड ऑइल इम्पोर्ट करतो त्याच्यात बचत होऊ शकते. आणि याचे दुसरे बेनिफिट्स आहेत. याच्यामध्ये बॅटरी चार्जिंग हे सगळं जे उत्पादन आहे त्याच्या फॅक्टऱ्यांना नोकरी मिळते, लाखो नवीन रोजगार निर्माण होण्याची शक्यता असते.
1: श्रोते हो, संयुक्त राष्ट्रसंघाचे हवामान विभागाचे प्रमुख सायमन स्टील यांनी भारताच्या अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रातील प्रगतीविषयी कौतुक केलं आहे. भारत जगातील अनेक देशांपुढे एक उदाहरण ठरणार असल्याचं त्यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. त्याविषयी सुनील जोगळेकर म्हणाले,
0: गेले काही वर्ष ते सातत्याने भारताने विविध स्टेप्स घेतल्या. म्हणजे इंटरनॅशनल सोलर अलायन्स सुरू केलं, 120 देशांना मदत केली आहे. त्याच्यानंतर त्यांचं एक म्हणणं त्यांच्या इंटरव्ह्यूच्या ह्याच्यामधनं मला जे कळलं की त्यांच्या हे लक्षात आलंय की उत्पादनाचा हब होऊ शकतो भारत. म्हणजे चायना प्लस वन हा एक पर्याय भारत होऊ शकतो बॅटरी इलेक्ट्रिक व्हेकल्स आणि ह्या सगळ्या फील्डमध्ये. सेकंड, भारताची टेक्नॉलॉजीचं कौतुक आहे की तंत्रज्ञान आणि मॅन्युफॅक्चरिंग एफिशियन्सी म्हणजे किंमत. जगातील सर्वात स्वस्त नवीकरणीय वीज भारतात आहे हे अप्रिशिएट केलेलं आहे. आपण जे घेतलेल्या स्टेप्स आहेत हरित हायड्रोजन वगैरे त्याही जागतिक मंचावर लक्ष वेधत आहेत. या सगळ्या गोष्टींनी एक इम्प्रेशन तयार होतं. म्हणजे ते बघतायत होत आहे आपल्या देशामध्ये देश किती प्रगती करतोय आणि विकसशील देशांनाही टेक्नॉलॉजी देतोय वाढ व्हावी ह्याचा प्रयत्न करतोय हे कौतुकास्पद आहे. आणि त्यांनी भारताच्या सौर आणि पवन क्षमतेतील वेगवान वाढीचं त्यामुळे कौतुक केलंय. आता दुसरं महत्वाचं आहे एक अजून मुद्दा ज्याच्यात ह्युमन एलिमेंट येतो की जस्ट ट्रान्झिशन, जस्ट म्हणजे जस्ट आत्ता असं नाही, जस्ट म्हणजे योग्य सर्वांना भेदभाव न करता केलेला निर्णय. तर जस्ट ट्रान्समिशन मध्ये ह्या धोरणाअंतर्गत कोळसाचा वापर कमी झाला तर कोळसा खनिज कामगारांचं काय होणार, तर त्यांना हरित नोकऱ्यांमध्ये नेणे, त्यांना त्या पद्धतीने सक्षम करणे हे जे केलंय याचं त्यांनी खूप मोठं समर्थन केलेलं आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांचं वाक्य ते म्हणजे की भारताला त्यांनी इतर देशांसाठी एक उत्तम उदाहरण म्हटलेलं आहे. म्हणजे काय की इतर देशांनीही भारताने पत्करलेला जो मार्ग आहे अपारंपरिक ऊर्जेचा त्याच्या वाढीचा कोणावरही अन्याय न होऊ देता करण्याचा पद्धत भारताने एक रस्ता बांधून दिलेला आहे ज्याचं कौतुक होत आहे याचा मला खूप अभिमान आहे.
1: श्रोते हो, केंद्र सरकारच्या गेल्या काही वर्षातील अपारंपरिक ऊर्जा निर्मिती धोरणाचा फायदा आज दृश्य स्वरूपात दिसू लागला आहे. वीज निर्मिती वाढल्यामुळे देशातील प्रवासाचा मोठा भार आता विजेवर चालणाऱ्या वाहनांनी घेतला आहे. त्यामुळे प्रदूषणाचं प्रमाण लक्षणीयरित्या घटलंय. त्याचा परिणाम देशातील पर्जन्यमान सुधारण्याबरोबरच दैनंदिन जीवनावरही झाला आहे. जगभरात भारताच्या या पुढाकाराचं आणि त्यात मिळवलेल्या यशाचं कौतुक होत आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्ते आणि संपादन
2: फक्त आपल्याच कम्प्युटर मोबाईल आणि सिक्युअर नेटवर्क वरून करा. ही खाण्याची चॅम्पियनशिप होती का? RBI सांगते जाणकार बना सतर्क रहा.

आपलं घर आपलं वावर कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बंधूंना मंगला माळवेचा नमस्कार. शेतकरी बंधूंनो, शेतामध्ये आपण राब राब राबतो तेव्हा आपली अपेक्षा असते की यावर्षी येणारं उत्पन्न हे भरघोस असावं. म्हणूनच आपण शेतामध्ये मेहनतसुद्धा घेत असतो. आपल्या मेहनतीला साध्य ते ती आपली अर्धांगिनी. स्त्री शक्तीचा महिमा तसाही आपल्या संस्कृतीमध्ये सांगितलेला आहे. पहिली शेती करणारी ही स्त्रीच होती. गुस्तमद ऋषींच्या पत्नीनं कळम, म्हणजे त्यावेळी कदंब नगरीमध्ये कापसाची पहिली शेती केली होती. म्हणूनच या स्त्री शक्तीला आपल्यासोबत राबताना बघून आपला ऊर अभिमानाने भरून येतो. अशाच स्त्री शक्तीला समर्पित करूया हे सुंदरसे गीत.

0: आताच आपण लता मंगेशकर यांच्या स्वरात साधी माणसं चित्रपटातील ही रचना ऐकलीत. शेतकरी बंधूंनो, पावसाळा सुरू आहे, त्यामुळे आपल्या घराच्या आसपास गवत वाढलं असेल, पाणी साचलं असेल, तर तिथे डासांची निर्मिती होते. डासांची निर्मिती झाली की मग रोगराई वाढते. अशी रोगराई कमी व्हावी म्हणून आपण भांडी हे रिकामे करून एक दिवस पालथी ठेवावी, जुने टायर फेकून द्यावे, परिसर स्वच्छता करावी, तुंबलेल्या नाल्या स्वच्छ कराव्या. आणि तरीही हिवताप जर झाला किंवा डेंग्यूची लागण झाली तर डॉक्टरांशी त्वरित संपर्क करावा. तेव्हा कार्यक्रमात आता ऐकूया हिवताप हा संवाद. या सहभागी होत आहे डॉक्टर दिलीप सराटे आणि सुभाष इंजवार.
1: थंडी लागून राहिली. डॉक्टर साहेब आहे का बाबा दवाखान्यात? डोकस बी असं दुखून राहिलं रे बापा, असं वाटते का तडकते का काय? डॉक्टर साहेब असं का बाबा दवाखान्यात? अरे बाबा कसं करू देवा. डॉक्टर साहेब, ओ डॉक्टर साहेब, माझी डॉक्टर साहेब पान जी बाप्पा मध्ये. डॉक्टर साहेब अजी बरं नाही वाटून राहिलं जे.

0: या इथे बसा इथे
1: बसलो जी डॉक्टर साहेब आजी चार रोज झाले बापास ह्यू भरून येते अंगामध्ये न असा ताप आहे जी आणि डोसक बी खूप दुखते बापा काय झालं संजी मले जी बरं
0: ठीक आहे तुम्ही जरा इथे बसा शांत व्हा
1: बापा
0: काय त्रास आहे तुम्हाला डोकं दुखतं ताप येतो
1: थंडी बी खूप लागते बापा
0: किती दिवस झाले
1: जी चार रोज झाले बापा डॉक्टर साहेब करत नाही म्हणून तुमच्याकडे आलो बापा
0: थोडं तपासू द्या मला तुम्ही घाबरू नका काही होत
1: नाही हाजी बापा
0: तुम्हाला ताप तर खूप आहे
1: हो ना बापा
0: अजून काय थंडी वाजते तुम्हाला
1: थंडी बी वाजते बाबा डोकसं बी दुखते
0: बरं मळमळ होते का
1: मळमळ बी होते बाबा
0: उलटी
1: झाली ना बापा
0: अच्छा अच्छा असं याच्यावरून असं वाटतं की तुम्हाला हिवतापाचा बाधा झालेली असेल घाबरू नका तुम्ही काही होत नाही हिवताप हा रोग आपण बरा करू शकतो तुम्ही काळजी करू नका
1: म्हणजे काय होते जी
0: हिवताप हा रोग आहे हा आपल्या ग्रामीण भागामध्ये जास्त दिसतो ज्या ज्या ठिकाणी डबके साचतात त्या ठिकाणी याचे जंतू वाढतात डास वाढतात आणि डासामुळे हा रोग होतो
1: डॉक्टर साहेब माझ्या घराच्या आजूबाजूला तर बापा डासायचं असं म्हणजे असा मोर्चात लागणार आहे
0: बरोबर मग याच्यामुळेच हा रोग होतो ना
1: अरे बापा पण डॉक्टर साहेब या रोग जंतू पासून होते म्हणता
0: हा तर हे जे रोगाचे जे जंतू आहेत हे डासाच्या शरीरामध्ये वाढतात आणि त्याच्यानंतर मग डास जर चावला तर हे मग चावल्यानंतर माणसाला निरोगी माणसाला हा रोग होतो
1: अरे बापा मला तर माहितच नव्हतं डॉक्टर साहेब म्हणजे त्या डासाई पासून ते आपल्याला चावते ना मग आपल्याला रोग होते म्हणता बापा बापा एवढसा मच्छर आहे पण मोठी करणी मोठी आहे डॉक्टर साहेब मग काय म्हणजे आता तर तिथं असे म्हणजे असे झुंडीच्या झुंडी राहते जे
0: हा झुंडीच्या झुंडी असतात हे अगदी डबक्यामध्ये साचलेलं जे डबकं असतं किंवा साचलेलं पाणी असतं डबकंही नसलं तरी एखाद्या ड्रम मध्ये पाणी साचलेलं असेल त्याच्यामध्ये सुद्धा हे डास वाढतात
1: असं मग याच्या काही म्हणजे काय अलग अलग प्रकार गिर आहेत
0: हा त्याचे वेगवेगळे प्रकार असतात
1: जाती
0: या हिवतापाचे जे जंतू आहेत जे डासामध्ये वाढतात त्यांचे चार प्रकार असतात त्यांना आपण प्लाझ्मोडिया म्हणतो प्लाझ्मोडिया मी सांगतो तुम्हाला तर प्लाझ्मोडिया यांना म्हणतात आणि हे चार प्रकार असतात आणि या चार प्रकारामध्ये मी तुम्हाला सांगतो सर तुमच्या माहिती करता सांगतो मी प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स प्लाझ्मोडियम मलेरी प्लाझ्मोडियम फाल्सिपॅरम आणि प्लाझ्मोडियम ओव्हेल याच्यातले जे दोन आहेत ना प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स आणि मलेरी बरं का साहेबराव तर हे दोन अत्यंत महत्वाचे आहेत आणि त्यापेक्षा ही प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स आणि प्लाझ्मोडियम फाल्सिपॅरम हे महत्वाचे आहेत आपल्या भारताचा विचार जर केला तर किंवा महाराष्ट्राचा विचार केला तर आणि याच दोघांमुळे आपल्याला मलेरिया होतो आणि दुसरी गोष्ट साहेबराव हा जो जंतू आहे हा वाहून नेणारे जे डास असतात ना त्यांचं नाव आहे अनोफेलिस आणि अनोफेलिस मधली जी मादी डास जी आहे तिच्या चावण्यामुळे हा रोग होतो
1: डॉक्टर साहेब आता हे तर तुम्ही प्रकार सांगितले बापा पण याच्यातला कोणता प्रकार मले चावला असत
0: आता ते आपण शोधून काढू ना आणि हे प्रकार सुद्धा आपण ओळखू शकतो बरं
1: काय मग
0: बिलकुल हा त्याच्यामुळे तुम्ही जे घाबरून राहिले ते घाबरण्याचं काही कारण नाही आपण ते प्रकार शोधून काढू आणि त्याच्यावर कोणता रामबाण इलाज आहे आपल्या जवळ तो तुम्हाला आपण लावू बरं का
1: परत आलो डॉक्टर साहेब मी तुमच्याकडे आलो बापा माझ्या आजूबाजूचे लोक का म्हणे बाहेरकडे चाचू आणि थोडस दाखवून देतो म्हणे बाहेर
0: बाहेर जायची गरजच नाही हे सगळं तुमचं अशिक्षितपणा आहे त्याच्यामुळे तुम्हाला असं बाहेर जायचे लोक सांगतात पण तुम्ही एक चांगलं केलं साहेबराव तुम्ही आमच्याकडे आले आणि आता आपण काय करू आता तुमचं रक्त थोडस काचपट्टीवर काढून घेऊ बर
1: म्हणजे स्वीट टोच अंकाची
0: काही होत नाही अहो किती काटे रुजत असतील तुम्हाला जंगलामध्ये
1: हो
0: आपण थोडीशी तुम्हाला सुटू तुम्हाला जाणवणार सुद्धा नाही
1: हो का
0: जी लक्षात
1: हो
0: मग ती काचपट्टी तपासून त्याच्यामध्ये कोणते जंतू आहेत ते प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स आहेत की मलेरिया की कुठले आहेत ते आपण शोधून काढू आणि आपल्याला काय मिळेल याच्यामध्ये व्हायवॅक्स किंवा फाल्सिपॅरम मिळू शकतं आणि त्याच्यावरती आपल्याजवळ रामबाण इलाज आहे काही काळजी करण्याचं कारण
1: नाही जी बाबा पण डॉक्टर साहेब मला नेहमी वाटते का बा म्हणजे बा एवढूसा तो जंतू राहते आपला डास तो चावते कसा न सारे कसा काय थंडी वाजून ताप येते लय झाले आलाय डॉक्टर साहेब आमच्या आजूबाजूला
0: तुम्हाला आला याचा अर्थ तुमच्या आजूबाजूला सुद्धा पसरला असेल आणि तुम्हाला सुद्धा लागण झाली असेल एखाद्या रुग्णाकडूनच
1: पण याचा प्रसार कसा होतो सर म्हणतो जी
0: याचा प्रसार व्हायसाठी अनेक बाबी अशा कारणीभूत आहे एक तर हा डासांनी चावल्यामुळे होतो म्हणजे कसा की तो डास अगोदर इन्फेक्ट किंवा दूषित झालेला असला पाहिजे जसं आता तुम्ही हा तुम्हाला जर मलेरिया झाला असेल तर तुम्हाला जर तो डास चावून दुसऱ्याला चावला तर तो रोगाचा प्रसार होतो
1: म्हणजे वच्छीच्या मायले बी झालं
0: बिलकुल होऊ शकते त्याच्यामुळे काळजी घेणं अत्यंत महत्वाचं
1: ते म्हणे मला कणकण वाटतं म्हणे
0: त्यांनाही तुम्ही घेऊन या
1: हो
0: तुम्हाला आता इतके तुम्ही हलून राहिले आणि इतका ताप आहे तुम्हाला सोबत कोणी आणायला पाहिजे तुम्ही
1: डॉक्टर साहेब कोणी भेटे मी आता दवाखान्यात जातो म्हणलं तर माझ्यासोबत यायला कोणीच नव्हतं बापा, म्हणून मी म्हणलं नाही मी डॉक्टर साहेबाकडे आता एकलाच जातो म्हणलं. पण डॉक्टर साहेब आता माझ्या डोक्यामध्ये आता एवढा बी ताप आहे तरी मी म्हणतो का बा म्हणजे कोणते घटक असे कारणीभूत राहत असतील
0: ते सांगतो मी तुम्हाला. आता तुम्ही शांत बसा, घाबरू नका. आता तुम्ही नक्की दुरुस्त होणार. तर एक तर डासाच्या चावल्यामुळे हा रोग होतो. दुसरं जर समजा आपण इंजेक्शन घेतलं आणि इंजेक्शन जर दूषित झालेलं असेल अगोदरच रक्त लागून डासाच्या जंतूमुळे तर होऊ शकतो. किंवा आईपासून बाळाला सुद्धा होऊ शकतो. नवजात बाळाला आईला जर मलेरिया झाला असेल त्या बाळाला पण होण्याची शक्यता असते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अनेक कारणीभूत घटक आहेत. त्याला वय आहे. लहान मुलांना सहसा बालसीपारा मलेरिया होत नाही. सिकल सेलचे जर रुग्ण असतील तर त्यांना सुद्धा हा रोग कमी प्रमाणात होतो. सिकल सेल ट्रेड म्हणतात त्याला. तुम्हाला लक्षात येणार नाही ते. आणि जिथे सांडपाण्याचा निचरा होत नाही नीट तसे आपले देश आहेत जे विकसनशील देश आहेत. सध्या आता विकास करून राहिले अशा देशांमध्ये बरोबर व्यवस्था नसेल सांडपाण्याची अशा वेळेला तो हे वाटतात.
1: म्हणजे जिथं हे वरचं पाणी घेणे थांबलं
0: असेल
1: आपल्या घराच्या आजूबाजूला थांबते.
0: नंतर तुमची काम करण्याची जागा ती जर व्यवस्थित तुम्ही व्यवस्थित ठेवली नाही, स्वच्छ ठेवली नाही तर तुम्हाला तिथे डास आढळतील की नाही.
1: आता कुठं बाबा आमच्या खेड्यापाड्यामध्ये डॉक्टर साहेब असे डबकेच तर साचले राहते.
0: नाही पण त्याची काळजी तुम्ही घेतली पाहिजे. तुम्हाला जर वाटत असेल की आपल्या आजूबाजूचा सगळा जो परिसर आहे तो निरोगी राहावा, त्याच्यामुळे प्रत्येक ग्रामीण नागरिकाचं कर्तव्य आहे किंवा सगळ्या नागरिकाचं कर्तव्य आहे की आपल्या शेजारी कुठेही डबके साचणार नाहीत, कुठेही पाणी साचून राहणार नाहीत. अशामुळे आपण या रोगाला अटक करू शकतो. नाही का साहेब?
1: हो. पण डॉक्टर साहेब हे जे डास म्हणतो आपण हे हिवतापाचे जंतू हे मग कसे काय म्हणजे याचं चक्र कसं राहते म्हणतो.
0: आता हे चक्र म्हणजे आता तुम्ही चांगला प्रश्न केला. तर ह्या डासांचे जे जंतू आहेत ना ह्या याचे दोन चक्र असतात. आलं का लक्षामध्ये?
1: हो का.
0: हा तर एक असतं एक अमैथून चक्र ज्याला म्हणतात आणि एक मैथून चक्र असते. ठीक आहे. आता मी तुम्हाला थोडस व्यवस्थित सांगतो. तुम्ही जेवढं समजेल तेवढं तुम्ही
1: डॉक्टर साहेब तुम्ही सांगा तर मी दोन चार जण तिकडे गावामध्ये सांगेन.
0: बरोबर. तर काय होतं की ज्या डासाला त्याच्या शरीरामध्ये जंतू असतील असा जर डास हा निरोगी माणसाला चावला तर तो काय करेल की डास जेव्हा तो रक्त पिईल त्या रुग्ण मनुष्याचं तर त्याच्या लाळेतून हे जंतू त्या माणसाच्या शरीरात जात जातात. तर हे आहे अमयथून चक्राची सुरुवात. आणि त्याच्यानंतर हे जंतू सगळे त्याच्या लिव्हर मध्ये म्हणजे यकृतात जातात. लिव्हर माहित आहे ना तुम्हाला?
1: हो माहित आहे ना.
0: तर त्या लिव्हर मध्ये किंवा यकृतात जातात आणि तिथे ते काही दिवस थांबतात. एक दोन आठवडे थांबतात.
1: अरे बाबा.
0: तिथे वाढतात ते. तुम्हाला काही त्याचा पत्ता नसतो. तुम्ही नॉर्मल असता. तुम्ही चांगले असता.
1: आता आलो म्हणून पत्ता लागला बापा.
0: आता मी तुम्हाला सांगतो. आणि नंतर मग काय होतं की हे जे लिव्हरचे जे सेल असतात ना तुम्हाला लक्षात येणार नाही कोशिका ज्याच्यापासून लिव्हर बनलेलं असते त्या कोशिका त्या जंतूने इतक्या मोठ्या होत वाढतात. त्या जंतू त्या कोशिकेमध्ये वाढतात आणि ती शेवटी ती कोशिका त्यांना रोखून ठेवू शकत नाही. ती कोशिका फुटून जाते आणि या जंतू पुन्हा शरीरामध्ये फेकल्या
1: जातात. झालं असं का बापा डॉक्टर?
0: आपण तुम्ही काळजी ना करू. आपण सगळा तुम्हाला इलाज करू. नंतर मग काय होतं माहितीये का साहेबराव की हे जे जंतू आहेत हे जंतू मग पुन्हा लाल रक्त पेशीमध्ये जातात. लाल रक्त पेशीमध्ये ते वाढतात. लाल रक्त पेशी फुटतात शेवटी. हा आणि अशा प्रकारे हे चक्र सुरू राहते.
1: बापा बापा केवढे बापा हे यायचं बी चक्कर म्हणता.
0: आणि साहेबराव नंतर काय होतं माहितीये का तुम्हाला? नंतर जे दुसरं त्याचं चक्र आहे तर ते चक्र त्या अशा त्या डासामध्ये सुद्धा होतं. बरं काय?
1: हो का.
0: हो हो. जसं माणसामध्ये चक्र होतं की नाही तसंच चक्र त्या डासाच्या शरीरामध्ये होतं आणि त्याला म्हणतात लैंगिक चक्र म्हणतात त्याला.
1: हो का.
0: बरं का. हा तर हे डास जेव्हा माणसाच्या शरीरामध्ये वाढत असतात त्याच्यामध्ये काही काही ज्या हे असतात ना जंतू तर ते जंतू वेगळ्या पद्धतीने वाढतात. त्यांना आपण काय म्हणतो गमेटोसाइट्स आमच्या भाषेमध्ये. तुम्ही फक्त लक्षात ठेवा. तर हे जे गमेटोसाइट्स आहे हे जेव्हा दुसरा डास चावेल ज्या डासाला काही बाधा झाली नाही चांगला डास म्हणता येईल का त्याला? तर ज्याला बाधा झाली नाही अशा डासाला जर तो डास जर चावला त्या शरीरामध्ये हे नवीन तयार झालेले जंतू घेतले जातात.
1: हो.
0: आणि यांचा संयोग त्याच्या शरीरामध्ये होतो डासाच्या.
1: हो.
0: आणि मग तिथे हे वाढतात.
1: हो.
0: आणि ते वाढल्यानंतर त्या डासाच्या लाळेमध्ये पोहोचतात.
1: हो.
0: आणि हा डास पुन्हा जेव्हा चांगल्या माणसाला चावेल तेव्हा त्याच्या शरीरामध्ये म्हणजे अशा पद्धतीने हे असे चक्र चालत राहतात. आलं लक्षात तुमच्या
1: साहेब चक्कर तर आलं मले गेली बापा तुमच्याकडे आलो तर आता थोडस बेस बी वाटायला लागलं डॉक्टर साहेब. म्हणजे आता
0: औषध दिल्यानंतर अजून चांगलं
1: हो

0: पण डॉक्टर साहेब अजून काही लक्षणं असतील ना बाबा?
1: हा लक्षणं सांगतो तुम्हाला आता. लक्षणं म्हणजे काय की आता तुम्हीच रुग्ण आहात, तुम्हीच पेशंट आहात, तुम्हाला जे त्रास आहे ते आहेच बरं का. तर याच्याशिवाय ही बरेचदा आपल्या शरीरामधल्या ज्या ग्रंथी आहेत की नाही त्याला आम्ही स्प्लीन म्हणतो, ती पण वाढते. आता कक्षामध्ये पूर्ण अंग दुखायला लागते रुग्णाचं, उलट्या होतात. तुम्हाला होतात का उलट्या?
0: हो झाली ना बाबा,
1: झाली का उलटी?
0: हो दोन वेळा झाल्या ना.
1: हो तर त्या उलट्या सुद्धा होतात आणि डोके दुखी भयंकर असते. आलं का लक्षात? आणि हुडहुडी खूप भरते.
0: हो
1: तुमच्या अंगावर कुणी तुम्ही टाकायला लावलं कुणाला?
0: बाबा हिच्या मायाला सांगितलं असं टाकलं बाबा, घरात जितकं नव्हतं तितकं माया सगळं अंगुरावर नेऊन टाकलं बाबा. नाही गेली बाबा थंडी असं वाटते अंग का काय विचारू नका.
1: याच्यावरूनच लक्षात येते की तुम्हाला हिवतापाशिवाय दुसरा कुठलाही रोग झालेला नाही.
0: डॉक्टर साहेब मला एक सांग, का लहानपणी आमच्या शाळेमध्ये ते सुई टोचाली आहे.
1: हा हा
0: सुई टोचाली आहे ना
1: बरोबर. तुम्ही लसीकरणाबद्दल बोलून राहिले. तर लसीकरण हे बाकीच्या रोगांकरता असते जसं पोलिओ वगैरे. नाही का तुम्ही
0: याच्यासाठी? नाही
1: याच्यासाठी आता प्रयत्न सुरू आहे. आलं का लक्षामध्ये? आणि त्याच्यामधला मी तुम्हाला सांगितलं ना तो फाल्सिपरम नावाचा जो जंतू असतो मलेरियाचा, तो फार भयंकर जंतू असतो. आलं का लक्षामध्ये? तर त्याच्याच बद्दल आणि बाकीच्या सुद्धा जंतूच्या साठी लसीकरणावर आपलं जे जागतिक आरोग्य संघटना आहे की नाही ऐकलं तुम्ही? पेपर वाचता ना. त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की ही संघटना सुद्धा खूप लक्ष देऊन आहे की लसी आपण ताबडतोब निर्माण करायला पाहिजे जेणेकरून आपल्या भारतामधले आणि जगामधले रुग्णांची संख्या एकदम आपण कंट्रोलमध्ये आणू. आलं लक्षामध्ये?
0: डॉक्टर साहेब बाबा असं वाटते बरं झालं मला देवानं बुद्धी दिली ना, आज कशी कावा तुमच्या दवाखान्याची वाट म्या पकडली.
1: चांगलं झालं तुम्ही आले आपल्याकडे.
0: डॉक्टर साहेब तुम्ही ते म्हणणार होते ना ते काहीतरी पट्टीवर रगत काढतो
1: बरोबर
0: स्वीट टोचून.
1: हो हो सिस्टर यांचं जरा रक्त यावर काचपट्टी होते स्मीअर तयार करा.
0: हो डॉक्टर साहेब बापा बरोबर चांगलं झालं बापा. अरे बापा चांगलं झालं बापा. डॉक्टर साहेब देवानच बुद्धी दिली तुमच्या इकडे आलो तर मग आता हिव ताप चालला जाईल का बापा?
1: आता चालला जाईल ना तो. आता सिस्टरांनी काचपट्टी तयार केलेली आहे, आपण ती तपासून पाहू आणि मग मी तुम्हाला सांगतो.
0: तर मी आता गावातल्या लोकायला सांगतो बाबा ज्याला ज्याला ताप आला असं का डॉक्टर साहेबाकडे जा ना जरा चेक करून घ्या. मग
1: बिलकुल सगळ्यांना सांगा आणि तुम्ही काळजी घ्या की जिथे डबके होणार नाहीत डबके साचणार नाहीत. आणि आणि तुमच्या ग्रामपंचायतमध्ये काय डीडीटी वगैरे फवारणी असते त्या सगळ्यांकडे जाऊन त्यांना
0: सांगायचं.
1: आणि तुम्ही सध्या इथे थांबा, तुम्हाला आम्ही औषध देऊ इथून आणि औषध घेऊन बरोबर गोळ्या आणि औषधी बरोबर जशी सांगितली तशी घ्यायची. तुम्ही नक्की दुरुस्त व्हाल.
0: हो जीओ.
2: आत्ताच आपण हिवताप हा संवाद ऐकलात. सहभागी झाले होते डॉक्टर दिलीप सराटे आणि सुभाष इंजेवार. तेव्हा शेतकरी बंधूंनो कार्यक्रमात यानंतर ऐकूया शिवाजीराव राजपूत यांची बांबू लागवड याविषयी भावना कांबळे यांनी घेतलेली मुलाखत.
3: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो आज आपण वनशेती करणारे म्हणजेच वनशेतीमध्ये बांबू लागवड करणारे शेतकरी श्री शिवाजीराव लोटनसिंग राजपूतजी यांच्याशी बातचीत करणार आहोत आणि मंडळी त्यांच्याचकडनं आपण जाणून घेणार आहोत की ते बांबू लागवड कशा प्रकारे करतात आणि बांबू लागवडच का करतात याविषयी. तर सुरुवातीला राजपूतजी कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार.
4: आभारी आहोत. आभारी आहोत.
3: राजपूतजी मला सुरुवातीला सांगा की तुमचं पूर्ण नाव आणि तुम्ही कुठून आलात तेवढं सांगा.
4: मी शिवाजी लोटनसिंग राजपूत, माझं गाव बोरखेडा, तालुका शिरपूर, जिल्हा धुळे येथील इथून आलेलो आहे. तर मी हा माझा धुळे जिल्हा परिसर हा मध्य प्रदेशच्या बॉर्डरला लागलेला आहे आणि मला विशेष करून हे जी मुलाखत घेण्यासाठी तुम्ही आले आहेत हे माझ्या माहितीपणा हे आंध्र प्रदेशची बॉर्डर आहे. मी तिकडच्या टोकाचे आहे, तुम्ही इकडच्या टोकाचे आहेत म्हणून तुम्हाला जी माझी मुलाखत आपण घेत आहे मी प्रथमतः मी तुम्हाला धन्यवाद व्यक्त करतोय.
3: राजपूतजी शिरपूर या हा जो तालुका आहे तो मला वाटते की शिरपूर पॅटर्न हा खूप प्रसिद्ध आहे. काय आहे हा शिरपूर पॅटर्न सांगा बरं.
4: या शिरपूर हे आमचं गाव की म्हणजे सुवर्णनगरी म्हणायला काही हरकत नाही आहे. आमचे शिरपूर तालुक्याचे जे आमचे भाग्यविधाते माजी मंत्री अमरीशभाई पटेल यांनी शिरपूर तालुक्यामध्ये आमचा पहिला शिरपूर तालुका ओसाळ होता. पाण्याची खूपच मोठी कमतरता होती. या आमचे विधायक आमचे आमदार लोकप्रिय आमदार अमरीशभाई पटेल यांनी आमच्या शिरपूर तालुक्यामध्ये जवळजवळ 22 वर्षापासून जवळजवळ 400 बंधारे बांधलेले आहेत, नाला खोलीकरण केलेले आहेत. या नाला खोलीकरणानुसार आमची जी पूर्वीची पाण्याची पातळी 400 फुटापर्यंत होती ती आता आमची पाण्याची पाटी 150 ते 200 फुटावर आलेली आहे. पूर्वी आमचं बागायत क्षेत्र फक्त

0: 20% जे होतं तर आमचं आता बागाय क्षेत्र जवळजवळ 80% झालेलं आहे. म्हणून आज शिरपूर पॅटर्न म्हणजे आमचं शिरपूर पॅटर्न बघा, 400 बंधारे बांधून आजबी आजच्या स्थितीलासुद्धा आमच्या बंधाऱ्यामध्ये पाणी आहे. हे पाणी बघण्यासाठी सर्व महाराष्ट्रातले लोक येतात, महाराष्ट्रातले नव्हे तर सर्व देशाचे प्रतिनिधी लोकसुद्धा येत असतात. ही ऐकीमुळे आमचे स्थानिक आमदार अमरीशभाई पटेल साहेबांनी यांनी केलेले आहे. म्हणून आमचा शिरपूर तालुका सुजलाम सुफलाम झालेला आहे.
1: नक्कीच उल्लेखनीय गोष्ट आहे की शिरपूर पॅटर्न हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे. मला वाटतं आता आपण विषयाकडे वळूया आणि विषय म्हणजेच तुम्ही वनशेतीमध्ये बांबू लागवड करता. सुरुवातीला राजपूतजी मला सांगा की तुम्ही बांबू लागवडच का करता?
0: बांबू मी पहिल्यांदा सुरुवात अशी करतोय की बांबू हा माझा शेवटचा पर्याय आहे. मी या अगोदर वन शेतीमध्ये मी सुरुवातीला फलोत्पादनची शेती केली. मी सुरुवातीला साग लावले, मी सुरुवातीला सुबांबू लावले, मी सुरुवातीला निलगिरी लावली आणि परत मी चंदन पण लागवड केलेली आहे. या सर्व पिकांचा मी अनुभव घेतला. सर्व पिकाचा अनुभव घेऊन जे काही क्षमता आहे, जे बांबूमध्ये करण्याची जी काही ताकद आहे, जे आपले ग्लोबल वॉर्मिंग पर्यावरण संतुलनासाठी ज्याच्यामध्ये ताकद आहे, ती बांबूमध्ये हे मी ओळखलं, हे साहित्यातून मी वाचलं आणि हे सर्व केल्यानंतर आणि मजुराची टंचाई महत्त्वाची होती. मजुराईची टंचाई एवढ्या मोठ्या प्रमाणावर होती, ते मजूर मिळत नव्हतं, त्याला सर्व्या गोष्टीला पर्याय म्हणून हे बांबूचं पीक खूप चांगलं आहे. आणि बांबू ही अशी वस्तू आहे, असा वृक्ष आहे, अशी वनस्पती आहे की पर्यावरण संतुलनासाठी याचं खूप मोठं योगदान आहे आणि ग्रामीण रोजगार निर्मितीचं खूप मोठं योगदान आहे. ग्रामीण भागामध्ये जर तुम्हाला अर्थव्यवस्था निर्माण करायची असेल तर या बांबू लागवडीकडे चळवळ निर्माण करायला पाहिजे. बांबू लागवडीमध्ये जवळपास माझ्या माहितीप्रमाणे 2000 प्रॉडक्ट बनत असतात आणि 150 उद्योग उभे राहू शकतात, एवढी बांबूमध्ये ताकद आहे. आणि ग्रामीण अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने, प्रत्येक व्यक्तीने बांबूची लागवड करायला पाहिजे. बांबूपासून शेतकऱ्याला उत्पादन तर मिळतंच आणि पर्यावरण संतुलनाचंही साध्य होतं, पशु वन्यजीव संरक्षणाचंही साध्य होतं आणि जैवविविधता एवढी मोठ्या प्रमाणावर होते की सर्व समतोल त्या बांबूमध्ये राखला जातो. म्हणून हे सर्व मी 30 वर्षापासून मी हे सर्व जे वृक्षराजी फळबाग शेती जी काही केली होती त्या सर्वांचा मी 32 वर्षापासून जो अनुभव घेऊन शेवटी मी या बांबू वृक्षावर आलो आणि या बांबूपासून मला मोठी क्रांती करायची आहे आणि खूप मोठी क्रांती घडून आणायची आहे. विशेष करून मला हे सांगावं असं वाटतं, मी आवर्जून 50 एकरमध्ये बांबू लागवड केलेली आहे. या 50 एकरमध्ये जवळजवळ मी 19 प्रजातीची लागवड केलेली आहे. जर तुम्हाला बांबूच्या टोटल भारतामध्ये 136 प्रजाती आहेत, 136 प्रजातीमधून 20 प्रजाती जे काही अशा आहेत त्या शेतकऱ्याला उत्पन्न देणाऱ्या आहेत आणि उद्योगालासुद्धा त्याचा मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे. म्हणून मी अशा ज्या 20 प्रजातीमधून 19 प्रजाती आज माझ्या 4 वर्षापासून माझ्या शेतामध्ये उभ्या आहेत. असं 50 एकरामध्ये 19 प्रजाती लावून मी माझी वनराई निर्माण केलेली आहे. आज मी माझे बांबूचे जे झाडं आहेत ते आज माझे 35 ते 40 फुटापर्यंत गेले आहेत. विविध प्रकारच्या बांबूची अशी वनराई माझी शोभते आणि माझा परिसर सर्व हिरवाने नटलेला आहे, सर्व वनश्रीसारखा झालेला आहे आणि आज सभोवतालचा परिसर सर्व ग्रीनरी निर्माण करून टाकलेली. आजपर्यंत माझ्या शेतामध्ये 32 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये जवळजवळ 40,000 शेतकऱ्यांनी माझ्या शेतावर विजिट केलेली आहे.
1: म्हणजे या बांबू लागवडीमधून तुम्हाला प्रचंड असा नफा झालेला आहे असं तुम्हाला यातून सांगायचं आहे आणि तुमच्यापासून प्रेरणा घेऊन इतर शेतकरी पण ही शेती करण्यासाठी प्रोत्साहित होत आहेत का?
0: आता बघा, आत्ता माझ्या बांबू लागवडीला मी तुम्हाला सांगितलं अगोदरचे माझे पिकं वेगवेगळे होते, त्या पिकामधून माझे मला पाहिजे तसा नफा मिळाला नाही, मजुरी अभावी म्हणून मी हे सर्व रद्द केलं शेतातले पिकं लागवड करण्यासाठी. मी शेवटला बांबू या चॉईस निवडला. आता बांबू लागवड व्हायला मला 4 वर्ष होऊन गेले. आता बांबूपासून माझे 2 उद्योग चालू आहेत. एक पॅलेटचा उद्योग चालू आहे, जो पॅलेट ऊर्जा निर्मितीसाठी लागतो, बॉयलरमध्ये त्याचा यूज होतो, ऊर्जा निर्माण करण्यासाठी पॅलेट लागतात, तो माझा एक पॅलेटचा उद्योग मी सुरू केलेला आहे. आणि दुसरा उद्योग माझा सेंद्रिय खताचा सुरू केलेला आहे. ते सेंद्रिय खत आज माझ्या बांबूच्या 50 एकर प्लांटेशनमध्ये 50 एकर क्षेत्रामध्ये 32,000 झाडं आहेत. त्या 32,000 झाडापासून जवळपास

0: 50 टन बांबूचा पाला पाचोळा पडत असतो, म्हणजे बांबूचा बांबूचे पानं पडत असतात, ते 50 टन बांबूच्या पानापासून मी आता सेंद्रिय खत तयार करत आहे। ते सेंद्रिय खत माझे दोन उद्योग सुरू झालेले आहेत बांबूपासून। आता माझे म्हणजे तुमचा माझा प्रश्न होता की तुम्हाला उत्पन्न सुरू झालेलं आहे, आता मला पॅलेटपासून माझ्याजवळ 13 टन माल विकला गेलेला आहे, 12 रुपये के जीप्रमाणे माझा विकला गेलेला आहे। आता सेंद्रिय खत माझंही विकलं जात आहे। आत्ता माझा जे काही मी संघर्ष केला होता, 4 वर्ष तर झाले, 5 वर्षापासून बांबू काढणीस तोडणीस तयार होतो, मी 4 वर्षापासून मी उद्योग सुरू केले, आता माझ्याकडे पैसे यायला सुरुवात होत आहे। हे बघत असताना मी जशी माझी लागवड केली तशी माझ्या परिसरामध्ये शिरपूर तालुक्यामध्ये धुळे जिल्ह्यामध्ये मी स्वतः फिरून मी जवळजवळ 150 एकर शेतकऱ्यांच्या 250 एकरावर मी बांबूची लागवड केलेली आहे। असे त्यांचे जवळजवळ 3.5 ते 4 लाख मी वृक्ष लागवड करून घेतलेले आहे आणि त्यांचे प्लांटेशन यशस्वीरित्या झालेले आहे। जवळजवळ मला तुम्हाला सांगावं असं वाटतं, या 32 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मी जवळजवळ 6 लाख रोपं लावलेले आहेत। हे लाख रोपं लावले असताना मला भारत सरकारने इंदिरा प्रियदर्शी वृक्ष मित्र पुरस्कार दिलेला आहे, मला महाराष्ट्र सरकारने वनश्री पुरस्कार दिलेला आहे, मला महाराष्ट्र सरकारने उद्यान पंडित पुरस्कार दिलेले आहे, असे बरेच काही मला 35 पुरस्कार मिळालेले आहेत। आणि या 35 पुरस्कारामध्ये आता हे प्रतिष्ठित आपला राज्यस्तरीय बाबासाहेब माने यांचा पुरस्कार मिळा आपल्या संस्थेमार्फत मिळत आहे, मला याच्याबद्दल खूप आनंद होत आहे। आणि हे करत असताना मी पर्यावरण संतुलनाचं खूप मोठं काम केलेलं आहे, मी सतत झटत असतो। या माझ्या 32 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मी माझ्या शेतामध्ये 80 लाख रोपं तयार केलेले आहेत, ॲग्रोफॉरेस्ट्री तयार केलेली आहे, या ॲग्रोफॉरेस्ट्रीमार्फत मी 5 लाख रोपं मोफत वाटप केलेले आहे आणि हे सर्व रोपं मी शेतकऱ्यांकडून लागवड करून घेतलेले आहे। आज माझा परिसर बघा, हा माझा परिसर हिरवीगार सर्व झाडांनी नटलेला आहे, इतका माझा सुंदर परिसर झाला।
1: मला सांगा राजपूतजी, तुम्ही बोलताना सांगितलं की 4 वर्षानंतर तुमचं आता पीक काढणीला आलं, म्हणजे उत्पादन सुरू झालेलं आहे, मग या 4 वर्षाच्या कालावधीमध्ये जी मधली जागा असते बांबू लागवड केल्यानंतरची जी उर्वरित जागा असते किंवा ते पीक येईपर्यंत वाट बघण्यापेक्षा त्या जागेमध्ये आपण काही दुसरं पीक घेऊ शकत नाही का?
0: मी ज्यावेळेस सुरुवातीला मी बांबूची लागवड केली त्यावेळेस मी आंतरपिकं जवळजवळ 1.5 वर्षापर्यंत घेतली। पहिल्या वर्षी कापूस घेतला, दुसऱ्या वर्षी भाजीपाल्याची पिकं घेतली आणि 1.5 वर्षानंतर त्या बांबूचे झाडाची उंची वाढते, 20 ते 22-25 फुटापर्यंत जाते, त्यामधल्या क्रॉसमध्ये 2 वर्षानंतर उत्पादन येत नाही। 2 वर्षानंतर जे माझ्या बांबूच्या पानापासून जे काही मी खत तयार करत आहे ते त्याचं मला उत्पादन मिळत आहे। 2 वर्षापर्यंत मी बांबूच्या इंटरक्रॉपिंग म्हणजे आंतरपीक म्हणून मी उत्पादन घेतलेलं आहे।
1: मला सांगा राजपूतजी, तुम्ही कोणत्या प्रकारची जात या बांबू लागवडीसाठी निवडली आहे?
0: मी आता बघा, बायोमाससाठी जो काही बांबू लागतो आपल्याला इंडस्ट्री आपल्याला त्या शेतकऱ्याने अशा जाती लागवड करायला पाहिजे की त्याला बांबू पहिल्यांदा शेतकऱ्याने बांबूचा अभ्यास करावा। बांबू अपरिचित आहे, बांबू आपण आतापर्यंत महाराष्ट्रात बांधावर बेट जसं एखाद्या मानवेल जातीचं बेट असतं, आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये 2 जाती आहेत, एक मानवेल जात आहे आणि एक बांबूचा बांबू आपण त्याला कटांग बांबू म्हणतो। आता आपण बांधावर शेतकऱ्याच्या बांधावर आपण फक्त कटांगचं बेट बघितलेलं आहे आणि मानवेल जातीच्या बांबूचं बेट आपण वृक्ष बघितलेलं आहे, हे दोन ते दुर्लक्षित आहे। म्हणून ते जे झाडं एकमेकांमध्ये काय गुंपले गेलेले आहेत ते गुंपले गेल्यामुळे ते तोडायला शेतकऱ्यांना त्रास व्हायला लागला, म्हणून ते काय होऊन गेलं शेतकऱ्याच्या मनामध्ये भीती अशी होऊन गेली की बांबू हे प्लांटेशन करण्यासाठी योग्य नाही, बांबूमध्ये उत्पादन मिळणार नाही, बांबूमध्ये खूप मेहनत आहे, पण शेतामध्ये जर त्याची जर लागवड केली तर बांबू सूर्यप्रकाशाच्या दिशेकडे ताणले जातात, सूर्यप्रकाशाच्या दिशेकडे खेचले जातात आणि प्रत्येक बांबू वेगवेगळ्या पद्धतीचे निघतात। आता बांबू इथं कोणत्या प्रकारचे लागवड करायला पाहिजे, आता भरीव बांबू असतात, पोकळ बांबू असतात, आता भरीव बांबू जे असतात ते वजनदार असतात, त्याच्यापासून आपल्याला बायोमास निर्मितीसाठी, इथेनॉल निर्मितीसाठी, या CNG गॅस निर्माण करण्यासाठी, या ब्रिकेट पॅलेट तयार करण्यासाठी याचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो। आणि जे काही पोकळ बांबू असतात, पोकळ बांबूमध्ये मी तुम्हाला सांगतो, टुलडा बांबू आहे, पॉलिमार्फा बांबू आहे, ब्रँडिसी आहे, एस्पर आहे, हे जे असे पोकळ बांबू आहेत हे सॉफ्ट बांबू आहेत, नरम बांबू

0: आहेत, याच्यापासून अगरबत्ती स्टिक बनते, अगरबत्तीची काडी बनते आणि याच्यापासून कापड बनतं, याच्यापासून चांगला पेपर बनतो. असे वेगवेगळ्या उद्योगाला जे बांबू लागतात ते वेगवेगळ्या जातीचे बांबू लागायला पाहिजे. त्याच्यात मी तुम्हाला सांगितलेले आहेत, त्याचा आता याच्यात एकच बांबू जो असा आहे तो कटांग बांबू, त्याला काटे असतात, ते काटे असतात. तो काट्याच्या बांबूच्या पहिल्या वर्षापासून त्याची जर थिनिंग साफसफाई केली तर त्याच्यासारखा बांबू असा कुठलाच बांबू नाही आहे. म्हणून अशा सर्व जातीचे जे बांबू आहेत, सर्व जातीच्या बांबूचा अभ्यास करून शेतकऱ्याने बांबू लावला पाहिजे. त्याला कुठली पुढे त्याचं कुठली इंडस्ट्री टाकायला पाहिजे, त्या बांबूपासून त्याला कुठला उद्योग सुरू करायचा आहे, ते उद्योग चॉईस करूनच त्याने बांबूची लागवड करायला पाहिजे. अन्यथा बांबूची लागवड कोणी काहीच सांगितलं बांबू लावून टाका नाही, पहिल्यांदा तुम्ही अभ्यास करा, अभ्यासा अनुसरून करूनच तुम्ही बांबूची लागवड करा. नाहीतर काय तुमचं एम वेगळं राहणार आणि लावणार तुम्ही वेगळाच बांबू, तो तुम्हाला कामात येणार नाही. आणि काय एवढी चांगली वस्तू आहे बांबू, या चांगल्या वस्तूच्या 5 वर्षानंतर तुम्ही त्याच्यापासून काहीच करू शकणार नाही, त्याच्यापासून तुम्ही व्यवस्थित विकू शकणार नाही, मग बांबूच्या नावाने आरोडे मारून बांबूला बदनाम करणार. असं होतं आहे, असं होऊ देऊ नका शेतकरी बांधवांनो. तुम्ही बांबूचा पहिल्यांदा अभ्यास करा. आता मी ज्या 19 जाती लावलेल्या आहेत, या 19 जातीमध्ये मी ब्रँडीसी लावलेले आहे की ॲस्पर लावले आहे. या जाती जिथं 2000 मिलीमीटर पाऊस पडतो अशा ठिकाणी या जाती येतात असं शास्त्रज्ञांचं म्हणणं होतं. पण मी शेतकरी असतो, माझा प्रयोग होतो, मला माहीत आहे. मला भारत सरकारचा इंदिरा प्रेरवृक्ष मित्र पुरस्कार दिल्यानंतर माझ्या वनामध्ये खूप मोठं काम होतं. मी संशोधन वृत्तीने मी ब्रँडीसी ॲस्पर जायजेन्सियस म्हणजे भारतातला सर्व्यातला सर्वात जाड जाडीचा बांबू, मोठा बांबू, उंचीला जांब बांबू डी जायजेन्सियस हा जो बांबू आहे तो पण मी लागवड केलेले आहे. असे बांबू जिथं रेनफॉल म्हणजे रेन फॉरेस्ट म्हणजे जिथं पाऊस जास्त पडतो अशा ठिकाणी याची लागवड करायला पाहिजे. पण माझ्या धुळे जिल्ह्यामध्ये सरासरी 700 मिलीमीटर पाऊस पडतो.
1: तर राजपूतजी, तुम्ही अगदी सविस्तर असं सांगितलं की तुम्ही बांबू लागवड कशाप्रकारे करत आहात, सोबतच या बांबू लागवडीमधून शेतकऱ्यांना काय फायदा होऊ शकते आणि बांबू लागवड करताना आपण काय दक्षता घ्यायला पाहिजे, कोणती माहिती मिळवायला पाहिजे, ही सगळी माहिती तुम्ही आज या ठिकाणी आमच्यासोबत शेअर केली. तर त्याबद्दल मी आकाशवाणीच्या वतीने आणि ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने आपले आभार मानते आणि आपला निरोप घेते. धन्यवाद, नमस्कार.
0: थँक्यू, थँक्यू, आभारी आहोत.
2: आत्ताच आपण शिवाजीराव राजपूत यांची बांबू लागवड याविषयी भावना कांबळे यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. आणि याबरोबरच आजचा आपलं घर आपलं वावर कार्यक्रम आता समाप्त होत आहे. मंगला माळवेला अनुमती द्या, पुन्हा भेटूया त्या कार्यक्रमात. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:05 होत आहेत. आता राष्ट्रीय मराठी बातम्या प्रसारित होतील.

आकाशवाणी दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नीट पेपर फुटीच्या मागणीवरून संसदेत आजही गदारोळ. कामकाज दिवसभरासाठी तहकूब. नीट पेपर फुटी प्रकरणी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना

विद्यार्थ्यांवर कायदेशीर कारवाई न करण्याचं आश्वासन सरकारनं दिलं तर उपोषण मागे घेण्याची सोनम वांगचुक यांची तयारी. संसदेवर निघालेल्या मोर्चावर पोलिसांनी बळाचा गैरवापर केल्याप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाची केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांना नोटीस. आमदार खासदारांच्या पक्षांतराच्या संदर्भातल्या घटनेतल्या तरतुदींवर सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी. 6 खासदारांच्या पक्षफुटीवरून लोकसभा सभापतींना नोटीस. आणि समुद्र प्रदक्षिणा पूर्ण करत तिन्ही सैन्य दलातल्या महिला अधिकारी मुंबईत दाखल. आणि आता बातम्या विस्तारानं. नीट पेपरफुटी प्रकरणासह विविध मुद्द्यांवरून विरोधी पक्षांनी केलेल्या विरोधानंतर आज संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. लोकसभेत आज सकाळी

0: त्यांच्या पक्षफुटीवरून लोकसभा सभापतींना नोटीस आणि समुद्र प्रदक्षिणा पूर्ण करत तिन्ही सैन्य दलातल्या महिला अधिकारी मुंबईत दाखल. आणि आता बातम्या विस्तारानं. नीट पेपरफुटी प्रकरणासह विविध मुद्द्यांवरून विरोधी पक्षांनी केलेल्या विरोधानंतर आज संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. लोकसभेत आज सकाळी कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा नीट पेपरफुटी प्रकरणी चर्चा करावी आणि शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेसच्या के सी वेणुगोपाल यांनी लोकसभेत केली. संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी सरकार चर्चेला तयार आहे, केव्हा किती वेळ आणि कोणत्या नियमानुसार चर्चा करायची हे ठरवूया असं आवाहन सदस्यांना केलं.
1: हमने जब खुले दिल से ऑफर किए सरकार की ओर से कि हम चर्चा चाहते हैं तो उसको व्यवधान डालने के लिए कोई कंडीशन ऐसा डालेंगे ताकि चर्चा ही ना हो, ये तो ठीक बात नहीं है. सदन चर्चा के लिए होते हैं तो हम तो हमेशा चर्चा चाहते हैं. सरकार कोई भी मुद्दा से भागते नहीं है और लोकतंत्र में लोगों के प्रति हम जो काम करते हैं उसको जानकारी देना हमारा दायित्व है. हम चर्चा से तो भाग ही नहीं सकते हैं. मैं उल्टा हमारा विरोधी पक्ष ऑपोजिशन पार्टी के साथियों को मैं अनुरोध करता हूं कि ऐसा तरीका मत अपनाए कि चर्चा रुक जाए.
0: महिला खासदारांशी अयोग्य वर्तन केल्याच्या मुद्द्यावरून संसदीय कार्य राज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी अधिवेशन कालावधीसाठी तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांच्या निलंबनाचा प्रस्ताव मांडला. सभागृहानं तो बहुमतानं मंजूर केला. त्यानंतर सदस्यांचा गोंधळ सुरू राहिल्यानं लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. राज्यसभेत विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी नीट पेपरफुटीचा मुद्दा उपस्थित केला. संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी या मुद्द्यावर चर्चेची सरकारची तयारी असल्याचा पुनरुच्चार केला. मात्र शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याशिवाय निष्पक्ष चर्चा शक्य नसल्याचं सांगत चर्चेआधी शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी खरगे यांनी केली. आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेली कारवाई, नीट पेपरफुटीचा मुद्दा आणि इतर मुद्द्यांवर काँग्रेस खासदार रेणुका चौधरी आणि सय्यद नासिर हुसेन यांनी स्थगन प्रस्ताव दिला. आपचे खासदार संजय सिंग यांनीही या मुद्द्यावरून स्थगन प्रस्ताव दिला. मात्र कामकाजात नमूद केलेल्या मुद्द्यांवरच चर्चेसाठी या नियमाचा वापर करता येतो असं उपाध्यक्ष हरिवंश म्हणाले. गदारोळ कायम राहिल्यानं राज्यसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. नीट प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कोणतीही कायदेशीर कारवाई करणार नाही असं ठोस आश्वासन सरकारनं दिलं तरच उपोषण मागे घेऊ असं सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी आज सांगितलं. केंद्रीय मंत्री जे पी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांना वांगचुक यांनी पत्र पाठवलं आहे. या दोन्ही नेत्यांनी काल रात्री रुग्णालयामध्ये येऊन भेट घेतल्याबद्दल त्यांचे आभार या पत्रातून मानण्यात आले आहेत. तसंच आंदोलनकर्त्यांवरील कारवाईबाबत सरकारनं सकारात्मक भूमिका घ्यावी अशी अपेक्षा देखील वांगचुक यांनी व्यक्त केली आहे. संसदेवर काल काँग्रेस जनता पार्टीच्या बॅनरखाली निघालेल्या मोर्चातील आंदोलकांवर पोलिसांनी बळाचा गैरवापर केल्याप्रकरणी दाखल झालेल्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयानं केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांना नोटीस बजावली आहे. 4 आठवड्यात या नोटीसीला उत्तर द्यायला सांगण्यात आलं आहे. मुख्य न्यायाधीश डी के उपाध्याय आणि न्यायमूर्ती तेजस करिया यांच्या पीठानं या प्रकरणाशी बंधित असलेलं सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं फुटेज तसंच पोलिसांनी केलेल्या व्हिडिओ चित्रीकरणाचा समावेश असलेल्या सर्व नोंदी एकत्रित करण्याचा निर्देश दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी 11 सप्टेंबर रोजी होणार आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. घटनेतल्या 10व्या अनुसूचीचा अर्थ लावण्याचा पुनर्विचार करण्यासंदर्भातल्या याचिकेवर सुनावणी घ्यायची तयारी सर्वोच्च न्यायालयानं दाखवली आहे. या अंतर्गत पक्षांतरानंतर अपात्रता टाळण्यासाठी आमदार आणि खासदार इतर राजकीय पक्षामध्ये विलीन झाल्याचं कारण देतात. काँग्रेस नेते कपिल सिब्बल

0: यांनी ही याचिका दाखल केली आहे. या प्रकरणी सोमवारी सुनावणी होणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला मान्यता देण्याच्या लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी घ्यायची तयारी सर्वोच्च न्यायालयानं दाखवली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं काल ही याचिका दाखल केली होती. न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठानं या प्रकरणी लोकसभेचे सभापती तसंच 6 खासदारांना नोटीस बजावली आहे. या प्रकरणी पुढची सुनावणी 2 आठवड्यांनी होणार आहे. IASV त्रिवेणी या नौकेवरच्या तिन्ही सैन्य दलाच्या महिलांची समुद्र प्रदक्षिणा ही असामान्य कामगिरी असल्याचे गौरवोद्गार संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काढले आहेत. समुद्र प्रदक्षिणा करून परतलेल्या त्रिवेणी या युद्धनौकेचं त्यांनी आज मुंबईमध्ये दूरस्थ पद्धतीनं स्वागत केलं. त्यावेळी ते बोलत होते. लेफ्टनंट कर्नल अनुजा उरुडकर यांच्या नेतृत्वाखाली तिन्ही दलांच्या महिला अधिकाऱ्यांची ही मोहीम 11 सप्टेंबर 2025 रोजी मुंबईतून सुरू झाली. सुमारे 25,000 अधिक सागरी महिलांचा प्रवास, विश्ववृत्त 2 ओलांडणं, 3 प्रमुख केप्सना वळसा घालणं तसंच दक्षिण महासागराच्या पट्ट्यासह सर्व रेखांश आणि प्रमुख अक्षांशावरून प्रवास करणं अशा टप्प्यातून या मोहिमेनं आपली जागतिक प्रदक्षिणा यशस्वीरित्या पूर्ण केली. या मोहिमेच्या यशाबद्दल लेफ्टनंट कर्नल अनुजा वरुडकर यांनी आपला आनंद व्यक्त केला.
1: आम्ही सगळ्यांनी बघितलं होतं हे ड्रीम की आम्हाला तिकडे जायचं आहे, आम्हाला पूर्ण करून यायचं आहे. आणि जेव्हा ते ड्रीम ॲज अ कलेक्टिव्ह ड्रीम तुम्ही बघता आणि जेव्हा तुम्ही पूर्ण करून ॲज अ टीम परत येता, देन दॅट इज अ सक्सेस ऑन अ ग्रँडर स्केल. आय वुड से इट इज अ सक्सेस की जी तुमची टीम तुमच्याबरोबर सेलिब्रेट करू शकते.
0: कर्नाटकात कारवार इथं भारतीय नौदलानं INS मालवण या पाणबुडी विरोधी युद्धनौकेचा सेवेमध्ये समावेश केला. या समारंभाला हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल AP सिंग हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कोचीन शिपयार्डनं बनवलेल्या या युद्धनौकेमध्ये 80% जास्त स्वदेशी उपकरणं आणि तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. शिक्षण क्षेत्रात सुधारणांना वाव असणं ही देशातली एक गंभीर समस्या बनल्याची टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली. ते आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेमध्ये बोलत होते. गेल्या दशकात सुमारे 152 पेपर फुटले असून त्यामुळे 7.5 कोटी विद्यार्थी प्रभावित झाले आहेत, पण या दशकामध्ये कुणालाही शिक्षा झालेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आता सरकारकडे 3 मागण्या केल्या आहेत. धर्मेंद्र प्रधान यांनी पदाचा राजीनामा द्यावा, ज्यांनी विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण केली त्यांच्यावर कारवाई करावी आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांची माफी मागावी, अशा 3 मागण्या विद्यार्थ्यांनी केल्याचं राहुल गांधी म्हणाले.
2: जो इस पूरे सिस्टम को चलाते हैं उनको स्टूडेंट से अपोलोजाइज करना चाहिए रिस्पेक्टफुली कि गलती हो गई, जो हुआ वो नहीं होना चाहिए था, आप लोगों को चोट लगी है, हम अपनी गलती मांगते हैं, कोई बड़ी बात नहीं.
0: आंदोलन करणाऱ्यांशी चर्चा करणं सरकारचं काम असतं असं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत बातमीदारांशी बोलत होते.
3: बातचीत करना यही तो प्रजातंत्र में होता है, अदरवाइज आप इसको तानाशाही कह सकते हैं. अगर किसी की बात खुद की मन की बात जबरदस्ती सबको सुनाए लेकिन जन की बात नहीं सुने तो ये प्रजातंत्र नहीं.
0: ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीट पेपर फुटीच्या मागणीवरून संसदेत आजही गदारोळ, कामकाज दिवसभरासाठी तहकूब. नीट पेपर फुटी प्रकरणी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कायदेशीर कारवाई न करण्याचं आश्वासन सरकारनं दिलं तर उपोषण मागे घेण्याची सोनम वांगचुक यांची तयारी. संसदेवर निघालेल्या मोर्चावर पोलिसांनी बळाचा गैरवापर केल्याप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाची केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांना नोटीस. आमदार खासदारांच्या पक्षांतराच्या संदर्भातल्या घटनेतल्या तरतुदींवर सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी. 6 खासदारांच्या पक्षफुटीवरून लोकसभा सभापतींना नोटीस. आणि INS मालवण भारतीय नौदलात समाविष्ट. समुद्र प्रदक्षिणा पूर्ण करत तिन्ही सैन्य दलातल्या महिला अधिकारी मुंबईत दाखल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: श्रोते हो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
1: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
0: उत्सव नवचैतन्याचा। वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार।
1: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर आणि रेशमा कारखालीस।
0: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप।
1: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता
0: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी।
1: प्रवेश निःशुल्क।
0: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण।
1: उत्सव नवचैतन्याचा।
2: जंगल सफारीला गेल्यावर वाघाचं दर्शन म्हणजे ट्रीप वसूल झाल्याचं समाधान। ताडोबातली माया वाघीण तर फोटोग्राफरची हिरोईनच। एक होती माया, ही तिची गोष्ट लिहिणारे अनंत सोनवणे आपल्या भेटीला येणार आहेत।
3: आज ताडोबाला जी ओळख आहे केवळ भारतात नव्हे तर जगामध्ये, ज्याला आपण टायगर कॅपिटल म्हणू

0: शकतो, व्याघ्र राजधानी असं म्हणू शकतो, ती या मायामुळे मिळाली. तिच्यामुळे लोक येऊ लागली, तिच्यामुळे तिथल्या स्थानिक लोकांना रोजगार मिळाला आणि ताडोबाची प्रसिद्धी सगळीकडे झाली.
1: या निसर्गाच्या संगे अनंत सोनवणे यांची मुलाखत, आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात ही कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका वनिता मंडळात मंगळवारी 28 जुलैला दुपारी 12 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोते हो, रात्री 8:45 समाचार संध्या, रात्री 9 न्यूज ॲट 9, रात्री 9:15 स्पॉटलाईट, रात्री 9:30 चर्चा का विषय आहे हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, ते आम्ही सहक्षेपित करू.

प्रसार भारतीच्या वेव्स ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 10 वाजत आहेत.

तर द्रुतगत तीन तालात निबद्ध आहे. तबला साथ दिली आहे अनिश प्रधान यांनी. ऐकूया पंडित नित्यानंद हळदीपूर यांचं बासरीवादन राग बिहाग.

आज नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित नित्यानंद हळदीपूरकर यांचं बासरीवादन, राग बिहाग, विलंबित गत एकतालात

ते हो पुन्हा आपली भेट उद्या पहाटे 5:50 अस्मिता वाहिनीच्या प्रातकालीन सभेत. दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून आमचं हे प्रसारण अखंड सुरू राहील. भेटूयात उद्या पहाटे. तोपर्यंत नमस्कार, शुभरात्री.